भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 254 दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंच वृक्ष वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळे आल्यावर विश्रांती पावला, नाना रसाळ फळे लागली, नाना जिन्नस गोडीला आली, गोडे पाण्यासाठी नाना शरीर निर्माण केली, उत्तम विषय निर्माण झाले ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत म्हणून नाना शरीर निर्माण करून उपाय निर्मिला, नाना इंद्रिय निर्माण केले, भिन्न भिन्न गुणांची निर्मिती केली, एका शरीराला आहेत पण त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत, श्रोत्र म्हणजे कानावर शब्द पडला त्याचा भेद कळला पाहिजे असा उपाय केला, त्वचा इंद्रियाला शीतोष्ण भासतं, चक्षु म्हणजे डोळ्यांना सगळं दिसतं, इंद्रियांमध्ये असे वेगवेगळे गुण आहेत, जिभेद्वारे रस चाखणं, नाकाद्वारे वास घेणं असे इंद्रियात वेगवेगळ्या गुणांचे भेद केलेले आहेत, वायुपंचक अंतःकरण पंचक यांच्यात मिसळून निशंकपणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळीकडे फिरतात हे सावकाश पहा। कर्मेंद्रियांच्या मदतीने जीव विषय भोगतो असा उपाय ईश्वराने केला। जगामध्ये चांगले विषय निर्माण झाले ते शरीर नसल्यास कसे भोगायचे म्हणून नाना शरीरांची निर्मिती केली। अस्थिमांसाचं शरीर आहे त्याच्यामध्ये देखील विविध गुणांचे प्रकार आहेत, शरीरासारखं दुसरं यंत्र नाही, अशी शरीरं निर्माण केली, विषय भोगाने वाढवली त्यातून लहान थोर निर्माण झाले, अशा प्रकारे विवेकाने विचार करून योग्य शरीरात योग्य गुण ठेवून अस्थिमासाची शरीरं जगदीश्वराने निर्माण केली। अस्थिमासाच्या पुतळ्यात जाणीव एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात, हा भेद कार्यसापेक्ष असतो, कार्याच्या दृष्टीने तो अति उपयोगी आहे, सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळे कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला आहे तो खरा नाही, सृष्टीच्या रूपाने पाहिलं तर भेद दिसतो, ब्रह्मत्व दृष्टीने तो खरा नव्हे, भेदाभेद हा संवाद मायेच्या गुणांमुळे आहे, अंतरात्म्याचा महिमा मायेमुळे कळत नाही, प्रत्यक्ष ब्रह्मा देखील संभ्रमात पडतो अशी कथा पुराणामध्ये आलेली आहे। पीळ पेच वादविवाद घडोघडी तीक्ष्ण तर्क यांच्याद्वारे विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट उडते, मीपणाचं भान असताना सगळं काही लागतं, निरंजन अवस्थेत काहीच नसतं हे एकांत स्थळी समजून घेतलेलं बरं। देहाच्या सामर्थ्यानुसार सगळं जगदेश्वर करतो त्याला थोर समर्थ अवतार असं म्हणतात। शेष कूर्म वराह असे देह विशालाने धरले त्यामुळे सकल सृष्टीची रचना चालते। ईश्वराने केवढं मोठं सूत्र केलंय, सूर्याला धावायला लावलं, ढगांना अगाध पाणी धरायला लावलं, पर्वतासारखे ढग वर येतात, सूर्यबिंबाला आच्छादतात, त्यासोबतच वायूची गती प्रकट होते, काळाचा सेवक असल्याप्रमाणे वारा धावतो, ढगांना मारून तो दिनकाराला मोकळं करतो, विजांचे तडाखे बसतात, प्राणीमात्र एकदम धास्तावतात, गगन कडकडून विविध ठिकाणी तडकते, या इहलोकाने एक कर्म केलं, एका महाभूताने दुसऱ्याला मर्यादित ठेवलं, अशा तऱ्हेची सृष्टीरचनेची स्थिती आहे, नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती, असे आत्म्याचे अनंत भेद आहेत, सगळे जाणतील असं कसं होईल। विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतील, मन नष्ट होगाला मार्गाला लागतं, मन नष्ट होण्याच्या मार्गाला लागतं अशी माझी उपासना आहे, उपासकांनी मनामध्ये आणावी। ब्रह्मदेवाला हा महिमा काय करणार, उभारणी विसर्जन हेच भजनाचं लक्षण, हे सगळं सज्जन जाणतात, मी आणखी काय सांगणार। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह क्षेत्र निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय जय।

नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. परमात्म्याची ज्यानं ओळख होते ते ज्ञान, अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचं अवडंबर आहे. परमात्मा नुसत्या ज्ञानानं ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानंच तो ओळखता येईल. जसं गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचं वासरू येतं, त्याला निराळं बोलवावं लागत नाही, त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागं येतं. आता भक्ती कशी करावी हे पाहिलं पाहिजे. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. नुसतं देहाला कष्ट दिले म्हणजे वैराग्य प्राप्त होतं असं नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवेल त्या स्थितीतच आनंदानं राहणं म्हणजे वैराग्य होणं. सुखात ठेवलं तर आसक्तीशिवाय राहिलं म्हणजे झालं. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत, किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात, पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनानं आतून जो आसक्ती रहित झाला त्यालाच खरं वैराग्य आलं असं होतं. अंगाला राग फासून राहिलं म्हणजे वैराग्य येत नाही, तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणं हे वैराग्य आहे. कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल त्यामध्येच आनंदानं राहणं म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणं आहे. आणि तसं राहिलं म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसं व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणं. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासानं घेत जावं. गुरुनं जे नामस्मरण करायला सांगितलं असेल तेच करत राहावं आणि त्यातच त्याला पाहावं, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागतं. असं झालं म्हणजे सगळ्या ठिकाणी गुरु दिसू लागतो. चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो, आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असं नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावरती जगात वाईट असं काही राहतच नाही, कारण मग वाईटाला जागाच राहत नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य, त्याच्यावरती इतका विश्वास ठेवा, इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरं काही नाही. एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही, तो तुमच्याजवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणं आहे. मीपणा समूळ गेल्याशिवाय, समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरुनं सांगितलेलं नामस्मरण करत राहिल्यानं जातो. म्हणून सतत नामस्मरण करत असावं. वैराग्य हे वृत्तीत असतं. भगवंतानं जे दिलं त्यात समाधान आहे. इतर काही हवं असं न वाटणं हेच वैराग्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा। श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये। अंतरंग ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत असते आणि वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन करत असते। श्रोते हो, आषाढी एकादशी अगदीच तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि अनेक धार्मिक उपक्रम ह्या चार महिन्यामध्ये होत असतात, वेगवेगळे सण समारंभ येतात। आषाढ महिना सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आषाढ तळला गेला असेल। आपण पावसाळा सुखकर जावा, कोणाला बाधू नये म्हणून देवीला नैवेद्य दाखवत असतो आणि त्याकरता गोडाचे पदार्थ केले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने घारगे असतील, मेथीची भाजी असेल, भाकरी असेल आणि भजी तळून आपण खात असतो, त्याचाही नैवेद्य दाखवत असतो, गिलक्याची भजी असतील। थोडक्यात काय तर ह्या सीझनमध्ये नव्याने ज्या काही भाज्या आलेल्या आहेत त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो की पहिली भाजी आहे तर त्या भाजीचा नैवेद्य दाखवण्यासाठी। आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेव, हा पावसाळा सुखकर जाऊ दे, कोणाला तो बाधायला नको, यासाठी आपण एक प्रार्थना करत असतो। हा श्रद्धेचा भाग आहे। काही लोक पारंपरिक पद्धती पाळतात, जुन्या चालीरीती अजूनही पाळतात, तर काही लोक खाण्यापिण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणा किंवा ह्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी म्हणा ह्या गोष्टी करत असतात। कसंही म्हटलं तरी ह्या सगळ्या रिच्युअल्स फॉलो केल्या जातात। तुम्ही श्रद्धा म्हणून करा किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून करा, पण ह्या गोष्टी प्रत्येक सीझनमध्ये ज्या त्या गोष्टी करणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतं आणि म्हणायला गेलं तर त्या परंपरा पाळल्या असं सुद्धा होतं। तर कुठूनही ती गोष्ट करणं महत्त्वाचं आहे, त्यामागच्या नेमक्या भावना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असूच शकतात। तर जसं मी म्हटलं की आषाढी एकादशी जवळ आली आणि त्याच निमित्ताने मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित सुद्धा झाला होता, त्याच लेखाचं अभिवाचन मी आज करणार आहे। लेखाचं नाव आहे रामकृष्ण हरी। तेव्हा ऐकूया रामकृष्ण हरी या लेखाचं अभिवाचन। गंगेवर बुधवारच्या बाजारात गेले होते। आषाढी एकादशी जवळ आली आहे तर म्हटलं फराळासाठी बटाटे रताळी घ्यावी। अजूनही बारीक सारीक काही खरेदी होती। सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे आले। देवीच्या मंदिरातून सुगंधी अगरबत्तीचा घमघमाट पसरला होता। गंगेला पाणी सोडलं होतं त्यामुळे गांधी तलाव रामकुंडावर बरीच गर्दी होती। सूर्य मावळत होता त्यामुळे आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसत होत्या। पावसाला फार काही जोरदार सुरुवात झाली नव्हती, हल्ली वेळेत पाऊस पडतोच कुठे म्हणा। गंगेवर फेरफटका मारल्याशिवाय नाशिककरांचा दिवसच पूर्ण होत नाही। तेवढ्यात एका भाजीवाल्या मावशीपाशी एक फॉरेनर भाजी घेत असताना दिसला। आता बरेच फॉरेनर आपल्याकडे दिसतात, गंगेवर फिरणारे, मंदिरांचा अभ्यास करणारे, त्यामुळे विशेष काही वाटलं नाही। पण भाजी घेऊन निघताना तो रामकृष्ण हरी असं म्हणाला। आधी मला भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्याला थांबवत मी विचारलं, हाऊ डू यू नो दिस वर्ड? त्यावर तो सरळ मराठीतच बोलायला लागला। काही वर्षापूर्वी तो डॉक्युमेंटरीसाठी महाराष्ट्रात आला होता। त्यावेळी वारी बघून, पंढरपूर बघून इतका भारावला की खास वारीसाठी दरवर्षी येऊ लागला। त्याचं नाव हॅरी। मी विचारलं, काय काय माहिती मिळवलीस मग आमच्या पांडुरंगावर? नुसतं विठ्ठलच नव्हे तर ज्ञानोबा तुकोबा हे पण त्याला माहीत होते। तो म्हणाला, अशिक्षित असूनही किती मोठं साहित्य त्यांनी त्या काळात लिहून ठेवलंय। हेवा करू नका, कामक्रोधादी षडरिपूंपासून दूर राहा, शिका, कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नका, नामस्मरण करा, कोणाचं नुकसान करू नका, हे आणि बरंच काही। आणि ह्या ज्ञानाकडे आकर्षित होऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कितीतरी परदेशी मुले ज्ञानेश्वरी या ग्रंथावर PhD करत आहे असं त्याने सांगितलं। ते ऐकल्यावर मी तर चाटच पडले। मला त्याच्याबद्दल फारच कुतूहल वाटायला लागलं। मला विचाराल तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेवरील टीका असून त्याचे 18 अध्याय आहेत। त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात, एवढीच माहिती आहे। पण हा कोण कुठला परदेशी हॅरी आणि तो मला आपल्याच देवाबद्दल आणि ग्रंथांबद्दल सांगत होता? मी पण जरा तोऱ्यातच विचारलं, वारी म्हणजे काय, ती का करतात हे माहिती का तुला? त्यावरही त्याच्याकडे उत्तर होतं, वारी म्हणजे येरझऱ्या, या येरझऱ्या मारणारा वारीकरी, आणि याच शब्दाचा अपभ्रंश होऊन निर्माण झाला तो वारकरी हा शब्द। वारीचा एकत्रित समूह म्हणजे दिंडी। या दिंडीची सुरुवात कधी झाली हे सांगणं कठीण आहे, पण आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास असतो दिंडीचा।
त्याचं उत्तर ऐकून मी म्हटलं, काय रे तू नक्की कुठला आहेस, इतकं कसं माहिती तुला? त्यावर तो म्हणाला, मी काय सगळीकडेच असतो. म्हटलं, हो हल्ली मोबाईलमुळे झालंय शक्य, कोणी कुठेही असलं तरी जगात काय चाललंय हे सहज समजतं. माझ्या या वाक्यावर तो मिश्किलपणे हसला. माझ्या हातातल्या पिशवीकडे बघत तो म्हणाला, हे फराळासाठी हे फळं आणि भाज्या घेतल्यास पण उपास का करतात हे माहिती का तुला? मी म्हटलं, हो एकादशीला उपास करतातच, त्यात काय एवढं? त्यावर हसून हॅरी म्हणाला, अगं वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पोटाला आराम आणि धार्मिक अर्थ असा की महिन्यातील पंधरवड्यात येणाऱ्या 11व्या दिवशी विष्णूंची उपासना केली जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात, त्यात कृष्ण पक्षाच्या वेगळ्या आणि शुक्ल पक्षाच्या वेगळ्या. आषाढी ते कार्तिकी या 4 महिन्यात भगवान विष्णू निद्राधीन होतात म्हणजे झोपतात, म्हणून हिला देवशयनी एकादशी असं पण म्हणतात. आता मोठ्या प्रमाणात परदेशात सुद्धा भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विठ्ठल या नामातून जो नादब्रह्म निर्माण होतो त्याची प्रचिती सगळ्यांनाच आली आहे. हॅरी बोलत होता आणि मी ऐकत होते, किती वेळ गेला समजलंच नाही. अचानक मला कानापाशी गोंगाट ऐकू आला, कोणीतरी मला हात लावून उठवतंय असं जाणवून मी डोळे उघडले. बघते तो काय, घरातली मंडळी आवरावर करत होती आणि बाबा मला झोपेतून उठवत होते. इतका वेळ कशी काय झोपलीस, आज एकादशी आहे, उठ आता. मला खरं वाटतच नव्हतं, पण ते स्वप्न होतं. तो हॅरी, त्याची ती भेट, हे सगळं स्वप्नात झालं. म्हणजे हॅरी असा कोणी नव्हताच, आणि जो दिसला तो नक्की हॅरी होता की हरी? आज एकादशीच्या दिवशी साक्षात विठ्ठलाने आपल्याला दर्शन द्यावं? छे छे, काहीतरीच काय, एवढं कुठे आपलं पुण्य? पण मनोमन त्याला रामकृष्ण हरी असं म्हणत दिवसाची सुरुवात केली. धन्यवाद मंडळी. कसा वाटला तुम्हाला लेख, आम्हाला फोन करून नक्की कळवा. खरंच काय जादू आहे ना त्या सावळ्या मूर्तीमध्ये. अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशातले परदेशातले लोक वारीसाठी खास आपल्या महाराष्ट्रात येतात. ज्यांना शक्य नाही आहे ते परदेशामध्ये तिथल्या तिथे का होईना, पण आपल्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेशभूषा करून आपली सगळी भजनं गात एक प्रतिकात्मक वारी काढतात. काय म्हणायचं ना ह्या शक्तीला. खरंच आपला भारत हा सर्वांगाने समृद्ध आहे. प्रथा परंपरा तर आहेतच, विविध शैलीतल्या वास्तूसुद्धा आहेत, ज्या बनवताना कशा बनवल्या असतील असा प्रश्न शास्त्रज्ञांना आजही पडलाय. आणि दुसरं म्हणजे भारतातलं धार्मिक महत्व, आपले हिंदू धर्माचे देव, त्यांच्यावर असलेली भारतीयांची श्रद्धा, आणि आता तर विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय, विठ्ठल या नामातून जो नाथ ब्रह्म निर्माण होतो

0: नमस्कार श्रोते हो लवाद या विषयावरती आपण आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी चर्चा करत आहोत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत लवाद आणि त्याची निर्णय प्रक्रिया याच्याबद्दल. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: सर आपण गप्पा ज्या मारत होतो त्यामध्ये आता दाव्यातला एखादा पक्ष दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच लवाद करायचा पक्ष झाला तर नेमकं काय होतं?
1: दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जर का तो लवाद कराराचा भाग म्हणजेच एखादा पक्ष जर का झाला असेल तर लवाद प्रक्रिया ही कायद्यानुसार पुढे चालू राहते.
0: पण जर तो दिवाळखोर म्हणून घोषित झाला तर मग काय परिणाम होतो?
1: काय होतं की बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती किंवा कंपनी ही दिवाळखोरीची प्रक्रिया म्हणजे दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृतरित्या दिवाळखोर घोषित झाली तर त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेवरती कोर्ट रिसिव्हर नेमला जातो. पण जर का त्या कोर्ट रिसिव्हरने मान्य केलं तर ते लवाद प्रक्रियेचा तो भाग बनू शकतो.
0: पण जर त्या रिसिव्हरने स्वतःहून जबाबदारी घेण्याचे टाळले तर मग काय मार्ग असतो?
1: जर का त्या कोर्ट रिसिव्हरनं स्वतःहून जर का अशा प्रकरणामध्ये पक्ष होण्याची म्हणजे पार्टी होण्याची जबाबदारी घेण्याचं टाळलं तर तो त्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडे अर्ज करून कुठली कृती करावी याविषयी मार्गदर्शनपर सूचना किंवा आदेश मागवू शकतो.
0: पण मग या प्रकरणामध्ये कुठलं न्यायालय आदेश देतं?
1: काय होतं की काही वेळेला दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करून तसा आदेश देणार न्यायालय हे वेगळं असू शकतं. तर जे न्यायालय या प्रकरणामध्ये दिवाळखोरी घोषित करण्याबाबत सुनावणी घेत असेल तेच न्यायालय यामध्ये सुनावणी घेऊन रिसिव्हरला तसा आदेश देतं.
0: पण मग याच्यात तर एकच पक्ष झाला ना. पण मग प्रतिपक्ष सुद्धा

0: न्यायालयाला काही विनंती करू शकतो का?
1: हो, प्रतिपक्ष देखील आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे संबंधित न्यायालयाकडे लवाद प्रक्रियेमध्ये रिसिव्हरनं सहभागी व्हावं यासंबंधी सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी विनंती अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा प्रकरणामध्ये न्यायालय सर्वसामान्यपणे कसा आदेश देतात?
1: अशा प्रकरणामध्ये दोन्ही प्रकारच्या अर्जांवरती म्हणजेच रिसिव्हरच्या किंवा प्रतिपक्षाच्या अर्जावरती सुनावणी घेऊन न्यायालय दिवाळखोरीच्या प्रकरणाबरोबरच लवाद करारातील वादाच्या मुद्द्यांचाही संपूर्ण विचार करून जर का योग्य आणि कायद्याच्या दृष्टीने आवश्यक वाटलं तर वादाचे मुद्दे लवादाकडे किंवा लवाद न्यायाधिकरणाकडे निर्णयासाठी सोपवून लवाद प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा रिसिव्हरला आदेश देतं.
0: पण मग अशा प्रकारचा आदेश रिसिव्हरलाच लागू होतो का?
1: हा आदेश रिसिव्हरला लागू होतो. याचा अर्थ या एक्सप्रेशनमध्ये रिसिव्हर म्हणजे ऑफिशियल असायनी हा देखील अंतर्भूत असतो. या संदर्भामध्ये न्यायालयाने एखादी व्यक्ती अधिकृतरित्या नियुक्त केली असेल तर तिलाही हा आदेश लागू होतो.
0: सर, खरंच आर्बिट्रेशन लवाद याच्यामधल्या महत्वाच्या मुद्द्यांबरोबर आपण चर्चा करतो आहोत, तुम्ही खूप छान सांगतात सर. आपण बाकी प्रश्न पुढच्या भागामध्ये घेऊयात. आपण त्याला आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते, हे होते कृष्णभूषण महाशय.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, सावित्री अबेकसच्या या आपल्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. या सावित्रीच्या मालिकेच्या मालेमध्ये आज आपले इथे आलेल्या आहेत जत्रा हॉटेल इथून अर्चना चव्हाण मॅडम, आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत अबेकस बद्दल, आणि अबेकस कसं फायदेशीर आहे किंवा श्रोत्यांना त्या काय सांगतायत हे सगळं त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. अर्चनाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: अर्चनाताई, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची, म्हणजे माझं माहेर चाळीसगावचं, आणि सासरे चाळीसगाव जवळच एक गाव आहे.
0: बरं.
1: बट तिथून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो.
0: अच्छा. आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं बी ए डी एड आहे.
0: बर. मग हे चाळीसगावलाच केलं का नाशिकला आल्यावर?
1: हो, चाळीसगावलाच पूर्ण झालेलं.
0: बरं. आणि मग लग्नानंतर आपण इकडे आलात?
1: हो.
0: अच्छा. मग जेव्हा आता बी एड आणि डी एड दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत तेव्हा मग आपण काही सुरुवातीला नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी बेबीसाठी कधी जॉब विचार नाही केला.
0: बर.
1: कारण माझे पॅरेंट्स टीचर होते, मम्मी पप्पा दोन्ही, त्याच्यामुळे सांभाळण्याचे आमचे भावंडांचे जे हाल झाले होते ते मला नको होते माझ्या मुलांचे तसे, त्याच्यामुळे मग मी कधी जॉबचा विचार नाही केलेला.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच. आपण आपला एक प्रत्येकाचा एक काहीतरी लहानपणीचा काळ असतो, आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही पालक नोकरी करत असतील तर बऱ्याचदा, आणि घरात कोणी दुसरं सांभाळणारं नसेल तर थोडंसं एक आपण इमोशनली आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपलं एक ऍक्टिव्हिटी ती घडत जाते. स्वभाव एक काय म्हणतो किंवा ते एक वातावरण आपल्याला तसं मिळतं, आणि आपल्याला आपल्या मुलांना आपण त्यांच्या बरोबर असावं असं आपल्याला वाटतं. अर्चना, ती मला पुढे आपल्याला असं विचारायचं की मग आपण जर नोकरी करण्याचा विचार केलाच नव्हता, पूर्णपणे घर सांभाळून किंवा मुलांकडे लक्ष देणं हेच आपण ठरवलं होतं, मग या प्रवाहात आपण कशा आल्या?
1: ऍक्च्युली मला टीचिंग करायला फार आवडतं, पण मग मुलांसाठी मी नोकरीची विचार नाही केला नोकरीचा. आणि पण मग नंतर मला असं जाणवायला लागलं की फक्त घरी बसून मी माझं जे पॅशन आहे, मला टीचिंग खूप आवडतं, मी खूप छान करू शकते.
0: बरं.
1: आणि मला लहान मुलांमध्ये मिसळायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. पण मग माझं एक मन म्हणायचं की मी काहीतरी केलं पाहिजे, आणि पुन्हा मला वाटायचं की नाही, मी जर काही करण्यासाठी बाहेर गेले तर पुन्हा माझ्या मुलांचे
0: हाल होते. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसरा काही विचार करत नव्हते. पण मग अचानक माझे डीएड चे वर्गमित्र आहेत महाले सर, त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आमच्या ब्रेन ट्रेन अबेकसच्या हा जो ऑनलाईन क्लास होता त्याचा. आणि मग मी विचार केला की म्हणजे मग मला त्याविषयी ऍक्च्युली काहीच माहीत नव्हतं, जोपर्यंत मी अबेकस बद्दल काही वाचलं पण नव्हतं किंवा कुठे काही व्हिडिओज वगैरे काहीच मला माहीत नव्हतं. बट मी नंतर तो मेसेज बघून विचार केला, म्हटलं नेमकं काय हे अबेकस. मग त्याच्यानंतर मी थोडे युट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघितले.
0: बरं.
1: तिथे मला वाटलं की अरे हे मुलं एवढं फास्ट कसं काय करतात, म्हणजे काय मॅजिक असेल, काय लॉजिक असेल ह्याच्या मागे. मला ती क्युरियोसिटी वाढली, म्हणून मी नोकरी करण्यासाठी किंवा क्लासेस स्टार्ट करण्यासाठी नाही,
0: काहीतरी
1: स्वतःलाच खूप क्युरियोसिटी होती की काय नेमकं आहे, हे मला शिकायचंय. आणि त्याच्यासाठी मग मी क्लास जॉईन केला, आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे सरांनी स्टार्टिंगला फ्री शिकवलं, आणि नंतर मग म्हणजे त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की नाही याच्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी करिअर करू शकतो.
0: बरोबर.
1: आणि सरांचं शिकवणं एवढं सुंदर होतं, इतकं फ्रँकली, इतकं छान बहीण भावासारखं ते बोलत होते, हसत खेळत बिलकुल सगळं त्यांनी खूप छान शिकवलं, आणि इतकं इझी वाटलं म्हणजे सगळं फटाफट मग शिकता आलं. आणि मग तिथून मग पुढे अशी प्रेरणा मिळाली की नाही, आपण पण घरात बसून आपल्या मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण स्वतःचं करिअर पण काहीतरी डेव्हलप करू शकतोय.
0: बरोबर.
1: म्हणून मग पुढे मी क्लासेस स्टार्ट केले.
0: अच्छा. मला एक याच्यात असा विचारायचं आहे तुम्हाला की बीए आपण कशात केलं, म्हणजे डीएड
1: इंग्लिशमध्ये आहे.
0: इंग्लिशमध्ये. आणि गणिताचा तसा काहीच संबंध नव्हता?
1: संबंध नाही, बट माझा लहानपणापासून इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मॅथ्स ह्याच्यामध्ये मला
0: इंटरेस्ट
1: होता.
0: बर बर. नक्की. मग जसे क्लासेस सुरू करण्याची वेळ आली तर मग ते साधारण मग ते कधीपासून आपण सुरू केलं?
1: मी आता मागच्या 7-8 महिन्यापासून क्लासेस स्टार्ट केलेत.
0: बर.
1: बट मी म्हणजे क्लासेस ऑनलाईनच घेते, आणि ऑनलाईन घेण्याचं कारण हे की मी म्हणजे माझं जे माहेर आहे चाळीसगाव, त्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत म्हणजे बोरस, पातुंडा वगैरे असे छोटे छोटे गावं आहेत, तिथले मोस्ट ऑफ लोक शेतकरी वगैरे आहेत. मग अशा लोकांसाठी मी हे क्लासेस स्टार्ट केले की ज्यांना खूप कमी म्हणजे फीस देऊन चांगलं शिकता यावं.
0: बरोबर.
1: कारण जे श्रीमंताचे मुलं असतात ते कुठेही फीस देऊन कुठेही शिकू
0: शकतात,
1: पण मग या मुलांपर्यंत हे इतकं छान अबेकस आहे, टेक्नॉलॉजी ही छान म्हणजे आहे, काहीतरी खूप छान शिकण्यासारखं, त्याचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे स्टुडंट्सला, तर मग हे सगळ्या म्हणजे खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे म्हणून मग मी ऑनलाईन क्लासेस घेते.
0: बर.
1: आणि माझे सगळे स्टुडंट हे असे गावाकडचे वगैरेच आहेत.
0: अच्छा.
1: हा आणि ते पण खूप म्हणजे छान मला रिस्पॉन्स देतात आणि त्यांना खूप छान वाटलं की मॅम इतक्या कमी फीज मध्ये आम्हाला खूप छान शिकवतात, खूप कौतुक करतात.
0: बर.
1: तेव्हा मला म्हणजे असं खूप छान वाटतं की जे आपण करतोय ते
0: योग्य करतोय. नक्की नक्की. आणि मुळात तुमची जी एक स्वतःची अट होती की मला घर सांभाळून करायचं जे काय आहे ते, तर ही सुद्धा सॅटिस्फाईड झालेली आहे आणि तुम्ही स्वतः खुश आहात की मी स्वतःची ओळखही निर्माण झाली आणि अशा गटापर्यंत आपण पोहोचल्यात की जिथे शिक्षण इझिली मिळू शकत नाही. जेव्हा तुमची ही कल्पना होती की शहरी मुलांपेक्षा मला ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग मुलांचा रिस्पॉन्स सुरुवातीला कसा आला?
1: सुरुवातीला तर म्हणजे मोस्ट ऑफ पॅरेंट्स कन्फ्युज होते की हे नेमकं काय आहे, काय शिकवणार आहेत. आणि दिवसभर कसं मुलांची स्कूल असते, त्याच्यानंतर त्यांचे अदर सब्जेक्टचे क्लासेस असतात आणि मग पुन्हा हा एक्स्ट्रा क्लास घेणार, त्यांना जरा थोडं म्हणजे इझिली ते होकार देत नव्हते. पण मग त्यातल्या काही पॅरेंट्सने ठरवलं की मुलांची कॅपॅसिटी बघून त्यांनी ठरवलं की आपला मुलगा अजून एक तास ऑनलाईन टीचिंग करू शकतो, म्हणजे ऑनलाईन लर्निंग करू शकतो. कारण कुठे जाण्याची त्यांना गरज नाहीये, घरात बसून ते आपल्या समोर काय करतात काय नाही ते समजेल त्यांना असं. म्हणून मग काही पॅरेंट्सने सुरुवातीला म्हणजे कमी मुलं होते, 7-8 मुलं मला मिळालेत आणि त्यांचं बघून इतर मुलांना खूप छान वाटलं की ही मुलं किती छान फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, त्यांच्या पॅरेंट्स पण सॅटिस्फाय झालेत आणि त्यांचं बघून मग अजून खूप सारे विद्यार्थी मला कनेक्ट होत आहेत.
0: नक्की नक्की. जेव्हा शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात किंवा सतत शिक्षक आणि पालकांच्या भेटी होत असतात, डिस्कशन होत असतं, मार्क बघितले जात असतात. पण ग्रामीण भागात तितकंसं गांभीर्य या गोष्टींचं असतं असं नाहीये. मग जेव्हा मुलांनी त्या भागातल्या हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अभ्यासावर किंवा मार्कांमध्ये काही फरक आपल्याला जाणवले का?
1: हो, त्यांचे म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकतर खूप वाढलं अभ्यासावरचं.
0: बरं.
1: काही मुलं खूप चंचल होती, त्यांचा चंचलपणा जो होता तो थोडा काही प्रमाणात कंट्रोल आलेला. आणि काही मुलं असे होते की त्यांना मॅथ्स खूप हार्ड वाटायचं, आवडच नव्हते, पण ते आता आवडीने मॅथ्स शिकायला लागलेत, त्याचा अभ्यास करायला लागलेत. आणि पॅरेंट्स पण सांगतात की मॅम जेव्हापासून हा क्लास आम्ही जॉईन केला आहे तेव्हापासून मुलांमध्ये खूप बदल आहे आणि ते क्लासचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगची खूप वाट बघत असतात, फटाफट सगळा अभ्यास आटपून त्या वेळेला ते फ्री होत असतात आणि वाट बघतात की मॅम कधी लिंक पाठवणार आणि कधी आम्ही जॉईन होणार.
0: अच्छा. मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
1: माझ्याकडे आता 30 विद्यार्थी आहेत.
0: बर. जसं तुमचं सुरुवातीपासून एक धोरण होतं की घरातलं सांभाळून मला करायचं आहे, मग आता घरातलं सांभाळता सांभाळता मुलांकडे लक्ष देता आता हे पण एक त्याच्यात ऍड झालंय, मग हा समन्वय कसा साधता किंवा मग वेळा सगळ्या कशा सांभाळता?
1: ऍक्च्युली माझा एक लहान मुलगा आहे तो थोडा जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याला खूप सांभाळावं लागतं. पण मग माझ्या सासूबाई आहेत ज्या त्याला म्हणजे पूर्ण वेळ त्याला सांभाळतात माझ्या क्लास सुरू असताना, त्याच्यामुळे मला बिलकुल डिस्टर्बन्स नसतो. म्हणजे त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय मी घेऊच शकले नसते. म्हणजे क्लास जेव्हा मी ऑनलाईन अबॅकस मी पण शिकले आणि शिकवते पण आहे, जर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता सासूबाईंच्या माझा तर मी शिकवू पण नसते शकले आणि शिकले पण नसते. कारण मला जर पूर्ण वेळ त्यालाच द्यावं लागलं असतं तर मी ह्याच्यासाठी वेळ काढूच शकले नसते.
0: बरोबर. खूप छान वाटलं, तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं तुमच्या सासूबाईंचं. आणि खरंच जर आपल्याला इतका छान सपोर्ट असेल तर आपल्यालाही थोडीशी काळजी आपली मिटते आणि आपण स्वतः त्याच्यात नीट लक्ष देऊन काम करू शकतो. आणि छान वाटलं तुमच्या सासूबाईंबद्दल ऐकून सुद्धा मला आहे. आणि खरंच असे मदतीचे हात सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत की आपल्याला सगळं सांभाळून सगळं करता येते म्हटल्यावर एक ती नवीन उमेद निर्माण होते आणि आपली एक स्वतः वेगळी आपण काहीतरी करतो आहोत हे सुद्धा आपल्याला छान वाटतं. ब्रेन ट्रेनच्या बद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं हा सगळा क्लास आपला झाला?
1: ब्रेन ट्रेनचं म्हटलं तर म्हणजे सरांचं तर आमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते एवढं छान त्यांचं बिहेवियर सगळ्या ताईंसोबत, सगळ्यांना ते ताई म्हणूनच बोलवतात, कुणालाच नावाने म्हणणार नाही, फक्त ताई ताई ताई. म्हणजे इतकं छान त्यांच्यासोबत बोलताना इतकं फ्री वाटतं. म्हणजे असं मनात जर एखादा प्रश्न असला की काही अडचण असली विचारायचं सरांना तर बिलकुल मनात असं भीती नाही की सरांना कसं विचारू काय, एकदम फ्रँकली कुणी केव्हाही कसंही सरांना कॉल करून किंवा आपले प्रॉब्लेम्स विचारू शकतात. सर व्यवस्थित त्याचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं निराकरण करतात, व्यवस्थित समजावून सांगतात. आणि सरांमुळेच आम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. म्हणजे आता हेच बघा ना, रेडिओ विश्वास म्हणजे रेडिओमध्ये येऊन आपली इंटरव्ह्यू घेणं हे एखाद्या स्वप्नाच्या पलीकडचं आहे. म्हणजे स्वप्नातही कधी विचार नव्हता केला की आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला जाऊन आपण मुलाखत देणार, म्हणजे हे खूप वेगळं आहे. आणि त्याचबरोबर आता सरांनी रोबोटिक्स पण सुरू केलेलं आहे, त्यात पण म्हणजे खूप छान ते शिकताना खूप मजा येते. आणि असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण घरात आहोत तरी आपण त्याच्याशी कनेक्ट
0: आहोत. बरोबर बरोबर. नक्कीच खूप छान
1: अपॉर्च्युनिटी आहे.
0: हो हो खरंच आहे. आणि एकाच छताखाली जर इतक्या संधी आपल्याला मिळत असतील तर आपणही ते घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अर्थात ब्रेन ट्रेनचा हा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की माफक दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणं आणि ज्या सगळ्या तुम्ही शिक्षिकेत सहभागी आहात त्या सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण करणं, अर्थार्जनाचं असू दे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं असू दे, हे सगळंच ब्रेन ट्रेनने साधलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सरांचंही मी कौतुक करते की खूप छान तुमची टीम आहे आणि असंच यश तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहू अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. भविष्यात आता आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: भविष्यात म्हणजे आता तर हे माझं टार्गेट सेट झालंय. आता माझे अबॅकसचे क्लासेस पण व्यवस्थित चाललेले आहेत आणि भविष्यात मग सरांसारखंच म्हणजे एक चॅरिटी पण सरांची होऊन जाते की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अबॅकस पोहोचवणं, रोबोटिक्स वगैरे हे पोहोचवणं, म्हणजे ज्यांना परिस्थितीमुळे काही अडचणी येतात,
0: शिकता
1: येत नाही, त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवणं, त्यांना अर्थार्जनासाठी मदत करणं,
0: बरोबर,
1: हे सरांसारखं मलाही करण्याची संधी मिळाली तर म्हणजे आवडेल मला तसं करायला.
0: खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपली मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपल्याकडे आलेले डॉक्टर सागर केळकर. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: सागर सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ऑर्थोपेडिक्स म्हटल्यानंतर सर अगोदर आठवतो आपल्याला तो म्हणजे ऍक्सिडेंट.
1: बरोबर.
0: पण ऍक्सिडेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या या सेक्शन मध्ये येतात.
1: बरोबर आहे.
0: त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
1: खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑर्थोपेडिक्स हे म्हणजे आपल्या बोन्स आणि मसल्सला होणारे जे इश्यूज आहेत त्याला ट्रीट करणारं हे शास्त्र आहे. बरेच वर्ष ऑर्थोपेडिक्स मध्ये फ्रॅक्चर ट्रीटमेंट ही मेन स्टे होता ऑर्थोपेडिक सर्जनचा. त्याच्यानंतर प्रत्येक बाकीचे घटक जसे आर्थरायटिस झालं, संधिवात झालं, लिगामेंट इंजुरी झाली, हे एक एक नवीन त्याच्यामध्ये स्पेशालिटीज येत गेल्या. आणि त्याच्यामध्ये अजून मग स्पेशालिटीज आल्या, जसं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक झालं म्हणजे लहान मुलांचे जे स्पेशल इश्यूज असतात, तर मणक्याची स्पेशालिटी वेगळी झाली. जसं हे शास्त्र वाढत गेलं तसं तसं वेगवेगळे घटक हे वेगवेगळे अजून सब स्पेशालिटीज मध्ये डिवाइड झाले. जसं आता जॉईंट रिप्लेसमेंट हा एक आहे. स्पोर्ट्स इंजुरीज किंवा लिगामेंट इंजुरीजना दुर्बिणीद्वारे किंवा ओपन सर्जरीने ट्रीट करण्याचा हा एक घटक आहे. हँड सर्जरी, डिफॉर्मिटी करेक्शन, हे बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत ऑर्थोपेडिक शास्त्राला.
0: सर तुम्ही लिगामेंट बद्दल बोललात
1: हो,
0: आणि स्पोर्ट्स इंजुरी.
1: बरोबर.
0: याचा मला वाटतं संबंध जास्त आहे.
1: येस, एकदम बरोबर आहे. बेसिकली माझं जे काम चालतं ते लिगामेंट इंजुरीज, स्पोर्ट्स इंजुरीज ट्रीट करण्यामध्ये आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे माझं काम चालतं. सो लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? लिगामेंट म्हणजे आपल्या जॉईंटला पकडून ठेवणारे जे स्नायू असतात त्याला लिगामेंट्स म्हणतात. ते वेगवेगळ्या रूपाचे असतात, वेगवेगळ्या जॉईंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. आता जेव्हा स्पोर्ट्स हे करिअर म्हणून खूप मोठं प्रसारित व्हायला लागलं तेव्हा त्या लेवलला जे सराव करतात, त्या लेवलला खेळतात, त्याच्यामध्ये जे कॉमन इश्यूज यायला लागले त्याच्यामध्ये ते स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स इंजुरीजचं हे वेगळं सबस्पेशालिटी एक त्या सायन्सला स्टडी करण्यासाठी झालं आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट आणि ते बाकीचे घटक तयार झाले. स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये हे लिगामेंट्सचं जास्त आपल्याला समोर यायला लागलं कारण की ते शास्त्र एकत्र डेव्हलप झालं. लिगामेंट्स इंजुरीचा समज आणि स्पोर्ट्स मेडिसिनचा उगम हा सगळे एकत्र डेव्हलप झाले म्हणून त्याला बऱ्यापैकी एकमेकांना धरून आहेत ते.
0: सर मुळात मला असं म्हणायचं आहे की आपण अस्थिरोग तज्ञ असंच म्हणतो.
1: बरोबर.
0: आणि लिगामेंट म्हणजे स्नायू.
1: बरोबर.
0: आणि अस्थि म्हटल्यानंतर हाडं.
1: येस.
0: खरंतर हाडं आणि स्नायू.
1: बरोबर.
0: वेगवेगळे आहेत ना.
1: हो, स्ट्रक्चरली म्हणजे जरी त्याचं बनावट वेगवेगळी असेल तरी ते एकमेकांना धरूनच काम करू शकतात. ते वेगळे वेगळे काम करू शकत नाही. आपण फक्त एका गोष्टीला ट्रीट नाही करू शकत तर सगळ्या गोष्टीला ट्रीट करावं लागतं. म्हणून हे दोघांचंही ट्रीटमेंट हे ऑर्थोपेडिक सर्जनच करतात, अस्थिरोग तज्ञच करतात.
0: सर मी तुम्हाला मध्येच टोकलं.
1: हो हो.
0: आपण स्पोर्ट इंजुरी बद्दल बोलत होतो.
1: हा, स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे जसं मी म्हणालो की स्पोर्ट्स मध्ये त्या लेवलचा सराव आणि त्या लेवलचं खेळणं यामध्ये आपण आपल्या बॉडीला बऱ्यापैकी एक्स्ट्रीम प्रेशर्सना नेत असतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते समजण्यासाठी जे शास्त्र निर्माण झालं ते आहे स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स सायन्स. हे नॉट नेसेसरी की फक्त जे प्रोफेशनल खेळाडू आहेत किंवा सेमी प्रोफेशनल आहेत त्यांच्यामध्येच होतं. हे प्रत्येकामध्ये होऊ शकतं किंबहुना त्या इंजुरीज या नॉन स्पोर्ट्स प्लेयर्समध्ये किंवा आपण कोणताही स्पोर्ट्स खेळत नसाल तरी सुद्धा काही काही ठराविक प्रकारचा मार लागल्याने किंवा इंजुरी झाल्याने होऊ शकतं. सो ते जे स्पोर्ट्स मेडिसिन सायन्स आहे किंवा लिगामेंट इंजुरीचं ट्रीट करण्याचं जे सायन्स आहे ते आपण नॉर्मल लोकांना ही वापरू शकतो आणि ते आपण आता वापरतोच.
0: कारण नेहमी लोक रोज चालायला जातात.
1: बरोबर.
0: तेव्हा काहीतरी रस्त्यात पडलं आणि लागलं.
1: बरोबर.
0: किंवा सायकलिंग रोज करतात.
1: बरोबर.
0: त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होईल.
1: हो, ऍब्सोल्युटली. कारण की सी लोकांना गैरसमज आहे की स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे प्रत्येकाला ऑपरेशनच लागतं. तर मी हे ठामपणे सांगतो की माझं मेन काम ह्या गोष्टींमध्येच चालतं. स्पोर्ट्स इंजुरी, लिगामेंट इंजुरी आणि गुडघ्याचे इश्यूज, गुडघ्या खुब्याचे. माझ्याकडे 90% जे इंजुरीज घेऊन येतात पेशंट त्यांना ऑपरेशन लागत नाही. त्यांना ऑपरेशन हे अशा रिझॉर्टला असतं की सगळं करून कमी नाही झालंय किंवा इंजुरीच अशी आहे की त्याला आपल्याला ऑपरेटिव्हनी लवकर बरं करता येईल. बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गोळ्या औषधं फिजिओथेरपी खूप महत्वाची आहे इंजुरीज बऱ्या करण्यासाठी, आणि व्यायाम काही पथ्य हे पाळून हे इंजुरीज बऱ्या होतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नॉर्मल माणसाला जेव्हा आपण चालायला जातो, पडतो, काही गुडघा लपकतो, बसलेला असताना उठताना गुडघा वाजतो, या सगळ्या गोष्टीमध्ये या हे मेडिसिन हे सायन्स ऍप्लिकेबल होतं.
0: बऱ्याच वेळेला लोकांचे अनेक गैरसमज असतात किंवा साधं लागलंय
1: बरोबर,
0: किंवा काहीतरी पाय मुरगळल्यासारखं वाटतंय
1: बरोबर,
0: मग मी एखाद्या त्या हाडवैद्याकडे जाऊन काहीतरी लेप लावला
1: बरोबर
0: आणि ते होईल.
1: आता तुम्हाला मुंबईला जायचं आहे, 100 वर्षापूर्वी जी साधनं होती मुंबईला जायची, आता पण तुम्ही तीच घ्याल का?
0: नाही, अजिबात नाही.
1: आता तुम्ही आधुनिक साधनं घ्याल की?
0: नाशिक मधून तर एअर सेवा सुद्धा आता सुरू झाली
1: बरोबर. सो हाडवैद्यांचं जे शास्त्र होतं त्याच्याबद्दल मी खूप स्टडी केलेलं नाही म्हणून मी त्याच्याबद्दल खूप बोलत नाही. रादर आय वुड से की आता आपल्याकडे ह्या इश्यूजना डील करण्यासाठी खूप चांगले नवीन नॉन ऑपरेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह गरज लागल्यास असेच खूप चांगले शास्त्र डेव्हलप झालेलं आहे, त्याचे एक्सपर्ट्स आहेत. सो काळाच्या गरजेप्रमाणे आपण ते जर वापरलं तर कदाचित आपल्याला कन्व्हेन्शनलपेक्षा जास्त चांगला आणि लवकर रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे.
0: पण मग याच्यात अजून काही गैरसमज आहेत लोकांमध्ये?
1: गैरसमज बेसिकली जो मला वाटतो लोकांमध्ये ती भीती आहे, आणि एक हट्ट आहे ऑपरेशन टाळण्याचा असतो, म्हणून बरेच लोक त्या भीतीने की जाऊन डॉक्टर ऑपरेशन सांगतील या भीतीने ट्रीटमेंटच घेत नाही आणि एकाच दहा होऊन जातं. आणि जो प्रॉब्लेम औषधं गोळ्या फिजिओथेरपीनी बरा झाला असता, बेल्ट लावून बरा झाला असता, त्याला मग शेवटी ऑपरेशनला वेळ येते आणि शेवटी मग जी भीती होती तेच घडतं. सो माझा हा असेल की आपला जो प्रयत्न आहे हे प्रॉब्लेम बरा करण्यासाठी पाहिजे, त्याच्यासाठी जो मार्ग गरजेचा असेल तो गरजेचा आपण घ्यावा. मग तो बऱ्याच वेळेस हा नॉन ऑपरेटिव्ह असतो आणि गरज पडल्यास ऑपरेटिव्ह असतो. आपला उद्देश बरं होण्याचा पाहिजे, ऑपरेशन टाळण्याचा नाही.
0: ऑपरेशन हे म्हटल्यानंतर ना आज लगेच लक्षात येतं ते खुब्याची किंवा गुडघ्याचं ऑपरेशन किंवा गुडघा बदलणे
1: बरोबर.
0: आत्ताच असं हे का झालेलं आहे? पूर्वी तर काही असं कधी बदलावं लागत नव्हतं आणि आत्ताच का?
1: बरोबर. सो हे गुडघ्या बदलण्याचं किंवा नी रिप्लेसमेंट हे हिप रिप्लेसमेंट हे शास्त्र जरी हे गेल्या 100 वर्षामधलं डेव्हलपमेंट जरी असेल तरी ती खूप गरजेची नेसेसरी डेव्हलपमेंट होती, कारण की एकदा आर्थरायटिस त्या लेवलला पोचलं की चालता फिरता येत नाहीये की मग अवलंबन खूप व्हायचं लोकांचं. सो ही खूप चांगली आणि महत्वाची डेव्हलपमेंट आहे. पूर्वी पण गुडघे झिजत होते का? खूप झिजत होते का? जेव्हापासून माणूस या धर्तीवर आहे तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहेच. पण जसं मी म्हणालो की आता आपल्याला जर समजा मार्ग असेल त्या त्रासामधून बाहेर निघण्याचा तर मग आपण घ्यायचा का? हे आपण सगळे सुदृढ बुद्धीचे आहोत, आपण ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: पण मग गुडघे दुखी नेमकी केव्हा कुठल्या स्तरावरती असेल तर डॉक्टरकडे जायला पाहिजे की ज्या योगे आपण सुरुवातीला पण म्हटलं की ऑपरेशन टाळता येईल.
1: बरोबर. मार लागलेला आहे, आपल्यालाही कळतं की हा किती मोठा मार आहे किंवा किती जोरात, आपल्याला किती हतबलता येते त्या मार लागल्यानंतर हे स्वतःलाही कळतं. घरी सगळ्यांच्या बर्फाचं शेक घेऊन होतं, कधी कधी आंबे हळद लावली जाते, ते सगळं घरगुती उपाय करून एक दोन दिवसात जर समजा थोडा फरक पडला नसेल किंवा डे टू डे कामामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर हे आपल्याला मदत घेणं हे गरजेचं असं वाटतं, कारण की जो प्रॉब्लेम आहे तो समोर येणं गरजेचं आहे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट देण्यासाठी. तो समोर आलाच नाही तर मग आपल्याला समजणारच नाही की काय आहे. सो एक दोन दिवस जर समजा छोटा मार आपल्या मते आहे पण तो बरा होत नाहीये तर मग एक दोन तीन दिवसाच्या ट्रीटमेंटनी बरा नाही झाला तर घेणं योग्य आहे असं मला वाटतं. आणि जर आपल्याला माहिती आहे की हा मोठा मार आहे, आपलं हतबलता खूप आलेली आहे, तर मग लवकरात लवकर मदत घेणं हे गरजेचं आहे.
0: हे झालं मार बसल्यावर
1: बरोबर.
0: पण गुडघ्याची झीज झाली आहे
1: हा
0: आणि त्याला काही वयाचं लिमिट आहे का?
1: नाही. सो बऱ्याच वेळेस गुडघ्याची झीज जी आहे हे आपल्या वजन, काम आणि शरीर सृष्टीवर निर्भरित असते. ही मोस्ट ऑफ द टाइम्स जी झीज आर आर्थरायटिस रिप्लेसमेंट लागेल या दर्जाची असते ती बऱ्याच वेळेस अंदाजे 50 नंतरच आढळते. जर 50 आत असेल तर मग आपल्याला कारण शोधणं महत्वाचं आहे की हा गुडघ्याचा झीज किंवा गुडघ्याचा का झालेला आहे प्रॉब्लेम. मग तो ट्रीटेबल आहे का, तो क्युरेबल आहे का, त्याला आपल्याला व्यायाम काही देता येतील का वगैरे वगैरे हे आपण ऑर्थोपेडिक सर्जन बरोबर डिस्कस करून आपण पुढे जायचं असतं. जसं मी म्हणालो 90% लोकांना झीज झालीय तरी सुद्धा झीज हा नॅचरल प्रोसेस आहे जी आपली शरीराची होतच राहते. ती काय लेवलला आहे, ती तुमच्या वयाला साजेशी आहे का, तुमच्या कामाला साजेशी आहे का, ते बघून ट्रीटमेंट देता येते आपल्याला. सो वयाची मर्यादा नाही, पण नॉर्मली झीज ही 50 जास्त जाणवते. त्याची कारणं वेगळी असतात, अगोदरची कारणं वेगळी असतात, ती शोधावी लागतात आणि ट्रीटमेंट घ्यायची असते आपल्याला.
0: पण नेमकं माझ्या गुडघ्याची झीज झाली हे माझं केव्हा लक्षात येईल?
1: गुडघे न मार लागता दुखत असतील, चालायला त्रास होत असेल, जमिनीवर बसायला त्रास. आपल्याकडे जमिनीवर बसणं हा खूप महत्वाचा दैनंदिन एक काम असतं. त्याच्यामध्ये समजा व्यत्यय येत असतील आपल्याला दैनंदिन जीवन चालायला, गुडघे दुखत जे पूर्वी काम करत होते तेवढे इझिली ते आता मूव होत नसतील, तर ह्याचा अर्थ वयोमानानुसार झीज होण्याची लक्षणं व्हायला लागलेली आहे. आणि ते काय लेवलला आहे किंवा त्याला ती झीजच आहे का अजून काय आहे हे बघावं लागेल आपल्याला. ही लक्षणं आहेत दुखण्याची, झीजेची, कॉमन ऑर्थोपेडिक स्पेशालिटी अंडर.
0: अजून एक परवलीचा शब्द आता आलाय की रोबोटिक सर्जरी. रेग्युलर आपण ज्या सर्जरी करतो त्या आणि रोबोटिक याच्यामधला फरक?
1: बर, जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्र जसं मी म्हणालो ते तसं पाहायला गेलं तर फक्त हार्डली 100 मध्ये आहे. सो बऱ्यापैकी ते नवीन आहे, त्याच्यामध्ये बरेच बदल होत आहेत. नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते आहे. सांध्यांचा शेप, पहिले सांध्यांचा शेप बदलायला लागला, मग नंतर टेक्निक बदलायला लागली, मग नंतर प्रिन्सिपल्स थोडी मॉडिफाय व्हायला लागली. जसे जसे 10-15-30 पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटचे एक्सरेज यायला लागले तसे, मग नॅव्हिगेशन सिस्टीम आलं ज्याच्याने आपण अजून प्रॉपर बोनकट्स घेऊ शकतो का हे बघण्यासाठी ते नॅव्हिगेशन सिस्टीम्स होत्या. आणि आता जी सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजी या जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्रामध्ये आहे ती आहे रोबोटिक्स. रोबोटिक्समध्ये जसं आपल्याकडे केळकर हॉस्पिटलला AI पावर्ड रोबो आहे, इम्पोर्टेड रोबो, ज्याच्यामध्ये आपण जो डेटा आहे ऑन टेबल तो सगळा फीड करतो, गुडघ्याचं 3D मॉडेल बनवतो. कारण की पायाचा हा नुसतं गुडघा हा पार्ट नसतो, खुबा घोटा हे सगळं पार्ट असतो. सगळ्याचा आपण एक त्या पायाचा पूर्ण व्हर्च्युअल मॉडेल तयार करतो आणि त्याप्रमाणे AI गाईडेड टेक्नॉलॉजीनी आपल्याला सजेशन्स मिळतात की हा सांधा त्या पेशंटसाठी कसा बसवायला पाहिजे. आणि मग ते रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्सने आपण ते स्पेसिफिक बोनकट्स घेतो आणि मग त्याप्रमाणे ती सांधे आपण शस्त्रक्रिया करतो, ज्याला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो. सो आता ह्याच्यामधला फरक, केळकर हॉस्पिटल आहे हे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचं सगळ्यात पहिलं नी रिप्लेसमेंट सेंटर आहे 1999 पासून. आणि तेव्हापासून जे आपण गेले 35 करतोय ते कन्व्हेन्शनल टेक्निकनी करतोय, त्याच्याने सुंदर रिझल्ट आहेत. पण जसं कालांतराने टेक्नॉलॉजी वाढते आणि त्या टेक्नॉलॉजीने आपल्या पेशंट्सना फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी ही रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली शिकलो आणि ते रोबोट आणलेला आहे. आता क्रूड लँग्वेज मध्ये म्हणायचं गेलं तर फरक काय, तो बेसिकली समजा आपल्याला गॅदरिंग करायचं असेल एका स्कूलचं आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आपल्याला त्या सगळ्यांना शर्ट द्यायचा आहे, तर आपण सगळ्यांना M साईजचा शर्ट दिला तर त्याची फिटिंग बरोबर होईल का सगळ्यांना?
0: नाही
1: होणार. सो रोबोटिक ही फिटिंग खूप अॅक्युरेसी, प्रिसिजन आणि फिटिंग हे पर्सनलाइज करतं त्या पेशंटसाठी, म्हणून तो अजून आपल्याला त्या पेशंटसाठी साजेसा असा ऑपरेशन करता येतं रोबोटिक्सने.
0: खुबा किंवा गुडघा बदलताना त्याच्यातही काही प्रकार आहेत का इम्पोर्टेड किंवा असं काही?
1: सो इम्पोर्टेड आणि हे कंपनी आहे इम्प्लांटची. इम्प्लांटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, इंडियन कंपनीज पण खूप चांगल्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. खुब्यामध्ये बेअरिंग सर्फेसेस असतात ज्याच्यामध्ये जे हिप मेन जॉईंट असतो आर्टिक्युलेशन, त्याच्यामध्ये सिरॅमिक एक साईडला असतं, दोन्ही साईडला सिरॅमिक असू शकतं, एका साईडला प्लास्टिक दुसऱ्या साईडला सिरॅमिक असतं जे सगळ्यात कॉमन आहे जे आपण पण करतो. ऑक्सिडाइज झर्कोनियमचं असतं. सो हे बेअरिंग सर्फेसेस असतात. इम्पोर्टेड आणि इंडियन हा फक्त कुठनं तुमचा तो प्रॉडक्ट आलाय त्याच्यावरती डिफर करतं. आणि त्याच्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड ही टेक्नॉलॉजी असते. सिमेंटेड ही ट्रेडिशनल ओल्ड टेक्नॉलॉजी आहे, 20 ही काही केसमध्ये आपल्याला वापरावी लागते. नी रिप्लेसमेंट तर सिमेंटेडच होते, अनसिमेंटेड टोटल नी रिप्लेसमेंट अजूनही भारतात खूप प्रचलित नाही आहे. खोव्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड अजूनही गरज असेल तसं आपल्याला वापरता येतं. नवीन टेक्नॉलॉजी ही अनसिमेंटेड आहे जी आपण रेग्युलरली वापरतो, गरज पडल्यास ट्रेडिशनल सिमेंटेड टेक्नॉलॉजी ही वापरतो आपण. हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय वयाला काय वापरायचं हेही एक काही अनसेड रूल्स आहेत ते आपण पाहतो.
0: डॉक्टर, खरंच खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही देत आहेत.
1: थँक्यू, प्रयत्न करतोय.
0: पण वेळ मला सांगतेय.
1: बरोबर.
0: जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय काळजी घ्यायला सांगाल?
1: बरोबर. आपल्याकडे जसं ज्या ठिकाणी राहतो त्याच्या पूर्ण स्ट्रक्चर जसं बदलत गेलं तसं आपल्या फ्लोरिंग, आपण जिथे चालतो, आपण जिथे वावरतो, तो आजूबाजूचा एरिया, ह्या सगळ्या ह्याचं पूर्ण बदलून गेलेलं आहे. सो प्रॉपर फुटवेअर वापरणं, पूर्वी कसे शेणानी माटीनी सारवलेले सगळे असायचे, त्याच्यासाठी आपल्याला खूप हेवी फुटवेअर वापरायची गरज नाही पाहिजे. सगळं नॅचरल होतं. आता कॉन्क्रीट टार आहे, टाईल्स आहेत, स्टोन आहे ज्याच्यावर आपण चालतो. सो त्याच्यासाठी प्रॉपर फुटवेअर घरात आणि बाहेर वापरणं गरजेचं आहे. जमिनीवर बसणं हे भारतीय पद्धतीमध्ये खूप कॉमन आहे. तर पण जर गुडघे खूप आपल्याला त्रास देत असतील किंवा काही इश्यूज मध्ये आपल्याला ते टाळणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपण गुडघ्याचं प्रेशर्स कमी करतो आणि तो त्रास आपण सोसू शकतो. वॉर्मअप कोणत्याही ऍक्टिव्हिटीच्या अगोदर खूप महत्वाचं आहे. वॉर्मअप सकट हायड्रेशन महत्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे बरोबर पाणी पिणं. कोणताही व्यायाम तुम्ही करतायत त्याचं टेक्निक खूप महत्वाचे आहे आणि ते टेक्निकनीच जाणं महत्वाचं आहे, म्हणजे इंजुरी आपल्याला टाळता येतील. कूल डाऊन तेवढंच महत्वाचं आहे. कोणत्याही तुम्ही प्रोफेशनली खेळत असाल का नॉर्मली पण फिटनेससाठी करत असाल. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला कळतं की आपल्याला इश्यू किती सिव्हिअर आलेला आहे. जर समजा आपल्याला वाटत असेल कमी सिव्हिअर आहे पण तो खूप वेळ झाला बरा होत नाहीये, बेसिक ट्रीटमेंटनी बरा होत नाहीये, तर वेळच्या वेळी मदत घेणं हे आपल्याला बऱ्याच वेळेस थोडक्यात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जर समजा तुमच्या इश्यूजना ऑपरेशन लागणार असेल तर आपला उद्देश हा नेहमी बरं होण्याचा ठेवायचा, ऑपरेशन टाळायचं नाही, कारण की शेवटी आपल्याला खूप चांगलं पुढचं आयुष्य जायचं आहे. सो उद्देश हा आपला चांगला मोठा ठेवायचा की आपल्याला बरं व्हायचं आहे.
0: क्या बात आहे सर. सर तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मला तुम्ही बोलावल्याबद्दल. सागर केळकर, केळकर हॉस्पिटल मधला नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: तेव्हा श्रोते हो, हे होते नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर केळकर. जिंदगी

0: मी सुषमा दाते आज धुळ्यात आहे आणि मुलाखत घेणार आहे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर राजेश रानडे यांची. मुलाखत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल नसून त्यांच्या वडिलांविषयी आहे. त्यांच्या वडिलांना सगळेजण ओळखतात, सगळेजण अशासाठी मी म्हणते की अनेक पिढ्या ओळखतात. त्यांचं नाव आहे कैलासवासी रत्नाकर रानडे. आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्या मुलाकडनं, म्हणजे डॉक्टर राजेश रानडे यांच्याकडनं. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार सुषमाताई.
0: तुमच्याकडनं आम्हाला तुमच्या वडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे. ते पहिल्यापासून धुळ्यातच होते का?
1: हो, त्यांचा जन्म धुळ्यातलाच आहे. इनफॅक्ट माझं हॉस्पिटल ज्या जागेवर आहे तिथं आमचं पूर्वी घर होतं, त्या घरातच त्यांचा जन्म आहे. आणि नंतर मग ते काही वर्ष धुळ्यातल्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांकरता सांगलीला गेले होते, त्यांच्या वडिलांचे तिकडे ट्रान्सफर झाल्यामुळे. आणि मग परत सांगलीहून धुळ्यात आले आणि मग तेव्हापासून धुळ्यातच आहेत.
0: अनेक शाळांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. आणि ते अतिशय शांत स्वभावाचे होते, करारी होते, पण खूप रागवायचे नाहीत. पण विद्यार्थ्यांच्याकडनं अनेक गोष्टी करवून घ्यायचे. मला जाणून घ्यायचंय तुमच्या बालपणाविषयी. ते कसे होते, सर कसे होते, खूप कडक होते का, काय काय सांगायचे, काही आठवणी.
1: निश्चित. बाबा असे नेहमीच मृदू, शांत, संयमी आणि मिश्किल स्वभावाचे होते. लहानपणी किंवा म्हणजे आतापर्यंत त्यांनी अंगावर हात उगारल्याचं मला आणि माझ्या बहिणीला अजिबात आठवत नाही आहे. लहान असताना जवळपास 5वी 6वीपर्यंतच्या कालावधीमध्ये फारसं त्यांच्याशी बोलणं व्हायचं नाही, कम्युनिकेशन व्हायचं नाही. मे बी एज गॅप असेल त्याच्यामुळे म्हणा. पण त्यांचा अप्रोच आमच्या सोबतचा जो असायचा तो नेहमी मायेचा असायचा, प्रेमाचा असायचा आणि समज देणारा असायचा. ते चिडले कधी नाहीत, रागवले कधी नाहीत, पण नेहमी त्यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळायचं. सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला उद्युक्त त्यांच्याकडनं केलं जायचं आणि खूप प्रेमळ होते.
0: आणि सरांनी धुळ्याच्या सगळ्या नाट्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं, चांगली नाटकं बसवून घेतली आणि चांगल्या प्रकारे कामही केलं, त्याबद्दलही थोडं सांगा.
1: मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलात, लहानपणच्या काही आठवणी, तो मी बोलाच्या ओघात विसरून गेलो. लहानपणी आम्ही खोलगल्लीतल्या घरात राहायचो तेव्हा मला अगदी आठवत आहे प्रामुख्याने की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळायचो. इथपासून ते अगदी दिवाळीत बंदुकीच्या गोळ्या बंदुकीत टाकून ते चोर पोलीस आमच्यासोबत खेळायचे, खेळणी आणून द्यायचे, सायकल चालवायला त्यांनी मला शिकवलेली आहे. आणि सायकलवर त्यांच्या डबल सीट बसून मला ते JR सिटीमध्ये, न्यू सिटीमध्ये घेऊन जायचे. जेवण वगैरे झाल्यानंतर पु ल देशपांडे, वपू काळ्यांची

0: शब्दांवर कसा उच्चार करायचा, कोणत्या शब्दांवर कसा वजन द्यायचं, ठेका कुठे चुकतोय, असं सगळ्या गोष्टी त्यांनी शाळेत असताना मला शिकवल्या. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाच हमखासपणे असं त्यांनी खूप आठवणीने सांगितलं. आणि शाळेत असताना मग नाटक, संगीत, समूहगीत स्पर्धा, देशभक्तीपर गीत अशा सगळ्याच कलाक्षेत्रात त्यांचा वावर असायचा. आणि माझ्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी ह्या सगळ्या कलेच्या द्वारे मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता.
1: बरोबर. आम्हाला आठवत आहे की अगदी खेड्यापाड्यातले विद्यार्थी पण असायचे, ते अतिशय घाबरायचे, मागे मागे सरायचे, पण त्यांनी स्वतः सावरकरांवर नाटक लिहिलं आणि करून घेतलं असं अनेकदा झालेलं आहे. आणि प्रत्येक, मग तो खेड्यातला विद्यार्थी असो किंवा कुठलाही असो, त्याला जो एक आत्मविश्वास त्यांनी दिला ते फार मोलाचं होतं, महत्वाचं होतं. मला हे विचारायचं होतं की त्यांनी पहिल्यापासून तुम्हाला डॉक्टर हो, अमुकच हो असं काही प्रेशराईज कुठे केलं का? कारण बरेच आई वडिलांची अशी इच्छा असते आपल्या मुलांना डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर वगैरे असं काहीतरी व्हावं. तर काय होतं तुम्हाला सांगणं त्यांचं?
0: नाही, त्यांनी असं कधीच अमुक हो किंवा अमुक कर, अमुक बन असं नाही सांगितलं. पण त्यांचं अप्रत्यक्ष शिकवणूक आणि घरातले संस्कार या सगळ्या गोष्टीमुळे एक चांगला माणूस बन हे त्यांनी अगदी लहानपणापासून मनावर बिंबवलं. चुकीच्या गोष्टी करू नयेत, अनएथिकल गोष्टी करू नयेत, मॉरली सगळ्या गोष्टी वागाव्यात, अभ्यास चांगला करावा आणि एक चांगला माणूस म्हणून तू घड बन असं त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं. मेडिकल क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय माझाच होता, पण माझा निर्णय जेव्हा मी त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही आणि नेहमीच प्रोत्साहन देत गेले. आणि डॉक्टर झाल्याचा त्यांना मात्र अभिमान आणि गर्वही होता. म्हणजे मला आत्तापर्यंत आठवत आहे की ते माझ्या राजांनी असं केलं, माझ्या राजांनी ही केस अशा प्रकारे हँडल केली, ते गावभर सगळ्या लोकांना सांगायचे. मला तर कधी कधी वाटायचं की बाबा तुम्ही खूपच जास्त रंगवून सांगता, पण त्यामध्ये त्यांचा जो भाव असायचा तो मला खूपच आवडायचा.
1: तुमच्याविषयीचा कौतुक असायचं ते, आणि ते सांगताना त्यांचं अगदी मन भरून यायचं आम्हाला जाणवत आहे. तुमच्या दोघांची पण एक गोष्ट मला आठवते की त्यांनी एक लहान असताना तुम्हाला औषध आणायला सांगितलं होतं आणि पैसे दिले होते आणि ते औषध तुम्ही घेतलं आणि उरलेले पैसे तुम्हाला दुकानदारांनी दिले, पण एक शेजारी एक मुलगा होता त्याला पैसे कमी पडत होते औषध घ्यायला, म्हणून तुम्ही त्याला ते पैसे देऊन टाकलेत आणि घरी आल्यावर वडिलांनी सांगितलं की मी त्याला पैसे दिले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. म्हणजे तिथपासून मूल्य संस्कार हे कसे असतात हे लक्षात येतं आपल्याला. आणि हा आता परत मगाचा प्रश्न, ते रंगकर्मी म्हणून, नाटक म्हणून त्यांची एक कारकीर्द खूप छान धुळ्याला माहिती आहे, त्याविषयी थोडं सांगा.
0: म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आठवतं की मनोरंजन नाट्य संस्था नावाची एक संस्था होती, ते बालनाट्य स्पर्धा दरवर्षी घ्यायचे आणि त्यानिमित्ताने ते अनेक शाळांमधून बाबा फिरायचे सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी, तिथल्या मुख्याध्यापकांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना मुलांनी नाट्यक्षेत्रात कसं यावं किंवा कलाक्षेत्रात कसं सक्रिय असावं या बाबतीत ते नेहमी आग्रह असायचे. स्वतः त्यांनी मनोरंजन संस्थेमध्ये अनेक नाटकांमध्ये कामं केली आहेत, किंवा मनोरंजन संस्था स्थापन होण्याच्या आधी तरुणपणात सुद्धा कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक नाटकातून कामं केली आहेत, जशी वेड्याचं घर उन्हात, बुडत्याचा पाय खोलात, अबोल झाली सतार, विजय असो, सुंदर मी होणार, अशी अनेक नाटकं त्यांनी केली आहेत. सावरकरांवर त्यांनी एक नाटक लिहिलं होतं आणि त्यांनी ते स्वतः भगूरला जाऊन लेखन केलेलं नाटक, दिग्दर्शन केलेलं नाटक सादर केलं, तेव्हा त्यांचं ऊर खूप भरून आल्याचं मला आठवत आहे. याच्या व्यतिरिक्त स्वतः त्यांनी नाटकं खूप लिहिली, विक्षिप्त पुरची चित्रसेना असो किंवा एक बनो नेक बनो असो, भूक असो, ईर्ष्या असो, अनेक नाटकांमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेतलं. पण मला हे प्रकर्षाने जाणवायचं की मी एक मुलगा असल्यामुळे फक्त मलाच महत्व देऊन सगळ्या भूमिका मलाच देणे असा अट्टहास त्यांनी कधीच केला नाही. इनफॅक्ट शाळेतल्या सगळ्या मुलांमध्ये चुणचुणीत कोण आहे किंवा जो चांगलं काम करतो त्याला चांगला रोल देण्याचं त्यांचं नेहमी धोरण असायचं.
1: आणि घरी तुम्ही आणि तुमची बहीण यात त्यांनी काही फरक केला का? कारण नाटकामध्ये म्हणजे काम करायला जाताना वेगवेगळ्या वेळा असतात आणि मुलाला काम करू दिलं, मुलीला काम

0: करू दिला नाही असं कधी काही घडलं का?
1: नाही नाही नाही, इनफॅक्ट आम्ही, मला एक नाटक आठवतं की ज्याच्यात मी आणि प्रज्ञानी दोघांनी काम केलं होतं, पण अशी सोबत काम केल्याची नाटकं फार कमी आहेत. पण ती वैयक्तिकरित्या कमलाबाईत असताना तिथल्या शाळेमध्ये पण ती नाटकांमध्ये, संगीतामध्ये किंवा एक पात्री स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. मी वेगळ्या, मी मुलांच्या शाळेत असल्यामुळे मी तिकडे करायचो. बहिणीला उलट त्यांनी थोडस शास्त्रीय संगीताची ओढ असल्यामुळे, आवड असल्यामुळे तिला तिचा क्लास लावला होता आणि मी आपलं ऐकत ऐकतच शिकलो.
0: बरोबर, म्हणजे बहिणीलाही तितकंच प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी भरपूर वेळ मुलांच्यासाठी दिला. तुमच्या आईला कधी कधी राग येत असेल ना की ते घराकडे बघत नाहीत, ते सतत विद्यार्थ्यांच्या घुळक्यामध्ये आहेत, नाटक बसवतायत, नाटकासाठी जीव ओततायत, त्याच्यासाठी पदरचे पैसे घालतायत, त्याविषयी जरा.
1: बाबांची खरी शाळा सुरू व्हायची ते संध्याकाळी 5:30 शाळा संपल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही, मी जेव्हा होतो शाळेत त्यावेळेला सुद्धा आणि इतर वेळेला सुद्धा, जेव्हा मी खूप लहान होतो किंवा मी शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा, ते शाळा सुटल्यानंतर तडक घरी आले असं कधीच व्हायचं नाही. मित्रपरिवार खूप खूप होता, सगळ्या कलाक्षेत्रात त्यांचा वावर असल्यामुळे मनोरंजन संस्थांच्या बैठका व्हायच्या, शाळेतल्या बैठका व्हायच्या, किंवा मुलांकडनं नाटकं बसवून घ्यायची, देशभक्तीपर गीतं बसवून घ्यायची, या सगळ्यामुळे त्यांचा वेळ खूप जायचा. आई त्यामुळे घरी आम्ही तिघंच असायचो, बाबा बऱ्याच वेळा बाहेरच असायचे, त्याच्यामुळे कधी कधी व्हायची आईची चिडचिड. पण आईलाही नंतर हे लक्षात आलं होतं की बाबा हे सगळं जे करतायत ते मुलांना इनडायरेक्टली घडवण्याच्या दृष्टीने करतायत, आणि वेळ आणि श्रम हे त्यांनी खूप त्यावेळेला मुलांसाठी दिलेलं आहे.
0: आणि जरा आणखी पुढच्या वयात सुद्धा संस्कार भारतीचं धुळ्यात त्यांनी भरपूर काम केलं. ते संस्कार भारतीचं काम करण्यामागे त्यांचं काय भूमिका होती? कोण कोण आलं होतं तेव्हा धुळ्यामध्ये?
1: ऍक्च्युली बाबा लहानपणापासूनच घरचं संघाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे लहानपणापासूनच अनेक संघाच्या विचारांची देवाणघेवाण घरात होत असे किंवा अनेक मोठी लोक घरात येत असत. तर ह्या सगळ्या विचारातून जेव्हा अनेक लोकांचा संपर्क आला, जसे हरिभाऊ वाकणकर आहेत, नानाजी देशमुख आहेत, योगेंद्रजी, यांच्या समन्वयातून जेव्हा कलावंतांचं एक संघटन असावं असा जेव्हा एक विचार तयार झाला, तेव्हा संस्कार भारती म्हणून संस्था धुळ्यात, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. आणि मग त्याची धुळ्यात रचना तयार व्हावी म्हणून बाबांना केंद्रीय समितीने सांगितलं आणि मग हळूहळू अशा पद्धतीने धुळ्यात त्यांनी संस्कार भारती तयार केली आणि रुजवली.
0: संस्कार भारतीचे कार्यक्रम होत असताना राजदत्तांना पण त्यांनीच आणलं होतं आणि ते फक्त वरच्या लेवलवर, म्हणजे मोठी कामं करणार, खुर्चीत बसणार असं कधी झालं नाही. तुमच्या बाबांनी सतरंज्या उचलण्यापासून तर संस्कार भारतीच्या खुर्च्या लावण्यापर्यंत सगळी कामं केली आणि जेणेकरून संस्कार व्हावेत आणि कलेच्या माध्यमातून संस्कार सगळ्यांशी जुळावेत हाच त्यांचा प्रयत्न असायचा. जवळजवळ 80 वर्षापर्यंत ते या क्षेत्राशी जोडलेले होते. म्हणजे मला असं आठवतं एखाद्या भाजीवाल्याशी सुद्धा ते इतक्याच प्रेमाने बोलायचे, नाटकांबद्दल सांगायचे, कलेबद्दलच त्यांची जाण असायची. पुढे नातवंडांच्या बद्दल त्यांनी कधी काही सांगितलं का या सगळ्या नाटकाबद्दल किंवा असं काही?
1: नाही, माझ्या दोन्ही मुलांना खेळताना ते अनेक त्यांच्या लहानपणच्या किंवा कॉलेजमधल्या आयुष्यातल्या अनेक गमती जमती सांगायचे, रंगवून सांगण्याची त्यांची हातखंडा चांगला होता. आता मला असा पर्टिक्युलर एखादी घटना आठवत नाहीये, पण शाळेत आम्ही असताना कसं राजानी, कसं तुझ्या बाबांनी कशा गमती जमती केल्या आहेत, कसा आम्हाला त्रास दिला आहे, किंवा शाळेत असताना हा एक पात्री प्रयोग करत असताना बाबा तुझा कसा चुकायचा, मग मी त्याला कशा शिक्षा द्यायचो, इवन ट्युशनला जेव्हा बाकीची मुलं यायचे तेव्हा तुझ्या बाबाला मी कसं मारलेलं आहे, अशा अनेक गोष्टी गमती जमती स्वरूपात ते माझ्या मुलांना सांगायच्या आणि छान रंगवून रंगवून सांगायच्या.
0: आणि या शाळेतल्या सगळ्या मुलांना इव्हन ते इंग्लिश पण खूप हसत खेळत शिकवायचे, कारण इंग्लिश हा त्यांचा विषय होता आणि त्यांचं पक्की खात्री होती की अभ्यासाच्या वेळी अभ्यास, मजेच्या वेळेला मजा. आणि असं करत करत त्यांनी अनेकांना घडवलं. म्हणजे ही मुलाखत ऐकणाऱ्यांना अनेकांना वाटेल की अरे हो, आम्हाला सरांनी शिकवलं होतं. आणि शेवटी शेवटी त्यांना आयुष्यामध्ये या सगळ्या आठवणींच्या सोबत समाजाबद्दल आणखी काय वाटायचं आणि काय व्हावं असं वाटायचं?
1: धुळ्यामध्ये त्यांनी संस्कार भारतीचं जसं काम केलं तसं चित्पावन ब्राह्मण संघाचं पण काम सुरू केलं. पण एकंदरीत म्हणजे मला हे जे जाणवलं की संस्कार भारती असो किंवा चित्पावन संघ असो किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेत काम करत असताना तुम्ही जोपर्यंत प्रामाणिकपणे काम करत नाही तोपर्यंत ती संस्था उभा राहत नाही. पण तेवढा प्रामाणिकपणा तेवढं तत्व अंगीकारून किंवा तेवढी सगळी मूल्य जोपासून ती संस्था उभं करणं वाढवणं हे नंतरच्या पिढीला हवं तितकं शक्य होत नाही हे त्यांना खूप प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यामुळे शेवटी शेवटी त्यांची बऱ्याच वेळा चिडचिडही व्हायची की अरे माझ्यासारखा इतक्या वय असलेला माणूस आम्ही असं सगळ्या गोष्टी तन मन धन अर्पण करतोय पण नव्या पिढीला त्या गोष्टीचं काही भान नाहीये त्या गोष्टीचं काही महत्व नाहीये आणि उलट नव्या पिढीला काय म्हणतात त्याला राजकीय फायदा कसा करून घेता येईल आपल्या या सगळ्या पार्श्वभूमीचा ह्याकडे नवीन पिढीचा जो कल असायचा त्याच्याबद्दल बाबांना खूप तिटकार असायचा.
0: साहजिक आहे, ज्यांनी निरपेक्ष काम केलं त्यांना असं वाटायचं की सगळ्यांनी निरपेक्ष काम करावं आणि अगदी आदिवासी पाड्यावरच्या खेड्यावरच्या मुलाला सुद्धा उत्तम इंग्रजी शिकवून पुढे त्याला आणावं यासाठी त्यांची धडपड होती. आज तुमच्याकडनं खूप चांगल्या आठवणी त्यांच्या ऐकल्या. नमस्कार श्रोते हो, आपण डॉक्टर राजेश रानडे यांच्याशी बोललो. धन्यवाद डॉक्टर साहेब.
1: धन्यवाद सुषमाताई.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अजूनही चांदरात आहे या विषयावर। मंडळी, काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला होता। त्यात एक कुटुंब एक सण साजरा करताय असं दाखवलं। हा व्हिडिओ बहुधा अमेरिकेतला असावा। त्या सणाला ते थँक्स गिविंग डे असं म्हणतात, आपण त्याला कृतज्ञता दिन म्हणूया। सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी राष्ट्रीय सुटी असते, शेतीचा हंगाम निघालेला असतो, वर्षही लवकरच संपणार असतं। या पार्श्वभूमीवर सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो। यावेळी कुटुंबातले सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशी पद्धत आहे। या सणाशी अनेक आख्यायिका निगडीत आहेत, आपल्याला त्यांच्या खोलात जायचं नाही, पण फक्त संदर्भ लक्षात यावा म्हणून हे सगळं सांगितलं। तर मी जो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओत एक तरुण मुलगा, त्याची आई आणि त्याचे आजोबा अशी पात्र आहेत। आजोबा एकटेच राहतात, मुलगा सगळ्या आधुनिक पण नको त्या गोष्टींचं वेड लागून बिघडला आहे। त्याला खाण्यासाठी चमचमीत हवं असतं, वेळ घालवण्यासाठी टी व्ही किंवा मोबाईल हवा आहे, झोपण्यासाठी अत्याधुनिक बेडरूम गाद्या यासारख्या गोष्टी हव्या आहेत। एकदा होतं असं की आजोबांच्या घरी हा थँक्स गिविंग कार्यक्रम आयोजित केलेला असतो। आजोबा एकटेच राहत असल्यानं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं त्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं। त्यांचं घरही तसं छोटेखानी, बेडरूम वगैरे लहानच। तर अशा या आजोबांच्या घरी त्यांची मुलगी म्हणजे त्या मुलाची आई आपल्या मुलाला घेऊन जाते। आजोबांकडे केवळ जाण्याच्या कल्पनेनंच तो तरुण मुलगा नाक मुरडतो, पण आई आग्रह करते म्हणून थोड्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। जाताना खूप कुरकूर करतो। आजोबा दरवाज्यात उभं राहून प्रेमानं त्याचं स्वागत करतात, पण हा त्यांच्याकडे पाहतही नाही। त्याची आई त्याबद्दल आजोबांकडे दिलगिरी व्यक्त करते। नंतर त्या ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, पण जेवणात चिकनचा समावेश नाही म्हणून हा मुलगा जेवण करण्याचंच नाकारतो। झोपण्यासाठी चांगली सोय नाही म्हणून तिथं झोपण्याचं नाकारतो। आपल्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याऐवजी त्याला आयपॅड खेळण्यासाठी हवं असतं। अशा या मुलाला मग आई आपल्याबरोबर बाहेर यायला सांगते। आताही तो मोठ्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। आईनं आपल्याबरोबर थोडंसं जेवण घेतलेलं असतं, रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेला एक माणूस, गरीब माणूस तिला दिसतो। तो बहुधा उपाशी असावा। आई त्या मुलाला सांगते की जा आणि हे जेवण त्या माणसाला नेऊन दे। मुलगा म्हणतो की हे काय जेवण आहे, ती व्यक्ती तर हे खाणारही नाही, पण आई आग्रहानं त्याला त्या माणसाकडे पाठवते। त्या मुलाच्या हातातलं जेवण पाहून तो रस्त्यावर बसलेला गरीब माणूस अतिशय आनंदी होतो। तो म्हणतो, बरं झालं तू हे जेवण आणलंस, मी उपाशी होतो, आता मी पोटभर जेवेन।
हे पाहिल्यावर त्या मुलाचे चेहऱ्यावरचे भाव बदलतात, चेहऱ्यावरची नकारात्मकता कमी होते, आई त्याला अजून पुढे घेऊन जाते. रस्त्याच्या कडेला एक वयस्कर स्त्री थंडीत कुडकुडत झोपलेली असते, तिच्या अंगावर पांघरूण नसतं. आई त्या मुलाला सांगते की बाळा, तुझी ही स्लीपिंग बॅग त्या स्त्रीला देऊन ये. मुलगा मोठ्या नाखुशीनंच आपली स्लीपिंग बॅग त्या स्त्रीजवळ घेऊन जातो आणि तिला म्हणतो, आंटी ही स्लीपिंग बॅग घ्या. ती स्त्री खूप आनंदित होते आणि म्हणते, ओ स्लीपिंग बॅग, हे तर माझं स्वप्न होतं. आणखी थोडं पुढं गेल्यानंतर त्यांना एक तरुण मुलगी भेटते. ती अत्यंत दुःखी असते, रडत असते. आई त्या मुलीला रडण्याचं कारण विचारते. ती मुलगी सुरुवातीला सांगत नाही, पण खूप आग्रह केल्यानंतर सांगते, माझ्या कुटुंबात आता कोणीच नाही, माझे आई वडील गेल्या वर्षी वारले, हा माझा पहिलाच कृतज्ञता दिवस आहे, म्हणजे थँक्स गिविंग डे आहे. तो आनंद कोणाबरोबर साजरा करू? मग ती आई आणि तो मुलगा त्या तरुण मुलीला आपल्यासोबत घरी येण्याचा आग्रह करतात. ती यायला तयार होत नाही, कारण ती म्हणते की मला कोणावर माझं ओझं टाकायचं नाही. पण खूप आग्रह करून ते त्या मुलीला सोबत घेऊन जातात. तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की आमच्या या घराला आपलंच घर समज. मंडळी, या व्हिडिओचा शेवट खूपच हृदयस्पर्शी केला आहे. आईला आपल्या मुलातला हा बदल पाहून खूप आनंद होतो. ती त्याला म्हणते, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन, आता आपण आपल्या घरी परत जाणार आहोत, तिथं तुला छान झोपता येईल, मी आता तुला तुझा आयपॅडसुद्धा परत करते. यावर मुलगा म्हणतो, मॉम आता मी इथंच राहू इच्छितो, मला आयपॉडसुद्धा नको, मला माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टींची किंमत कळली आहे. आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती त्याला प्रेमाने जवळ घेते. इथे व्हिडिओ संपतो, पण सुरू होतो तो आपल्या विचारशक्तीचा प्रवास. ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. हा मुलगा आजच्या तरुण पिढीतील मुलांचं प्रतिनिधित्व करतो. अशा या मुलांना खाण्याच्या, मोबाईलच्या आणि इतरही अनेक गोष्टींच्या वाईट सवयीतून बाहेर कसं काढायचं, हा सगळ्याच पालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. ही मुलं मनानं वाईट नाहीत, फक्त वाईट सवयींना बळी पडली आहेत. इंग्रजी शब्द वापरायचा तर ॲडिक्ट झाली आहेत. टी व्ही, मोबाईल, आयपॅडसारख्या गोष्टींनी त्यांना एकलकोंड बनवलं आहे. त्यातून बाहेर यायची त्यांची इच्छा नाही, पण आपल्याला हातपाय गाळून चालणार नाही. आपली भावी पिढी सक्षम व्हायची असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढावंच लागेल. मंडळी, आजकाल आपण ऊटसूट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवा असं म्हणतो. इम्युनिटी हा परवलीचा शब्द आज झाला आहे. इम्युनिटी फक्त शारीरिकच असते असं नाही, ही इम्युनिटी मानसिक स्तरावर सुद्धा वाढवायला हवी. आपली मुलं मानसिकदृष्ट्या देखील अपंग होत चालली आहे. या मुलांना मानसिकदृष्ट्या देखील सक्षम करायला हवं. त्यासाठी घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. या व्हिडिओतली आई मुलाला मारत नाही, रागावत नाही, पण तिची समजावण्याची पद्धतच वेगळी आहे. ही अप्रत्यक्ष शिकवण खूप प्रभावी ठरते. मंडळी, आपल्याला बाहेरची परिस्थिती कधी कधी खूप निराश करणारी असते. अवकाळी पाऊस, अवर्षण, सतत वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर, रोजच्या लागणाऱ्या नित्य वस्तूंच्या वाढणाऱ्या किमती, नवनवीन रोगांच्या साथी, बेकारी,
नेत्यांची उदासीनता, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींमुळे अनेक वेळा आपल्याला निराशे येणं साहजिक असतं. आकाशात काळे ढग दाटून आलेले असताना ढगांचा पडदा बाजूला सारून मधूनच सूर्यदर्शन होतं. तेजोनिधीची सहस्र किरणं सारा आसमंत उजळून टाकतात. रात्रीचं आकाश काही नेहमीच काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेलं नसतं. पौर्णिमेचा चंद्र आपल्याला उल्लसित करतो. आकाशातल्या तारका त्याही परिस्थितीत चमकत असतात. उंबरठा चित्रपटातलं गाणं फार सुंदर आहे. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. मंडळी, खरं तर मैफल कधीच सुनी नसते. भोवतालची परिस्थिती कितीही निराशाजनक असू द्या, आपल्या अवतीभोवती चंद्रतारे असतातच. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी पाहिजे. ती तशी असेल तर मग गीत मनातून आपोआपच फुलतं, ओठांवर शब्द येतात, अजूनही चांदरात आहे. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 254 दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंच वृक्ष वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळे आल्यावर विश्रांती पावला, नाना रसाळ फळे लागली, नाना जिन्नस गोडीला आली, गोडे पाण्यासाठी नाना शरीर निर्माण केली, उत्तम विषय निर्माण झाले ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत म्हणून नाना शरीर निर्माण करून उपाय निर्मिला, नाना इंद्रिय निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिती केली, एका शरीराला आहेत पण त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत, श्रोत्र म्हणजे कानावर शब्द पडला त्याचा भेद कळला पाहिजे असा उपाय केला, त्वचा इंद्रियाला शीतोष्ण भासतं, चक्षु म्हणजे डोळ्यांना सगळं दिसतं, इंद्रियांमध्ये असे वेगवेगळे गुण आहेत, जिभेद्वारे रस चाखणं, नाकाद्वारे वास घेणं असे इंद्रियात वेगवेगळ्या गुणांचे भेद केलेले आहेत, वायुपंचक अंतःकरण पंचक यांच्यात मिसळून निश्चंकपणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळीकडे फिरतात हे सावकाश पहा। कर्मेंद्रियांच्या मदतीने जीव विषय भोगतो असा उपाय ईश्वराने केला। जगामध्ये चांगले विषय निर्माण झाले ते शरीर नसल्यास कसे भोगायचे म्हणून नाना शरीरांची निर्मिती केली। अस्थिमांसाचं शरीर आहे त्याच्यामध्ये देखील विविध गुणांचे प्रकार आहेत, शरीरासारखं दुसरं यंत्र नाही, अशी शरीरं निर्माण केली, विषय भोगाने वाढवली, त्यातून लहान थोर निर्माण झाले, अशा प्रकारे विवेकाने विचार करून योग्य शरीरात योग्य गुण ठेवून अस्थिमासाची शरीरं जगदीश्वराने निर्माण केली। अस्थिमासाच्या पुतळ्यात जाणीव एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात, हा भेद कार्य सापेक्ष असतो, कार्याच्या दृष्टीने तो अति उपयोगी आहे, सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळे कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला आहे तो खरा नाही, सृष्टीच्या रूपाने पाहिलं तर भेद दिसतो, ब्रह्मत्व दृष्टीने तो खरा नव्हे, भेदाभेद हा संवाद मायेच्या गुणांमुळे आहे, अंतरात्म्याचा महिमा मायेमुळे कळत नाही, प्रत्यक्ष ब्रह्मा देखील संभ्रमात पडतो अशी कथा पुराणामध्ये आलेली आहे। पीळ पेच वादविवाद घडोघडी तीक्ष्ण तर्क यांच्याद्वारे विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट ओढते, मीपणाचं भान असताना सगळं काही लागतं, निरंजन अवस्थेत काहीच नसतं हे एकांत स्थळी समजून घेतलेलं बरं, देहाच्या सामर्थ्यानुसार सगळं जगदेश्वर करतो त्याला थोर समर्थ अवतार असं म्हणतात, शेष कूर्म वराह असे देह विशालाने धरले त्यामुळे सकल सृष्टीची रचना चालते, ईश्वराने केवढं मोठं सूत्र केलंय, सूर्याला धावायला लावलं, ढगांना अगाध पाणी धरायला लावलं, पर्वतासारखे ढग वर येतात, सूर्यबिंबाला आच्छादतात, त्यासोबतच वायूची गती प्रकट होते, काळाचा सेवक असल्याप्रमाणे वारा धावतो, ढगांना मारून तो दिनकाराला मोकळं करतो, विजांचे तडाखे बसतात, प्राणी मात्र एकदम धास्तावतात, गगन कडकडून विविध ठिकाणी तडकते, या इहलोकाने एक कर्म केलं, एका महाभूताने दुसऱ्याला मर्यादित ठेवलं, अशा तऱ्हेची सृष्टीरचनेची स्थिती आहे, नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती, असे आत्म्याचे अनंत भेद आहेत, सगळे जाणतील असं कसं होईल, विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतील, मन नष्ट होगाला मार्गाला लागतं, मन नष्ट होण्याच्या मार्गाला लागतं अशी माझी उपासना आहे, उपासकांनी मनामध्ये आणावी ब्रह्मदेवाला हा महिमा काय करणार, उभारणी विसर्जन हेच भजनाचं लक्षण हे सगळं सज्जन जाणतात, मी आणखी काय सांगणार। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह क्षेत्र निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. परमात्म्याची ज्यानं ओळख होते ते ज्ञान, अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचं अवडंबर आहे. परमात्मा नुसत्या ज्ञानानं ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानंच तो ओळखता येईल. जसं गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचं वासरू येतं, त्याला निराळं बोलवावं लागत नाही. त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागं येतं. आता भक्ती कशी करावी हे पाहिलं पाहिजे. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. नुसतं देहाला कष्ट दिले म्हणजे वैराग्य प्राप्त होतं असं नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवेल त्या स्थितीतच आनंदानं राहणं म्हणजे वैराग्य होणं. सुखात ठेवलं तर आसक्तीशिवाय राहिलं म्हणजे झालं. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधूसंत प्रपंच सोडून राहत नाहीत, किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात, पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनानं आतून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरं वैराग्य आलं असं होतं. अंगाला राग फासून राहिलं म्हणजे वैराग्य येत नाही, तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणं हे वैराग्य आहे. कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल त्यामध्येच आनंदानं राहणं म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणं आहे. आणि तसं राहिलं म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसं व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणं. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासानं घेत जावं. गुरुनं जे नामस्मरण करायला सांगितलं असेल तेच करत राहावं आणि त्यातच त्याला पाहावं, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागतं. असं झालं म्हणजे सगळ्या ठिकाणी गुरु दिसू लागतो. चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो, आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असं नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावरती जगात वाईट असं काही राहतच नाही, कारण मग वाईटाला जागाच राहत नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य, त्याच्यावरती इतका विश्वास ठेवा, इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरं काही नाही. एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही, तो तुमच्या जवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणं आहे. मीपणा समूळ गेल्याशिवाय, समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरुनं सांगितलेलं नामस्मरण करत राहिल्यानं जातो. म्हणून सतत नामस्मरण करत असावं. वैराग्य हे वृत्तीत असतं. भगवंतानं जे दिलं त्यात समाधान आहे. इतर काही हवं असं न वाटणं हेच वैराग्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरजीची श्रद्धा, अशी आर जे श्रद्धा. श्रोतेहो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये. अंतरंग ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत असते आणि वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन करत असते. श्रोतेहो, आषाढी एकादशी अगदीच तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि अनेक धार्मिक उपक्रम ह्या चार महिन्यामध्ये होत असतात. वेगवेगळे सण समारंभ येतात. आषाढ महिना सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आषाढ तळला गेला असेल. आपण पावसाळा सुखकर जावा, कोणाला बाधू नये म्हणून देवीला नैवेद्य दाखवत असतो आणि त्याकरता गोडाचे पदार्थ केले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने घारगे असतील, मेथीची भाजी असेल, भाकरी असेल आणि भजी तळून आपण खात असतो, त्याचाही नैवेद्य दाखवत असतो. गिलक्याची भजी असतील, थोडक्यात काय तर ह्या सीझनमध्ये नव्याने ज्या काही भाज्या आलेल्या आहेत त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो की पहिली भाजी आहे तर त्या भाजीचा नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेव, हा पावसाळा सुखकर जाऊ दे, कोणाला तो बाधायला नको, ह्यासाठी आपण एक प्रार्थना करत असतो. हा श्रद्धेचा भाग आहे. काही लोक पारंपरिक पद्धती पाळतात, जुन्या चालीरीती अजूनही पाळतात, तर काही लोक खाण्यापिण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणा किंवा ह्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी म्हणा ह्या गोष्टी करत असतात. कसंही म्हटलं तरी ह्या सगळ्या रिच्युअल्स फॉलो केल्या जातात. तुम्ही श्रद्धा म्हणून करा किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून करा, पण ह्या गोष्टी प्रत्येक सीझनमध्ये ज्या त्या गोष्टी करणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतं आणि म्हणायला गेलं तर त्या परंपरा पाळल्या असं सुद्धा होतं. तर कुठूनही ती गोष्ट करणं महत्वाचं आहे. त्यामागच्या नेमक्या भावना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असूच शकतात. तर जसं मी म्हटलं की आषाढी एकादशी जवळ आली आणि त्याच निमित्ताने मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित सुद्धा झाला होता, त्याच लेखाचं अभिवाचन मी आज करणार आहे. लेखाचं नाव आहे रामकृष्ण हरी. तेव्हा ऐकूया रामकृष्ण हरी या लेखाचं अभिवाचन. गंगेवर बुधवारच्या बाजारात गेले होते. आषाढी एकादशी जवळ आली आहे तर म्हटलं फराळासाठी बटाटे रताळी घ्यावी. अजूनही बारीक सारीक काही खरेदी होती. सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे आले. देवीच्या मंदिरातून सुगंधी अगरबत्तीचा घमघमाट पसरला होता. गंगेला पाणी सोडलं होतं त्यामुळे गांधी तलाव रामकुंडावर बरीच गर्दी होती. सूर्य मावळत होता त्यामुळे आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसत होत्या. पावसाला फार काही जोरदार सुरुवात झाली नव्हती. हल्ली वेळेत पाऊस पडतोच कुठे म्हणा. गंगेवर फेरफटका मारल्याशिवाय नाशिककरांचा दिवसच पूर्ण होत नाही. तेवढ्यात एका भाजीवाल्या मावशीपाशी एक फॉरेनर भाजी घेत असताना दिसला. आता बरेच फॉरेनर आपल्याकडे दिसतात, गंगेवर फिरणारे, मंदिरांचा अभ्यास करणारे, त्यामुळे विशेष काही वाटलं नाही. पण भाजी घेऊन निघताना तो रामकृष्ण हरी असं म्हणाला. आधी मला भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्याला थांबवत मी विचारलं, हाऊ डू यू नो दिस वर्ड? त्यावर तो सरळ मराठीतच बोलायला लागला. काही वर्षापूर्वी तो डॉक्युमेंटरीसाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी वारी बघून, पंढरपूर बघून इतका भारावला की खास वारीसाठी दरवर्षी येऊ लागला. त्याचं नाव हॅरी. मी विचारलं, काय काय माहिती मिळवलीस मग आमच्या पांडुरंगावर? नुसतं विठ्ठलच नव्हे तर ज्ञानोबा तुकोबा हे पण त्याला माहीत होते. तो म्हणाला, अशिक्षित असूनही किती मोठं साहित्य त्यांनी त्या काळात लिहून ठेवलंय. हेवा करू नका, कामक्रोधादी षडरिपूंपासून दूर राहा, शिका, कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नका, नामस्मरण करा, कोणाचं नुकसान करू नका, हे आणि बरंच काही. आणि ह्या ज्ञानाकडे आकर्षित होऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कितीतरी परदेशी मुले ज्ञानेश्वरी या ग्रंथावर PhD करत आहे असं त्याने सांगितलं. ते ऐकल्यावर मी तर चाटच पडले. मला त्याच्याबद्दल फारच कुतूहल वाटायला लागलं. मला विचाराल तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेवरील टीका असून त्याचे 18 अध्याय आहेत. त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात, एवढीच माहिती आहे. पण हा कोण कुठला परदेशी हॅरी आणि तो मला आपल्याच देवाबद्दल आणि ग्रंथांबद्दल सांगत होता. मी पण जरा तोऱ्यातच विचारलं, वारी म्हणजे काय, ती का करतात हे माहिती का तुला? त्यावरही त्याच्याकडे उत्तर होतं, वारी म्हणजे येरझऱ्या. या येरझऱ्या मारणारा वारी करी आणि याच शब्दाचा अपभ्रंश होऊन निर्माण झाला तो वारकरी हा शब्द. वारीचा एकत्रित समूह म्हणजे दिंडी. या दिंडीची सुरुवात कधी झाली हे सांगणं कठीण आहे, पण आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास असतो दिंडीचा.
त्याचं उत्तर ऐकून मी म्हटलं, काय रे तू नक्की कुठला आहेस, इतकं कसं माहिती तुला? त्यावर तो म्हणाला, मी काय सगळीकडेच असतो. म्हटलं, हो हल्ली मोबाईलमुळे झालंय शक्य, कोणी कुठेही असलं तरी जगात काय चाललंय हे सहज समजतं. माझ्या या वाक्यावर तो मिश्किलपणे हसला. माझ्या हातातल्या पिशवीकडे बघत तो म्हणाला, हे फराळासाठी हे फळं आणि भाज्या घेतल्यास पण उपास का करतात हे माहिती का तुला? मी म्हटलं, हो एकादशीला उपास करतातच, त्यात काय एवढं? त्यावर हसून हॅरी म्हणाला, अगं वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पोटाला आराम आणि धार्मिक अर्थ असा की महिन्यातील पंधरवड्यात येणाऱ्या 11व्या दिवशी विष्णूंची उपासना केली जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात, त्या कृष्ण पक्षाच्या वेगळ्या आणि शुक्ल पक्षाच्या वेगळ्या. आषाढी ते कार्तिकी या 4 महिन्यात भगवान विष्णू निद्राधीन होतात म्हणजे झोपतात, म्हणून हिला देवशयनी एकादशी असं पण म्हणतात. आता मोठ्या प्रमाणात परदेशात सुद्धा भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विठ्ठल या नामातून जो नादब्रह्म निर्माण होतो त्याची प्रचिती सगळ्यांनाच आली आहे. हॅरी बोलत होता आणि मी ऐकत होते, किती वेळ गेला समजलंच नाही. अचानक मला कानापाशी गोंगाट ऐकू आला, कोणीतरी मला हात लावून उठवतंय असं जाणवून मी डोळे उघडले. बघते तो काय, घरातली मंडळी आवरावर करत होती आणि बाबा मला झोपेतून उठवत होते. इतका वेळ कशी काय झोपलीस, आज एकादशी आहे, उठ आता. मला खरं वाटतच नव्हतं, पण ते स्वप्न होतं. तो हॅरी, त्याची ती भेट, हे सगळं स्वप्नात झालं? म्हणजे हॅरी असा कोणी नव्हताच, आणि जो दिसला तो नक्की हॅरी होता की हरी? आज एकादशीच्या दिवशी साक्षात विठ्ठलाने आपल्याला दर्शन द्यावं? छेछे काहीतरीच काय, एवढं कुठे आपलं पुण्य? पण मनोमन त्याला रामकृष्ण हरी असं म्हणत दिवसाची सुरुवात केली. धन्यवाद मंडळी. कसा वाटला तुम्हाला लेख, आम्हाला फोन करून नक्की कळवा. खरंच काय जादू आहे ना त्या सावळ्या मूर्तीमध्ये. अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशातले परदेशातले लोक वारीसाठी खास आपल्या महाराष्ट्रात येतात. ज्यांना शक्य नाही आहे ते परदेशामध्ये तिथल्या तिथे का होईना, पण आपल्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेशभूषा करून आपली सगळी भजनं गात एक प्रतिकात्मक वारी काढतात. काय म्हणायचं ना ह्या शक्तीला. खरंच आपला भारत हा सर्वांगाने समृद्ध आहे. प्रथा परंपरा तर आहेतच, विविध शैलीतल्या वास्तूसुद्धा आहेत, ज्या बनवताना कशा बनवल्या असतील असा प्रश्न शास्त्रज्ञांना आजही पडलाय. आणि दुसरं म्हणजे भारतातलं धार्मिक महत्व, आपले हिंदू धर्माचे देव, त्यांच्यावर असलेली भारतीयांची श्रद्धा, आणि आता तर विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय, विठ्ठल या नामातून जो नाथ ब्रह्म निर्माण होतो त्याच्यानी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आजूबाजूला तयार होतात. हा सगळा समृद्ध असा वारसा आपल्याला मिळालाय ह्यासाठी आपण सगळेच खूप भाग्यवान आहोत. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आत्तापुरतं इथेच थांबते.

0: नमस्कार श्रोते हो लवाद या विषयावरती आपण आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी चर्चा करत आहोत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत लवाद आणि त्याची निर्णय प्रक्रिया याच्याबद्दल. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: सर आपण गप्पा ज्या मारत होतो त्यामध्ये आता दाव्यातला एखादा पक्ष

0: दिवाळखोर घोषित झाली तर त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेवरती कोर्ट रिसिव्हर नेमला जातो. पण जर का त्या कोर्ट रिसिव्हरने मान्य केलं तर ते लवाद प्रक्रियेचा तो भाग बनू शकतो.
1: पण जर त्या रिसिव्हरने स्वतःहून जबाबदारी घेण्याचे टाळले तर मग काय मार्ग असतो?
0: जर का त्या कोर्ट रिसिव्हरनं स्वतःहून जर का अशा प्रकरणामध्ये पक्ष होण्याची म्हणजे पार्टी होण्याची जबाबदारी घेण्याचं टाळलं तर तो त्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडे अर्ज करून कुठली कृती करावी याविषयी मार्गदर्शनपर सूचना किंवा आदेश मागवू शकतो.
1: पण मग या प्रकरणामध्ये कुठलं न्यायालय आदेश देतं?
0: काय होतं की काही वेळेला दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करून तसा आदेश देणार न्यायालय हे वेगळं असू शकतं. तर जे न्यायालय या प्रकरणामध्ये दिवाळखोरी घोषित करण्याबाबत सुनावणी घेत असेल तेच न्यायालय यामध्ये सुनावणी घेऊन रिसिव्हरला तसा आदेश देतं.
1: पण मग याच्यात तर एकच पक्ष झाला ना, पण मग प्रतिपक्ष सुद्धा न्यायालयाला काही विनंती करू शकतो का?
0: हो, प्रतिपक्ष देखील आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे संबंधित न्यायालयाकडे लवाद प्रक्रियेमध्ये रिसिव्हरनं सहभागी व्हावं या संबंधित सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी विनंती अर्ज करू शकतो.
1: पण मग अशा प्रकरणामध्ये न्यायालय सर्वसामान्यपणे कसा आदेश देतात?
0: अशा प्रकरणामध्ये दोन्ही प्रकारच्या अर्जांवरती म्हणजेच रिसिव्हरच्या किंवा प्रतिपक्षाच्या अर्जावरती सुनावणी घेऊन न्यायालय दिवाळखोरीच्या प्रकरणाबरोबरच लवाद करारातील वादाच्या मुद्द्यांचाही संपूर्ण विचार करून जर का योग्य आणि कायद्याच्या दृष्टीने आवश्यक वाटलं तर वादाचे मुद्दे लवादाकडे किंवा लवाद न्यायाधिकरणाकडे निर्णयासाठी सोपवून लवाद प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा रिसिव्हरला आदेश देतं.
1: पण मग अशा प्रकारचा आदेश रिसिव्हरलाच लागू होतो का?
0: हा आदेश रिसिव्हरला लागू होतो याचा अर्थ या एक्सप्रेशनमध्ये रिसिव्हर म्हणजे ऑफिशियल असायनी हा देखील अंतर्भूत असतो. या संदर्भामध्ये न्यायालयाने एखादी व्यक्ती अधिकृतरित्या नियुक्त केली असेल तर तिलाही हा आदेश लागू होतो.
1: सर, खरंच आर्बिट्रेशन लवाद याच्यामधल्या महत्वाच्या मुद्द्यांबरोबर आपण चर्चा करतो आहोत, तुम्ही खूप छान सांगतात सर. आपण बाकी प्रश्न पुढच्या भागामध्ये घेऊयात, आपण त्याला आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते, हे होते कृष्णभूषण.

0: श्रोत्यांनो नमस्कार. मंडळी सावित्री अबेकसच्या या आपल्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. या सावित्रीच्या मालिकेच्या मालेमध्ये आज आपल्या इथे आलेल्या आहेत जत्रा हॉटेल इथून अर्चना चव्हाण मॅडम, आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत अबेकस बद्दल, आणि अबेकस कसं फायदेशीर आहे किंवा श्रोत्यांना त्या काय सांगतात हे सगळंच त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. अर्चनाताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: अर्चनाताई तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची म्हणजे माझं माहेर चाळीसगावचं, आणि सासरे चाळीसगाव जवळच एक गाव आहे.
0: बर.
1: बट तिथून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो.
0: अच्छा. आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं बी ए डी एड आहे.
0: बर. मग हे चाळीसगावलाच केलं का नाशिकला आल्या?
1: हो, चाळीसगावलाच पूर्ण झालेलं.
0: बर. आणि मग लग्नानंतर आपण इकडे आलात?
1: हो.
0: अच्छा. मग जेव्हा आता बी एड आणि डी एड दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत तेव्हा मग आपण काही सुरुवातीला नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी बेबीसाठी कधी जॉब विचार नाही केला.
0: बर.
1: कारण माझे पॅरेंट्स टीचर होते, मम्मी पप्पा दोन्ही, त्याच्यामुळे सांभाळण्याचे आमचे भावंडांचे जे हाल झाले होते ते मला नको होते माझ्या मुलांचे तसे, त्याच्यामुळे मग मी कधी जॉबचा विचार नाही केलेला.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच. आपण आपला एक प्रत्येकाचा एक काहीतरी लहानपणीचा काळ असतो, आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही पालक नोकरी करत असतील तर बऱ्याचदा, आणि घरात कोणी दुसरं सांभाळणार नसेल तर थोडंसं एक आपण इमोशनली आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपलं एक ऍक्टिव्हिटी ती घडत जाते. स्वभाव एक काय म्हणतो किंवा ते एक वातावरण आपल्याला तसं मिळतं आणि आपल्याला आपल्या मुलांना आपण त्यांच्या बरोबर असावं असं आपल्याला वाटतं. अर्चना, ताई मला पुढे आपल्याला असं विचारायचं की मग आपण जर नोकरी करण्याचा विचार केलाच नव्हता, पूर्णपणे घर सांभाळून किंवा मुलांकडे लक्ष देणं हेच आपण ठरवलं होतं, मग या प्रवाहात आपण कशा आल्या?
1: ऍक्च्युली मला टीचिंग करायला फार आवडतं, पण मग मुलांसाठी मी नोकरीची विचार नाही केला नोकरीचा. आणि पण मग नंतर मला असं जाणवायला लागलं की फक्त घरी बसून मी माझं एक माझं जे पॅशन आहे, मला टीचिंग खूप आवडतं, मी खूप छान करू शकते.
0: बर.
1: आणि मला लहान मुलांमध्ये मिसळायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. पण मग माझं एक मन म्हणायचं की मी काहीतरी केलं पाहिजे, आणि पुन्हा मला वाटायचं की नाही, मी जर काही करण्यासाठी बाहेर गेले तर पुन्हा माझ्या मुलांचे
0: हाल होते. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसरं काही विचार करत नव्हते.

0: पण मग अचानक माझे डीएड चे वर्गमित्र आहेत महाले सर, त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आमच्या ब्रेन ट्रेन अबॅकसचा हा जो ऑनलाईन क्लास होता त्याचा. आणि मग मी विचार केला की म्हणजे मग मला त्याविषयी ऍक्च्युली काहीच माहीत नव्हतं, जोपर्यंत मी अबॅकस बद्दल काही वाचलं पण नव्हतं किंवा कुठे काही व्हिडिओज वगैरे काहीच मला माहीत नव्हतं. बट मी नंतर तो मेसेज बघून विचार केला, म्हटलं नेमकं काय हे अबॅकस. मग त्याच्यानंतर मी थोडे युट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघितले.
1: बरं,
0: तिथे मला वाटलं की अरे हे मुलं एवढा फास्ट कसं काय करतात, म्हणजे काय मॅजिक असेल, काय लॉजिक असेल ह्याच्या मागे. मला ती क्युरिओसिटी वाढली, म्हणून मी नोकरी करण्यासाठी किंवा क्लासेस स्टार्ट करण्यासाठी नाही,
1: काहीतरी
0: शिकण्यासाठी. स्वतःलाच खूप क्युरिओसिटी होती की काय नेमकं हे मला शिकायचंय. आणि त्याच्यासाठी मग मी क्लास जॉईन केला. आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे सरांनी स्टार्टिंगला फ्री शिकवलं. आणि नंतर मग म्हणजे त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की नाही याच्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी करिअर करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि सरांचं शिकवणं एवढं सुंदर होतं, इतकं फ्रँकली, इतकं छान बहीण भावासारखं ते बोलत होते, हसत खेळत बिलकुल सगळं त्यांनी खूप छान शिकवलं. आणि इतकं इझी वाटलं म्हणजे सगळं फटाफट मग शिकता आलं. आणि मग तिथून मग पुढे अशी प्रेरणा मिळाली की नाही आपण पण घरात बसून आपल्या मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण स्वतःचं करिअर पण काहीतरी डेव्हलप करू शकतोय.
1: बरोबर.
0: म्हणून मग पुढे मी क्लासेस स्टार्ट केलेत.
1: अच्छा, मला एक याच्यात असा विचारायचं आहे तुम्हाला की बीए आपण कशात केलं, म्हणजे डीएड
0: इंग्लिशमध्ये आहे.
1: इंग्लिशमध्ये. आणि गणिताचा तसा काहीच संबंध नव्हता?
0: संबंध नाही, बट माझं लहानपणापासून इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मॅथ्स ह्याच्यामध्ये मला
1: इंटरेस्ट
0: होता.
1: बरं, नक्की. मग जसे क्लासेस सुरू करण्याची वेळ आली तर मग ते साधारण मग ते कधीपासून आपण सुरू केलं?
0: मी आता मागच्या 7-8 महिन्यापासून क्लासेस स्टार्ट केलेत.
1: बरं.
0: बट मी म्हणजे क्लासेस ऑनलाईनच घेते. आणि ऑनलाईन घेण्याचं कारण हे की मी म्हणजे माझं जे माहेर आहे चाळीसगाव, त्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत म्हणजे भोरस, पातुंडा वगैरे असे छोटे छोटे गावं आहेत, तिथले मोस्ट ऑफ लोक शेतकरी वगैरे आहेत. मग अशा लोकांसाठी मी हे क्लासेस स्टार्ट केले की ज्यांना खूप कमी म्हणजे फीस देऊन चांगलं शिकता यावं.
1: बरोबर.
0: कारण जे श्रीमंताचे मुलं असतात ते कुठेही फीस देऊन कुठेही शिकू
1: शकतात.
0: पण मग या मुलांपर्यंत हे इतकं छान अबॅकस आहे, टेक्नॉलॉजी ही छान म्हणजे आहे, काहीतरी खूप छान शिकण्यासारखं, त्याचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे स्टुडंट्सला. तर मग हे सगळं म्हणजे खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, म्हणून मग मी ऑनलाईन क्लासेस घेते.
1: बरं.
0: आणि माझे सगळे स्टुडंट हे असे गावाकडचे वगैरेच आहेत.
1: अच्छा.
0: हा, आणि ते पण खूप म्हणजे छान मला रिस्पॉन्स देतात. आणि त्यांना खूप छान वाटलं की मॅम इतक्या कमी फीज मध्ये आम्हाला खूप छान शिकवतात, खूप कौतुक करतात.
1: बरं.
0: तेव्हा मला म्हणजे असं खूप छान वाटतं की जे आपण करतोय ते योग्य
1: करतोय. नक्की नक्की. आणि मुळात तुमची जी एक स्वतःची अट होती की मला घर सांभाळून करायचं जे काय आहे ते, तर ही सुद्धा सॅटिस्फाईड झालेली आहे. आणि तुम्ही स्वतः खुश आहात की मी स्वतःची ओळखही निर्माण झाली आणि अशा गटापर्यंत आपण पोहोचल्यात की जिथे शिक्षण इझिली मिळू शकत नाही. जेव्हा तुमची ही कल्पना होती की शहरी मुलांपेक्षा मला ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग मुलांचा रिस्पॉन्स सुरुवातीला कसा आला?
0: सुरुवातीला तर म्हणजे मोस्ट ऑफ पॅरेंट्स कन्फ्युज होते की हे नेमकं काय आहे, काय शिकवणार आहेत. आणि दिवसभर कसं मुलांची स्कूल असते, त्याच्यानंतर त्यांचे अदर सब्जेक्टचे क्लासेस असतात, आणि मग पुन्हा हा एक्स्ट्रा क्लास घेणार, त्यांना जरा थोडं म्हणजे इझिली ते होकार देत नव्हते. पण मग त्यातल्या काही पॅरेंट्सनी ठरवलं की मुलांची कॅपॅसिटी बघून त्यांनी ठरवलं की आपला मुलगा अजून एक तास ऑनलाईन टीचिंग करू शकतो, म्हणजे ऑनलाईन लर्निंग करू शकतो. कारण कुठे जाण्याची त्यांना गरज नाहीये, घरात बसून ते आपल्या समोर काय करतात काय नाही ते समजेल त्यांना असं. म्हणून मग काही पॅरेंट्सने सुरुवातीला म्हणजे कमी मुलं होते, 7-8 मुलं मला मिळालेत. आणि त्यांचं बघून इतर मुलांना खूप छान वाटलं की ही मुलं किती छान फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, त्यांच्या पॅरेंट्स पण सॅटिस्फाय झालेत. आणि त्यांचं बघून मग अजून खूप सारे विद्यार्थी मला कनेक्ट होत आहेत.
1: नक्की नक्की. जेव्हा शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात किंवा सतत शिक्षक आणि पालकांच्या भेटी होत असतात, डिस्कशन होत असतं, मार्क बघितले जात असतात. पण ग्रामीण भागात तितकंसं गांभीर्य या गोष्टींचं असतं असं नाहीये. मग जेव्हा मुलांनी त्या भागातल्या हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अभ्यासावर किंवा मार्कांमध्ये काही फरक आपल्याला जाणवले का?
0: हो, त्यांचे म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकतर खूप वाढलं अभ्यासावरचं.
1: बरं.
0: काही मुलं खूप चंचल होती, त्यांचा चंचलपणा जो होता तो थोडा काही प्रमाणात कंट्रोल आलेला. आणि काही मुलं असे होते की त्यांना मॅथ्स खूप हार्ड वाटायचं, आवडच नव्हते, पण ते आता आवडीने मॅथ्स शिकायला लागलेत, त्याचा अभ्यास करायला लागलेत. आणि पॅरेंट्स पण सांगतात की मॅम जेव्हापासून हा क्लास आम्ही जॉईन केला आहे तेव्हापासून मुलांमध्ये खूप बदल आहे. आणि ते क्लासचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगची खूप वाट बघत असतात, फटाफट सगळा अभ्यास आठवून त्या वेळेला ते फ्री होत असतात आणि वाट बघतात की मॅम कधी लिंक पाठवणार आणि कधी आम्ही जॉईन होणार.
1: अच्छा, मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
0: माझ्याकडे आता 30 विद्यार्थी आहेत.
1: बर, जसं तुमचं सुरुवातीपासून एक धोरण होतं की घरातलं सांभाळून मला करायचं आहे, मग आता घरातलं सांभाळता सांभाळता मुलांकडे लक्ष देता येतं, हे पण एक त्याच्यात ऍड झालंय, मग हा समन्वय कसा साधता किंवा मग वेळा सगळ्या कशा सांभाळता?
0: ऍक्च्युली माझा एक लहान मुलगा आहे, तो थोडा जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याला खूप सांभाळावं लागतं. पण मग माझ्या सासूबाई आहेत ज्या त्याला म्हणजे पूर्ण वेळ त्याला सांभाळतात माझ्या क्लास सुरू असताना, त्याच्यामुळे मला बिलकुल डिस्टर्बन्स नसतो. म्हणजे त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय मी घेऊच शकले नसते. म्हणजे क्लास जेव्हा मी ऑनलाईन अबॅकस मी पण शिकले आणि शिकवते पण आहे, जर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता सासूबाईंच्या माझा, तर मी शिकवू पण नसते शकले आणि शिकले पण नसते. कारण मला जर पूर्ण वेळ त्यालाच द्यावं लागलं असतं तर मी ह्याच्यासाठी वेळ काढूच शकले नसते.
1: बरोबर, खूप छान वाटलं, तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं तुमच्या सासूबाईंचं. आणि खरंच जर आपल्याला इतका छान सपोर्ट असेल तर आपल्यालाही थोडीशी काळजी आपली मिटते आणि आपण स्वतः त्याच्यात नीट लक्ष देऊन काम करू शकतो. आणि छान वाटलं तुमच्या सासूबाईंबद्दल ऐकून सुद्धा मला हे. आणि खरंच असे मदतीचे हात सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत की आपल्याला सगळं सांभाळून सगळं करता येते म्हटल्यावर एक ती नवीन उमेद निर्माण होते आणि आपली एक स्वतः वेगळी आपण काहीतरी करतो आहोत हे सुद्धा आपल्याला छान वाटतं. ब्रेन ट्रेनच्या बद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं हा सगळा क्लास आपला झाला?
0: ब्रेन ट्रेनचं म्हटलं तर म्हणजे सरांचं तर आमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते एवढं छान त्यांचं बिहेवियर सगळ्या ताईंसोबत, सगळ्यांना ते ताई म्हणूनच बोलवतात, कुणालाच नावाने म्हणणार नाही, फक्त ताई ताई ताई. म्हणजे इतकं छान त्यांच्यासोबत बोलताना इतकं फ्री वाटतं. म्हणजे असं मनात जर एखादा प्रश्न असला की काही अडचण असली विचारायचं सरांना, तर बिलकुल मनात असं भीती नाही की सरांना कसं विचारू काय. एकदम फ्रँकली कुणी केव्हाही कसंही सरांना कॉल करून किंवा आपले प्रॉब्लेम्स विचारू शकतात. सर व्यवस्थित त्याचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं निराकरण करतात, व्यवस्थित समजावून सांगतात. आणि सरांमुळेच आम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. म्हणजे आता हेच बघा ना, रेडिओ विश्वास, म्हणजे रेडिओ मध्ये येऊन आपली इंटरव्ह्यू घेणं हे एखाद्या स्वप्नाच्या पलीकडचं आहे. म्हणजे स्वप्नातही कधी विचार नव्हता केला की आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला जाऊन आपण मुलाखत देणार. म्हणजे हे खूप वेगळं आहे. आणि त्याचबरोबर आता सरांनी रोबोटिक्स पण सुरू केलेलं आहे, त्यात पण म्हणजे खूप छान ते शिकताना खूप मजा येते. आणि असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण घरात आहोत तरी आपण त्याच्याशी कनेक्ट
1: आहोत. बरोबर बरोबर, नक्कीच खूप छान
0: अपॉर्च्युनिटी आहे.
1: हो हो, खरंच आहे. आणि एकाच छताखाली जर इतक्या संधी आपल्याला मिळत असतील तर आपणही ते घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अर्थात ब्रेन ट्रेनचा हा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की माफक दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणं आणि ज्या सगळ्या तुम्ही शिक्षिकेत सहभागी आहात त्या सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण करणं, अर्थार्जनाचं असू दे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं असू दे, हे सगळंच ब्रेन ट्रेनने साधलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सरांचंही मी कौतुक करते की खूप छान तुमची टीम आहे. आणि असंच यश तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहू अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. भविष्यात आता आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
0: भविष्यात म्हणजे आता तर हे माझं टार्गेट सेट झालंय. आता माझे अबॅकसचे क्लासेस पण व्यवस्थित चाललेले आहेत.
1: बर,
0: आणि भविष्यात मग सरांसारखंच म्हणजे एक चॅरिटी पण सरांची होऊन जाते की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अबॅकस पोहोचवणं, रोबोटिक्स वगैरे हे पोहोचवणं. म्हणजे ज्यांना परिस्थितीमुळे काही अडचणी येतात,
1: शिकता
0: येत नाही, त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवणं, त्यांना अर्थार्जनासाठी मदत करणं.
1: बरोबर,
0: हे सरांसारखं मलाही करण्याची संधी मिळाली तर म्हणजे आवडेल मला तसं करायला.
1: खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपली मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपल्याकडे आलेले डॉक्टर सागर केळकर. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: सागर सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ऑर्थोपेडिक्स म्हटल्यानंतर सर अगोदर आठवतो आपल्याला तो म्हणजे ऍक्सिडेंट.
1: बरोबर.
0: पण ऍक्सिडेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या या सेक्शन मध्ये येतात.
1: बरोबर आहे.
0: त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
1: खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑर्थोपेडिक्स हे म्हणजे आपल्या बोन्स आणि मसल्सला होणारे जे इश्यूज आहेत त्याला ट्रीट करणारं हे शास्त्र आहे. बरेच वर्ष ऑर्थोपेडिक्स मध्ये फ्रॅक्चर ट्रीटमेंट ही मेन स्टे होता ऑर्थोपेडिक सर्जनचा. त्याच्यानंतर प्रत्येक बाकीचे घटक जसे आर्थरायटिस झालं, संधिवात झालं, लिगामेंट इंजुरी झाली, हे एक एक नवीन त्याच्यामध्ये स्पेशालिटीज येत गेल्या. आणि त्याच्यामध्ये अजून मग स्पेशालिटीज आल्या, जसं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक झालं म्हणजे लहान मुलांचे जे स्पेशल इश्यूज असतात, तर मणक्याची स्पेशालिटी वेगळी झाली. जसं हे शास्त्र वाढत गेलं तसं तसं वेगवेगळे घटक हे वेगवेगळे अजून सब स्पेशालिटीज मध्ये डिवाइड झाले. जसं आता जॉईंट रिप्लेसमेंट हा एक आहे. स्पोर्ट्स इंजुरीज किंवा लिगामेंट इंजुरीजना दुर्बिणीद्वारे किंवा ओपन सर्जरीने ट्रीट करण्याचा हा एक घटक आहे. हँड सर्जरी, डिफॉर्मिटी करेक्शन, हे बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत ऑर्थोपेडिक शास्त्राला.
0: सर तुम्ही लिगामेंट बद्दल बोललात
1: हो,
0: आणि स्पोर्ट्स इंजुरी.
1: बरोबर.
0: याचा मला वाटतं संबंध जास्त आहे.
1: येस, एकदम बरोबर आहे. बेसिकली माझं जे काम चालतं ते लिगामेंट इंजुरीज, स्पोर्ट्स इंजुरीज ट्रीट करण्यामध्ये आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे माझं काम चालतं. सो लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? लिगामेंट म्हणजे आपल्या जॉईंटला पकडून ठेवणारे जे स्नायू असतात त्याला लिगामेंट्स म्हणतात. ते वेगवेगळ्या रूपाचे असतात, वेगवेगळ्या जॉईंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. आता जेव्हा स्पोर्ट्स हे करिअर म्हणून खूप मोठं प्रसारित व्हायला लागलं तेव्हा त्या लेवलला जे सराव करतात, त्या लेवलला खेळतात, त्याच्यामध्ये जे कॉमन इश्यूज यायला लागले त्याच्यामध्ये ते स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स इंजुरीज हे वेगळं सबस्पेशालिटी एक त्या सायन्सला स्टडी करण्यासाठी झालं आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट आणि ते बाकीचे घटक तयार झाले. स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये हे लिगामेंट्स जास्त आपल्याला समोर यायला लागलं कारण की ते शास्त्र एकत्र डेव्हलप झालं. लिगामेंट्स इंजुरीचा समज आणि स्पोर्ट्स मेडिसिनचा उगम हा सगळे एकत्र डेव्हलप झाले म्हणून त्याला बऱ्यापैकी एकमेकांना धरून आहेत ते.
0: सर मुळात मला असं म्हणायचं आहे की आपण अस्थिरोग तज्ञ असंच म्हणतो.
1: बरोबर.
0: आणि लिगामेंट म्हणजे स्नायू.
1: बरोबर.
0: आणि अस्थि म्हटल्यानंतर हाडं.
1: येस.
0: खरंतर हाडं आणि स्नायू.
1: बरोबर.
0: वेगवेगळे आहेत ना.
1: हो, स्ट्रक्चरली म्हणजे जरी त्याचं बनावट वेगवेगळी असेल तरी ते एकमेकांना धरूनच काम करू शकतात. ते वेगळे वेगळे काम करू शकत नाही. आपण फक्त एका गोष्टीला ट्रीट नाही करू शकत तर सगळ्या गोष्टीला ट्रीट करावं लागतं. म्हणून हे दोघांचंही ट्रीटमेंट हे ऑर्थोपेडिक सर्जनच करतात, अस्थिरोग तज्ञच करतात.
0: सर मी तुम्हाला मध्येच टोकलं.
1: हो हो.
0: आपण स्पोर्ट इंजुरी बद्दल बोलत होतो.
1: हा, स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे जसं मी म्हणालो की स्पोर्ट्स मध्ये त्या लेवलचा सराव आणि त्या लेवलचं खेळणं यामध्ये आपण आपल्या बॉडीला बऱ्यापैकी एक्स्ट्रीम प्रेशर्सना नेत असतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते समजण्यासाठी जे शास्त्र निर्माण झालं ते आहे स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स सायन्स. हे नॉट नेसेसरी की फक्त जे प्रोफेशनल खेळाडू आहेत किंवा सेमी प्रोफेशनल आहेत त्यांच्यामध्येच होतं. हे प्रत्येकामध्ये होऊ शकतं किंबहुना त्या इंजुरीज या नॉन स्पोर्ट्स प्लेयर्स मध्ये किंवा आपण कोणताही स्पोर्ट्स खेळत नसाल तरी सुद्धा काही काही ठराविक प्रकारचा मार लागल्याने किंवा इंजुरी झाल्याने होऊ शकतं. सो ते जे स्पोर्ट्स मेडिसिन सायन्स आहे किंवा लिगामेंट इंजुरीचं ट्रीट करण्याचं जे सायन्स आहे ते आपण नॉर्मल लोकांना ही वापरू शकतो आणि ते आपण आता वापरतोच.
0: कारण नेहमी लोक रोज चालायला जातात.
1: बरोबर.
0: तेव्हा काहीतरी रस्त्यात पडलं आणि लागलं.
1: बरोबर.
0: किंवा सायकलिंग रोज करतात.
1: बरोबर.
0: त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होईल.
1: हो, ऍब्सोल्युटली. कारण की सी लोकांना गैरसमज आहे की स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे प्रत्येकाला ऑपरेशनच लागतं. तर मी हे ठामपणे सांगतो की माझं मेन काम ह्या गोष्टींमध्येच चालतं, स्पोर्ट्स इंजुरी, लिगामेंट इंजुरी आणि गुडघ्याचे इश्यूज, गुडघ्या खुब्याचे. माझ्याकडे 90% जे इंजुरीज घेऊन येतात पेशंट त्यांना ऑपरेशन लागत नाही. त्यांना ऑपरेशन हे अशा रिझॉर्टला असतं की सगळं करून कमी नाही झालंय किंवा इंजुरीच अशी आहे की त्याला आपल्याला ऑपरेटिव्हनी लवकर बरं करता येईल. बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गोळ्या औषधं फिजिओथेरपी खूप महत्वाची आहे इंजुरीज बऱ्या करण्यासाठी, आणि व्यायाम काही पथ्य हे पाळून हे इंजुरीज बऱ्या होतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नॉर्मल माणसाला जेव्हा आपण चालायला जातो, पडतो, काही गुडघा लपकतो, बसलेला असताना उठताना गुडघा वाजतो, या सगळ्या गोष्टीमध्ये या हे मेडिसिन हे सायन्स ऍप्लिकेबल होतं.
0: बऱ्याच वेळेला लोकांचे अनेक गैरसमज असतात किंवा साधं लागलंय
1: बरोबर,
0: किंवा काहीतरी पाय मुरगळल्यासारखं वाटतंय
1: बरोबर,
0: मग मी एखाद्या त्या हाडवैद्याकडे जाऊन काहीतरी लेप लावला
1: बरोबर
0: आणि ते होईल.
1: आता तुम्हाला मुंबईला जायचं आहे, 100 वर्षापूर्वी जी साधनं होती मुंबईला जायची, आता पण तुम्ही तीच घ्याल का?
0: नाही, अजिबात नाही.
1: आता तुम्ही आधुनिक साधनं घ्याल की?
0: नाशिक मधून तर एअर सेवा सुद्धा आता सुरू झाली
1: बरोबर. सो हाडवैद्यांचं जे शास्त्र होतं त्याच्याबद्दल मी खूप स्टडी केलेलं नाही म्हणून मी त्याच्याबद्दल खूप बोलत नाही. रादर आय वुड से की आता आपल्याकडे ह्या इश्यूजना डील करण्यासाठी खूप चांगले नवीन नॉन ऑपरेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह गरज लागल्यास असेच खूप चांगले शास्त्र डेव्हलप झालेलं आहे, त्याचे एक्सपर्ट्स आहेत. सो काळाच्या गरजेप्रमाणे आपण ते जर वापरलं तर कदाचित आपल्याला कन्व्हेन्शनलपेक्षा जास्त चांगला आणि लवकर रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे.
0: पण मग याच्यात अजून काही गैरसमज आहेत लोकांमध्ये?
1: गैरसमज बेसिकली जो मला वाटतो लोकांमध्ये ती भीती आहे आणि एक हट्ट आहे ऑपरेशन टाळण्याचा असतो, म्हणून बरेच लोक त्या भीतीने की जाऊन डॉक्टर ऑपरेशन सांगतील या भीतीने ट्रीटमेंटच घेत नाही आणि एकाच दहा होऊन जातं. आणि जो प्रॉब्लेम औषधं गोळ्या फिजिओथेरपीनी बरा झाला असता, बेल्ट लावून बरा झाला असता, त्याला मग शेवटी ऑपरेशनला वेळ येते आणि शेवटी मग जी भीती होती तेच घडतं. सो माझा हा असेल की आपला जो प्रयत्न आहे हे प्रॉब्लेम बरा करण्यासाठी पाहिजे, त्याच्यासाठी जो मार्ग गरजेचा असेल तो गरजेचा आपण घ्यावा. मग तो बऱ्याच वेळेस हा नॉन ऑपरेटिव्ह असतो आणि गरज पडल्यास ऑपरेटिव्ह असतो. आपला उद्देश बरं होण्याचा पाहिजे, ऑपरेशन टाळण्याचा नाही.
0: ऑपरेशन हे म्हटल्यानंतर ना आज लगेच लक्षात येतं ते खुब्याची किंवा गुडघ्याचं ऑपरेशन किंवा गुडघा बदलणे
1: बरोबर.
0: आत्ताच असं हे का झालेलं आहे? पूर्वी तर काही असं कधी बदलावं लागत नव्हतं आणि आत्ताच का?
1: बरोबर. सो हे गुडघ्या बदलण्याचं किंवा नी रिप्लेसमेंट हे हिप रिप्लेसमेंट हे शास्त्र जरी हे गेल्या 100 वर्षामधलं डेव्हलपमेंट जरी असेल तरी ती खूप गरजेची नेसेसरी डेव्हलपमेंट होती, कारण की एकदा आर्थरायटिस त्या लेवलला पोचलं की चालता फिरता येत नाहीये की मग अवलंबन खूप व्हायचं लोकांचं. सो ही खूप चांगली आणि महत्वाची डेव्हलपमेंट आहे. पूर्वी पण गुडघे झिजत होते का? खूप झिजत होते का? जेव्हापासून माणूस या धर्तीवर आहे तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहेच. पण जसं मी म्हणालो की आता आपल्याला जर समजा मार्ग असेल त्या त्रासामधून बाहेर निघण्याचा तर मग आपण घ्यायचा का? हे आपण सगळे सुदृढ बुद्धीचे आहोत, आपण ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: पण मग गुडघे दुखी नेमकी केव्हा कुठल्या स्तरावरती असेल तर डॉक्टरकडे जायला पाहिजे की ज्या योगे आपण सुरुवातीला पण म्हटलं की ऑपरेशन टाळता येईल.
1: बरोबर. मार लागलेला आहे आपल्यालाही कळतं की हा किती मोठा मार आहे किंवा किती जोरात, आपल्याला किती हतबलता येते त्या मार लागल्यानंतर हे स्वतःलाही कळतं. घरी सगळ्यांच्या बर्फाचं शेक घेऊन होतं, कधी कधी आंबे हळद लावली जाते, ते सगळं घरगुती उपाय करून 1-2 दिवसात जर समजा थोडा फरक पडला नसेल किंवा डे टू डे कामामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर हे आपल्याला मदत घेणं हे गरजेचं असं वाटतं, कारण की जो प्रॉब्लेम आहे तो समोर येणं गरजेचं आहे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट देण्यासाठी. तो समोर आलाच नाही तर मग आपल्याला समजणारच नाही की काय आहे. सो 1-2 दिवस जर समजा छोटा मार आपल्या मते आहे पण तो बरा होत नाहीये तर मग 1-2-3 दिवसाच्या ट्रीटमेंटनी बरा नाही झाला तर घेणं योग्य आहे असं मला वाटतं. आणि जर आपल्याला माहिती आहे की हा मोठा मार आहे, आपलं हतबलता खूप आलेली आहे, तर मग लवकरात लवकर मदत घेणं हे गरजेचं आहे.
0: हे झालं मार बसल्यावर
1: बरोबर.
0: पण गुडघ्याची झीज झाली आहे आणि त्याला काही वयाचं लिमिट आहे का?
1: नाही. सो बऱ्याच वेळेस गुडघ्याची झीज जी आहे हे आपल्या वजन, काम आणि शरीर सृष्टीवर निर्भरित असते. ही मोस्ट ऑफ द टाइम्स जी झीज आर आर्थरायटिस रिप्लेसमेंट लागेल या दर्जाची असते ती बऱ्याच वेळेस अंदाजे 85 नंतरच आढळते. जर 85 आत असेल तर मग आपल्याला कारण शोधणं महत्वाचं आहे की हा गुडघ्याचा झीज किंवा गुडघ्याचा का झालेला आहे प्रॉब्लेम. मग तो ट्रिटेबल आहे का, तो क्युरेबल आहे का, त्याला आपल्याला व्यायाम काही देता येतील का वगैरे वगैरे, हे आपण ऑर्थोपेडिक सर्जन बरोबर डिस्कस करून, आमच्या बरोबर डिस्कस करून आपण पुढे जायचं असतं. जसं मी म्हणालो 90% लोकांना झीज झाली आहे तरी सुद्धा झीज हा नॅचरल प्रोसेस आहे जी आपली शरीराची होतच राहते. ती काय लेवलला आहे, ती तुमच्या वयाला साजेशी आहे का, तुमच्या कामाला साजेशी आहे का, ते बघून ट्रीटमेंट देता येते आपल्याला. सो वयाची मर्यादा नाही, पण नॉर्मली झीज ही 85 नंतर जास्त जाणवते. त्याची कारणं वेगळी असतात, अगोदरची कारणं वेगळी असतात, ती शोधावी लागतात आणि ट्रीटमेंट घ्यायची असते आपल्याला.
0: पण नेमकं माझ्या गुडघ्याची झीज झाली हे माझं केव्हा लक्षात येईल?
1: गुडघे न मार लागता दुखत असतील, चालायला त्रास होत असेल, जमिनीवर बसायला त्रास. आपल्याकडे जमिनीवर बसणं हा खूप महत्वाचा दैनंदिन एक काम असतं. त्याच्यामध्ये समजा व्यत्यय येत असतील आपल्याला दैनंदिन जीवन चालायला, गुडघे दुखत जे पूर्वी काम करत होते तेवढे इझिली ते आता मूव होत नसतील, तर ह्याचा अर्थ वयोमानानुसार झीज होण्याची लक्षणं व्हायला लागलेली आहे. आणि ते काय लेवलला आहे किंवा त्याला ती झीजच आहे का अजून काय आहे हे बघावं लागेल आपल्याला. ही लक्षणं आहेत दुखण्याची, झीजेची, कॉमन ऑर्थोपेडिक स्पेशालिटी अंडर.
0: अजून एक परवलीचा शब्द आता आलाय की रोबोटिक सर्जरी. रेग्युलर आपण ज्या सर्जरी करतो त्या आणि रोबोटिक याच्यामधला फरक?
1: बर, जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्र जसं मी म्हणालो ते तसं पाहायला गेलं तर फक्त हार्डली 100 वर्ष मध्ये आहे. सो बऱ्यापैकी ते नवीन आहे, त्याच्यामध्ये बरेच बदल होत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते आहे. सांध्यांचा शेप, पहिले सांध्यांचा शेप बदलायला लागला, मग नंतर टेक्निक बदलायला लागली, मग नंतर प्रिन्सिपल्स थोडी मॉडिफाय व्हायला लागली. जसे जसे 10-15 वर्ष 30 वर्ष पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटचे एक्सरेज यायला लागले तसे, मग नॅव्हिगेशन सिस्टीम आलं ज्याच्याने आपण अजून प्रॉपर बोन कट्स घेऊ शकतो का हे बघण्यासाठी ते नॅव्हिगेशन सिस्टीम्स होत्या. आणि आता जी सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजी या जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्रामध्ये आहे ती आहे रोबोटिक्स. रोबोटिक्समध्ये जसं आपल्याकडे केळकर हॉस्पिटलला AI पावर्ड रोबो आहे, इम्पोर्टेड रोबो, ज्याच्यामध्ये आपण जो डेटा आहे ऑन टेबल तो सगळा फीड करतो, गुडघ्याचं 3D मॉडेल बनवतो. कारण की पायाचा हा नुसतं गुडघा हा पार्ट नसतो, खुबा घोटा हे सगळं पार्ट असतो. सगळ्याचा आपण एक त्या पायाचा पूर्ण व्हर्च्युअल मॉडेल तयार करतो आणि त्याप्रमाणे AI गाईडेड टेक्नॉलॉजीनी आपल्याला सजेशन्स मिळतात की हा सांधा त्या पेशंटसाठी कसा बसवायला पाहिजे. आणि मग ते रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्सने आपण ते स्पेसिफिक बोन कट्स घेतो आणि मग त्याप्रमाणे ती सांधे आपण शस्त्रक्रिया करतो, ज्याला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो. सो आता ह्याच्यामधला फरक, केळकर हॉस्पिटल आहे हे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचं सगळ्यात पहिलं नी रिप्लेसमेंट सेंटर आहे 1999 पासून. आणि तेव्हापासून जे आपण गेले 35 वर्ष करतोय ते कन्व्हेन्शनल टेक्निकनी करतो, त्याच्याने सुंदर रिझल्ट आहेत. पण जसं कालांतराने टेक्नॉलॉजी वाढते आणि टेक्नॉलॉजीने आपल्या पेशंट्सना फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी ही रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली शिकलो आणि ते रोबोट आणलेला आहे. आता क्रूड लँग्वेज मध्ये म्हणायचं गेलं तर फरक काय, तो बेसिकली समजा आपल्याला गॅदरिंग करायचं असेल एका स्कूलचं आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आपल्याला सगळ्यांना शर्ट द्यायचा आहे, तर आपण सगळ्यांना M साईजचा शर्ट दिला तर त्याची फिटिंग बरोबर होईल का सगळ्यांना? नाही होणार. सो रोबोटिक ही फिटिंग खूप अॅक्युरेसी, प्रिसिजन आणि फिटिंग हे पर्सनलाइज करतं त्या पेशंटसाठी, म्हणून तो अजून आपल्याला त्या पेशंटसाठी साजेसा असा ऑपरेशन करता येतं रोबोटिक्सने.
0: खुबा किंवा गुडघा बदलताना त्याच्यातही काही प्रकार आहेत का इम्पोर्टेड किंवा असं काही?
1: सो इम्पोर्टेड आणि हे कंपनी आहे इम्प्लांटची. इम्प्लांटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, इंडियन कंपनीज पण खूप चांगल्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. खुब्यामध्ये बेअरिंग सर्फेसेस असतात ज्याच्यामध्ये जे हिप मेन जॉईंट असतो आर्टिक्युलेशन, त्याच्यामध्ये सिरॅमिक एक साईडला असतं, दोन्ही साईडला सिरॅमिक असू शकतं, एका साईडला प्लास्टिक दुसऱ्या साईडला सिरॅमिक असतं, जे सगळ्यात कॉमन आहे जे आपण पण करतो. ऑक्सिडाइज झर्कोनियमचं असतं. सो हे बेअरिंग सर्फेस असतात. इम्पोर्टेड आणि इंडियन हा फक्त कुठनं तुमचा तो प्रॉडक्ट आलाय त्याच्यावरती डिफर करतं. आणि त्याच्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड ही टेक्नॉलॉजी असते. सिमेंटेड ही ट्रेडिशनल ओल्ड टेक्नॉलॉजी आहे, 20 ही काही केसमध्ये आपल्याला वापरावी लागते. नी रिप्लेसमेंट तर सिमेंटेडच होते, अनसिमेंटेड टोटल नी रिप्लेसमेंट अजूनही भारतात खूप प्रचलित नाही आहे. खोव्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड अजूनही गरज असेल तसं आपल्याला वापरता येतं. नवीन टेक्नॉलॉजी ही अनसिमेंटेड आहे जी आपण रेग्युलरली वापरतो, गरज पडल्यास ट्रेडिशनल सिमेंटेड टेक्नॉलॉजी ही वापरतो आपण. हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय वयाला काय वापरायचं हेही एक काही अनसेड रूल्स आहेत ते आपण पाहतो.
0: डॉक्टर, खरंच खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही देत आहेत.
1: थँक्यू, प्रयत्न करतोय.
0: पण वेळ मला सांगतेय.
1: बरोबर.
0: जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय काळजी घ्यायला सांगाल?
1: बरोबर. आपल्याकडे जसं ज्या ठिकाणी राहतो त्याच्या पूर्ण स्ट्रक्चर जसं बदलत गेलं तसं आपल्या फ्लोरिंग, आपण जिथे चालतो, आपण जिथे वावरतो, तो आजूबाजूचा एरिया, ह्या सगळ्या ह्याचं पूर्ण बदलून गेलेलं आहे. सो प्रॉपर फुटवेअर वापरणं, पूर्वी कसे शेणानी माटीनी सारवलेले सगळे असायचे, त्याच्यासाठी आपल्याला खूप हेवी फुटवेअर वापरायची गरज नाही पाहिजे. सगळं नॅचरल होतं. आता कॉन्क्रीट टार आहे, टाईल्स आहेत, स्टोन आहे ज्याच्यावर आपण चालतो. सो त्याच्यासाठी प्रॉपर फुटवेअर घरात आणि बाहेर वापरणं गरजेचं आहे. जमिनीवर बसणं हे भारतीय पद्धतीमध्ये खूप कॉमन आहे. तर पण जर गुडघे खूप आपल्याला त्रास देत असतील किंवा काही इश्यूज मध्ये आपल्याला ते टाळणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपण गुडघ्याचं प्रेशर कमी करतो आणि तो त्रास आपण सोसू शकतो. वॉर्म अप कोणत्याही ऍक्टिव्हिटीच्या अगोदर खूप महत्वाचं आहे. वॉर्म अप सकट हायड्रेशन महत्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे बरोबर पाणी पिणं. कोणताही व्यायाम तुम्ही करतायत त्याचं टेक्निक खूप महत्वाचे आहे आणि ते टेक्निकनीच जाणं महत्वाचं आहे, म्हणजे इंजुरी आपल्याला टाळता येतील. कूल डाऊन तेवढ्याच महत्वाचं आहे. कोणत्याही तुम्ही प्रोफेशनली खेळत असाल का नॉर्मली पण फिटनेससाठी करत असाल. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला कळतं की आपल्याला इश्यू किती सिव्हिअर आलेला आहे. जर समजा आपल्याला वाटत असेल कमी सिव्हिअर आहे पण तो खूप वेळ झाला बरा होत नाहीये, बेसिक ट्रीटमेंटने बरा होत नाहीये, तर वेळच्या वेळी मदत घेणं हे आपल्याला बऱ्याच वेळेस थोडक्यात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जर समजा तुमच्या इश्यूजना ऑपरेशन लागणार असेल तर आपला उद्देश हा नेहमी बरं होण्याचा ठेवायचा, ऑपरेशन टाळायचं नाही, कारण की शेवटी आपल्याला खूप चांगलं पुढचं आयुष्य जायचं आहे. सो उद्देश हा आपला चांगला मोठा ठेवायचा की आपल्याला बरं व्हायचं आहे.
0: क्या बात है सर. सर तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मला तुम्ही बोलावल्याबद्दल. सागर केळकर, केळकर हॉस्पिटल मधला नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: तेव्हा श्रोते हो, हे होते नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर केळकर.

0: मी सुषमा दाते आज धुळ्यात आहे आणि मुलाखत घेणार आहे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर राजेश रानडे यांची. मुलाखत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल नसून त्यांच्या वडिलांविषयी आहे. त्यांच्या वडिलांना सगळेजण ओळखतात, सगळेजण अशासाठी मी म्हणते की अनेक पिढ्या ओळखतात. त्यांचं नाव आहे कैलासवासी रत्नाकर रानडे. आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्या मुलाकडनं, म्हणजे डॉक्टर राजेश रानडे यांच्याकडनं. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार सुषमाताई.
0: तुमच्याकडनं आम्हाला तुमच्या वडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे. ते पहिल्यापासून धुळ्यातच होते का?
1: हो, त्यांचा जन्म धुळ्यातलाच आहे. इनफॅक्ट माझं हॉस्पिटल ज्या जागेवर आहे तिथं आमचं पूर्वी घर होतं, त्या घरातच त्यांचा जन्म आहे. आणि नंतर मग ते काही वर्ष धुळ्यातल्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांकरता सांगलीला गेले होते त्यांच्या वडिलांचे तिकडे ट्रान्सफर झाल्यामुळे, आणि मग परत सांगलीहून धुळ्यात आले आणि मग तेव्हापासून धुळ्यातच आहेत.
0: अनेक शाळांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. आणि ते अतिशय शांत स्वभावाचे होते, करारी होते, पण खूप रागवायचे नाहीत, पण विद्यार्थ्यांच्याकडनं अनेक गोष्टी करवून घ्यायचे. मला जाणून घ्यायचंय तुमच्या बालपणाविषयी, ते कसे होते, सर कसे होते, खूप कडक होते का, काय काय सांगायचे, काही आठवणी.
1: निश्चित. बाबा असे नेहमीच मृदू, शांत, संयमी आणि मिश्किल स्वभावाचे होते. लहानपणी किंवा म्हणजे आतापर्यंत त्यांनी अंगावर हात उगारल्याचं मला आणि माझ्या बहिणीला अजिबात आठवत नाही आहे. लहान असताना जवळपास 5वी 6वीपर्यंतच्या कालावधीमध्ये फारसं त्यांच्याशी बोलणं व्हायचं नाही, कम्युनिकेशन व्हायचं नाही. मे बी एज गॅप असेल त्याच्यामुळे म्हणा, पण त्यांचा अप्रोच आमच्या सोबतचा जो असायचा तो नेहमी मायेचा असायचा, प्रेमाचा असायचा आणि समज देणारा असायचा. ते चिडले कधी नाहीत, रागवले कधी नाहीत, पण नेहमी त्यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळायचं सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आम्हाला उद्युक्त त्यांच्याकडनं केलं जायचं आणि खूप प्रेमळ होते.
0: आणि सरांनी धुळ्याच्या सगळ्या नाट्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं, चांगली नाटकं बसवून घेतली आणि चांगल्या प्रकारे कामही केलं, त्याबद्दलही थोडं सांगा.
1: मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलात, लहानपणच्या काही आठवणी, तो मी बोलाच्या ओघात विसरून गेलो. लहानपणी आम्ही खोलगल्लीतल्या घरात राहायचो तेव्हा मला अगदी आठवत आहे प्रामुख्याने की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळायचो. इथपासून ते अगदी दिवाळीत बंदुकीच्या गोळ्या बंदुकीत टाकून ते चोर पोलीस आमच्यासोबत खेळायचे, खेळणी आणून द्यायचे, सायकल चालवलाच त्यांनी मला शिकवलेली आहे. आणि सायकलवर त्यांच्या डबल सीट बसून मला ते जे आर सिटीमध्ये, न्यू सिटीमध्ये घेऊन जायचे. जेवण वगैरे झाल्यानंतर पु ल देशपांडे, वपू काळेंची पुस्तकं वाचून दाखवायचे. शाळेत असताना जेव्हा 5वीत इंग्लिश विषयाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्लिश बातम्या आवर्जून बघ असं आठवणीने सांगितल्याचं मला आठवत आहे, जेणेकरून तुझं इंग्लिश चांगलं होईल. आणि 5वी 6वी नंतर जेव्हा मी न्यू सिटीत आलो तेव्हा सावरकरांची मुख्यतः ओळख बाबांमुळेच माझी झाली. माझ्याकडनं एकपात्री अनेक प्रकारचे करून घेताना किंवा समूह गीत गाताना कोणत्या शब्दांवर कसा उच्चार करायचा, कोणत्या शब्दांवर कसा वजन द्यायचं, ठेका कुठे चुकतोय, असं सगळ्या गोष्टी त्यांनी शाळेत असताना मला शिकवल्या. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाच हमखासपणे असं त्यांनी खूप आठवणीने सांगितलं. आणि शाळेत असताना मग नाटकं, संगीत, समूह गीत स्पर्धा, देशभक्तीपर गीतं अशा सगळ्याच कलाक्षेत्रात त्यांचा वावर असायचा. आणि माझ्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी ह्या सगळ्या कलेच्या द्वारे मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता.
0: बरोबर. आम्हाला आठवत आहे की अगदी खेड्यापाड्यातले विद्यार्थी पण असायचे, ते अतिशय घाबरायचे, मागे मागे सरायचे, पण त्यांनी स्वतः सावरकरांवर नाटक लिहिलं आणि करून घेतलं असं अनेकदा झालेलं आहे. आणि प्रत्येक, मग तो खेड्यातला विद्यार्थी असो किंवा कुठलाही असो, त्याला जो एक आत्मविश्वास त्यांनी दिला ते फार मोलाचं होतं, महत्वाचं होतं. मला हे विचारायचं होतं की त्यांनी पहिल्यापासून तुम्हाला डॉक्टर हो, अमुकच हो असं काही प्रेशराईज कुठे केलं का? कारण बरेच आई वडिलांची अशी इच्छा असते आपल्या मुलांनी डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर वगैरे असं काहीतरी व्हावं. काय होतं तुम्हाला सांगणं त्यांचं?
1: नाही, त्यांनी असं कधीच अमुक हो किंवा अमुक कर अमुक बन असं नाही सांगितलं, पण त्यांचं अप्रत्यक्ष शिकवणूक आणि घरातले संस्कार या सगळ्या गोष्टीमुळे एक चांगला माणूस बन हे त्यांनी अगदी लहानपणापासून मनावर बिंबवलं. चुकीच्या गोष्टी करू नयेत, अनएथिकल गोष्टी करू नयेत, मॉरली सगळ्या गोष्टी वागाव्यात, अभ्यास चांगला करावा आणि एक चांगला माणूस म्हणून तू घड बन असं त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं. मेडिकल क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय माझाच होता, पण माझा निर्णय जेव्हा मी त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही आणि नेहमीच प्रोत्साहन देत गेले. आणि डॉक्टर झाल्याचा त्यांना मात्र अभिमान आणि गर्वही होता. म्हणजे मला आत्तापर्यंत आठवत आहे की ते माझ्या राजांनी असं केलं, माझ्या राजांनी ही केस अशा प्रकारे हँडल केली ते गावभर सगळ्या लोकांना सांगायचे. मला तर कधी कधी वाटायचं की बाबा तुम्ही खूपच जास्त रंगवून सांगता, पण त्यामध्ये त्यांचा जो भाव असायचा तो मला खूपच आवडायचा.
0: तुमच्याविषयीचं कौतुक असायचं ते आणि ते सांगताना त्यांचं अगदी मन भरून यायचं आम्हाला जाणवत आहे. तुमच्या दोघांची पण एक गोष्ट मला आठवते की त्यांनी एक लहान असताना तुम्हाला औषध आणायला सांगितलं होतं आणि पैसे दिले होते आणि ते औषध तुम्ही घेतलं आणि उरलेले पैसे तुम्हाला दुकानदारांनी दिले, पण एक शेजारी एक मुलगा होता त्याला पैसे कमी पडत होते औषध घ्यायला, म्हणून तुम्ही त्याला ते पैसे देऊन टाकलेत आणि घरी आल्यावर वडिलांनी सांगितलं की मी त्याला पैसे दिले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. म्हणजे तिथपासून मूल्य संस्कार हे कसे असतात हे लक्षात येतं आपल्याला. आणि हा आता परत मगाचा प्रश्न, ते रंगकर्मी म्हणून नाटक म्हणून त्यांची एक कारकीर्द खूप छान धुळ्याला माहिती आहे, त्याविषयी थोडं सांगा.
1: म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आठवतं की मनोरंजन नाट्य संस्था नावाची एक संस्था होती, ते बालनाट्य स्पर्धा दरवर्षी घ्यायचे आणि त्यानिमित्ताने ते अनेक शाळांमधून बाबा फिरायचे सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी, तिथल्या मुख्याध्यापकांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना मुलांनी नाट्य क्षेत्रात कसं यावं किंवा कला क्षेत्रात कसं सक्रिय असावं या बाबतीत ते नेहमी आग्रह

0: तेव्हा त्यांचं ऊर खूप भरून आलं असं मला आठवत आहे. याच्या व्यतिरिक्त स्वतः त्यांनी नाटकं खूप लिहिली, विक्षिप्तपूरची चित्तरसेना असो किंवा एक बनो नेक बनो असो, भूक असो, ईर्ष्या असो, अनेक नाटकांमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेतलं. पण मला हे प्रकर्षाने जाणवायचं की मी एक मुलगा असल्यामुळे फक्त मलाच महत्व देऊन सगळ्या भूमिका मलाच देणे असा अट्टहास त्यांनी कधीच केला नाही. इनफॅक्ट शाळेतल्या सगळ्या मुलांमध्ये चुणचुणीत कोण आहे किंवा जो चांगलं काम करतो त्याला चांगला रोल देण्याचं त्यांचं नेहमी धोरण असायचं.
1: आणि घरी तुम्ही आणि तुमची बहीण यात त्यांनी काही फरक केला का? कारण नाटकामध्ये म्हणजे काम करायला जाताना वेगवेगळ्या वेळा असतात आणि मुलाला काम करू दिलं, मुलीला काम करू दिलं नाही, असं कधी काही घडलं का?
0: नाही नाही नाही. इनफॅक्ट आम्ही, मला एक नाटक आठवतं की ज्याच्यात मी आणि प्रज्ञानी दोघांनी काम केलं होतं, पण अशी सोबत काम केल्याची नाटकं फार कमी आहेत. पण ती वैयक्तिकरित्या कमलाबाईत असताना तिथल्या शाळेमध्ये पण ती नाटकांमध्ये, संगीतामध्ये किंवा एक पात्री स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. मी वेगळ्या, मी मुलांच्या शाळेत असल्यामुळे मी तिकडे करायचो. बहिणीला उलट त्यांनी थोडस शास्त्रीय संगीताची ओढ असल्यामुळे, आवड असल्यामुळे तिला तिचा क्लास लावला होता आणि मी आपलं ऐकत ऐकतच शिकलो.
1: बरोबर, म्हणजे बहिणीलाही तितकंच प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी भरपूर वेळ मुलांच्यासाठी दिला. तुमच्या आईला कधी कधी राग येत असेल ना की ते घराकडे बघत नाहीत, ते सतत विद्यार्थ्यांच्या घोळक्यामध्ये आहेत, नाटक बसवतायत, नाटकासाठी जीव ओततायत, त्याच्यासाठी पदरचे पैसे घालतायत, त्याविषयी जरा.
0: बाबांची खरी शाळा सुरू व्हायची ते संध्याकाळी 5:30 शाळा संपल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही, मी जेव्हा होतो शाळेत त्यावेळेला सुद्धा आणि इतर वेळेला सुद्धा, जेव्हा मी खूप लहान होतो किंवा मी शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा, ते शाळा सुटल्यानंतर तडक घरी आले असं कधीच व्हायचं नाही. मित्रपरिवार खूप खूप होता, सगळ्या कलाक्षेत्रात त्यांचा वावर असल्यामुळे मनोरंजन संस्थांच्या बैठका व्हायच्या, शाळेतल्या बैठका व्हायच्या, किंवा मुलांकडनं नाटकं बसवून घ्यायची, देशभक्तीपर गीतं बसवून घ्यायची, या सगळ्यामुळे त्यांचा वेळ खूप जायचा. आई त्यामुळे घरी आम्ही तिघच असायचो, बाबा बऱ्याच वेळा बाहेरच असायचे, त्याच्यामुळे कधी कधी व्हायची आईची चिडचिड. पण आईलाही नंतर हे लक्षात आलं होतं की बाबा हे सगळे जे करतायत ते मुलांना इनडायरेक्टली घडवण्याच्या दृष्टीने करतायत, आणि वेळ आणि श्रम हे त्यांनी खूप त्यावेळेला मुलांसाठी दिलेलं आहे.
1: आणि जरा आणखी पुढच्या वयात सुद्धा संस्कार भारतीचं धुळ्यात त्यांनी भरपूर काम केलं, ते संस्कार भारतीचं काम करण्यामागे त्यांचं काय भूमिका होती? कोण कोण आलं होतं तेव्हा धुळ्यामध्ये?
0: ऍक्च्युली बाबा लहानपणापासूनच घरचं संघाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे लहानपणापासूनच अनेक संघाच्या विचारांची देवाणघेवाण घरात होत असे किंवा अनेक मोठी लोक घरात येत असत. तर ह्या सगळ्या विचारातून जेव्हा अनेक लोकांचा संपर्क आला, जसे हरिभाऊ वाकणकर आहेत, नानाजी देशमुख आहेत, योगेंद्रजी यांच्या समन्वयातून जेव्हा कलावंतांचं एक संघटन असावं असा जेव्हा एक विचार तयार झाला, तेव्हा संस्कार भारती म्हणून संस्था धुळ्यात, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. आणि मग त्याची धुळ्यात रचना तयार व्हावी म्हणून बाबांना केंद्रीय समितीने सांगितलं आणि मग हळूहळू अशा पद्धतीने धुळ्यात त्यांनी संस्कार भारती तयार केली आणि रुजवली.
1: संस्कार भारतीचे कार्यक्रम होत असताना राजदत्तांना पण त्यांनीच आणलं होतं आणि ते फक्त वरच्या लेवलवर म्हणजे मोठी कामं करणार, खुर्चीत बसणार असं कधी झालं नाही. तुमच्या बाबांनी सतरंज्या उचलण्यापासून तर संस्कार भारतीच्या खुर्च्या लावण्यापर्यंत सगळी कामं केली आणि जेणेकरून संस्कार व्हावेत आणि कलेच्या माध्यमातून संस्कार सगळ्यांशी जुळावेत हाच त्यांचा प्रयत्न असायचा. जवळजवळ 80 वर्षापर्यंत ते या क्षेत्राशी जोडलेले होते. म्हणजे मला असं आठवतं एखाद्या भाजीवाल्याशी सुद्धा ते इतक्याच प्रेमाने बोलायचे, नाटकांबद्दल सांगायचे, कलेबद्दलच त्यांची जाण असायची. पुढे नातवंडांच्या बद्दल त्यांनी कधी काही सांगितलं का या सगळ्या नाटकाबद्दल किंवा असं काही?
0: नाही, माझ्या दोन्ही मुलांना खेळताना ते अनेक त्यांच्या लहानपणच्या किंवा कॉलेजमधल्या आयुष्यातल्या अनेक गमती जमती सांगायचे, रंगवून सांगण्याची त्यांची हातखंडा चांगला होता. आता मला असा पर्टिक्युलर एखादी घटना आठवत नाहीये, पण

0: शाळेत आम्ही असताना कसं राजांनी कसं तुझ्या बाबांनी कशा गमती जमती केल्या आहेत, कसा आम्हाला त्रास दिला आहे, किंवा शाळेत असताना हा एक पात्री प्रयोग करत असताना बाबा तुझा कसा चुकायचा, मग मी त्याला कशा शिक्षा द्यायचो, इव्हन ट्युशनला जेव्हा बाकीचे मुलं यायचे तेव्हा तुझ्या बाबाला मी कसं मारलेलं आहे, अशा अनेक गोष्टी गमती जमती स्वरूपात ते माझ्या मुलांना सांगायच्या आणि छान रंगवून रंगवून सांगायच्या.
1: आणि या शाळेतल्या सगळ्या मुलांना इव्हन ते इंग्लिश पण खूप हसत खेळत शिकवायचे, कारण इंग्लिश हा त्यांचा विषय होता आणि त्यांचं पक्की खात्री होती की अभ्यासाच्या वेळी अभ्यास, मजेच्या वेळेला मजा. आणि असं करत करत त्यांनी अनेकांना घडवलं. म्हणजे ही मुलाखत ऐकणाऱ्यांना अनेकांना वाटेल की अरे हो, आम्हाला सरांनी शिकवलं होतं. आणि शेवटी शेवटी त्यांना आयुष्यामध्ये या सगळ्या आठवणींच्या सोबत समाजाबद्दल आणखी काय वाटायचं आणि काय व्हावं असं वाटायचं.
0: धुळ्यामध्ये त्यांनी संस्कार भारतीचं जसं काम केलं तसं चित्पावन ब्राह्मण संघाचं पण काम सुरू केलं. पण एकंदरीत म्हणजे मला हे जे जाणवलं की संस्कार भारती असो किंवा चित्पावन संघ असो किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेत काम करत असताना तुम्ही जोपर्यंत प्रामाणिकपणे काम करत नाही तोपर्यंत ती संस्था उभा राहत नाही. पण तेवढा प्रामाणिकपणा, तेवढं तत्व अंगीकारून किंवा तेवढी सगळी मूल्य जोपासून ती संस्था उभं करणं, वाढवणं हे नंतरच्या पिढीला हवं तितकं शक्य होत नाही हे त्यांना खूप प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यामुळे शेवटी शेवटी त्यांची बऱ्याच वेळा चिडचिडही व्हायची की अरे माझ्यासारखा इतक्या वय असलेला माणूस आम्ही असं सगळ्या गोष्टी तन मन धन अर्पण करतोय, पण नव्या पिढीला त्या गोष्टीचं काही भान नाहीये, त्या गोष्टीचं काही महत्व नाहीये. आणि उलट नव्या पिढीला काय म्हणतात त्याला राजकीय फायदा कसा करून घेता येईल आपल्या या सगळ्या पार्श्वभूमीचा, ह्याकडे नवीन पिढीचा जो कल असायचा त्याच्याबद्दल बाबांना खूप तिटकार असायचा.
1: साहजिक आहे, ज्यांनी निरपेक्ष काम केलं त्यांना असं वाटायचं की सगळ्यांनी निरपेक्ष काम करावं. आणि अगदी आदिवासी पाड्यावरच्या खेड्यावरच्या मुलाला सुद्धा उत्तम इंग्रजी शिकवून पुढे त्याला आणावं यासाठी त्यांची धडपड होती. आज तुमच्याकडनं खूप चांगल्या आठवणी त्यांच्या ऐकल्या. नमस्कार श्रोते हो, आपण डॉक्टर राजेश रानडे यांच्याशी बोललो. धन्यवाद डॉक्टर साहेब.
0: धन्यवाद सुषमाताई.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अजूनही चांदरात आहे या विषयावर। मंडळी, काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला होता। त्यात एक कुटुंब एक सण साजरा करत आहे असं दाखवलं। हा व्हिडिओ बहुधा अमेरिकेतला असावा। त्या सणाला ते थँक्स गिविंग डे असं म्हणतात, आपण त्याला कृतज्ञता दिन म्हणूया। सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी राष्ट्रीय सुटी असते, शेतीचा हंगाम निघालेला असतो, वर्षही लवकरच संपणार असतं। या पार्श्वभूमीवर सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो। यावेळी कुटुंबातले सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशी पद्धत आहे। या सणाशी अनेक आख्यायिका निगडीत आहेत, आपल्याला त्यांच्या खोलात जायचं नाही, पण फक्त संदर्भ लक्षात यावा म्हणून हे सगळं सांगितलं। तर मी जो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओत एक तरुण मुलगा, त्याची आई आणि त्याचे आजोबा अशी पात्र आहेत। आजोबा एकटेच राहतात, मुलगा सगळ्या आधुनिक पण नको त्या गोष्टींचं वेड लागून बिघडला आहे। त्याला खाण्यासाठी चमचमीत हवं असतं, वेळ घालवण्यासाठी टी व्ही किंवा मोबाईल हवा आहे, झोपण्यासाठी अत्याधुनिक बेडरूम गाद्या यासारख्या गोष्टी हव्या आहेत। एकदा होतं असं की आजोबांच्या घरी हा थँक्स गिविंग कार्यक्रम आयोजित केलेला असतो। आजोबा एकटेच राहत असल्यानं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं त्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं। त्यांचं घरही तसं छोटेखानी, बेडरूम वगैरे लहानच। तर अशा या आजोबांच्या घरी त्यांची मुलगी म्हणजे त्या मुलाची आई आपल्या मुलाला घेऊन जाते। आजोबांकडे केवळ जाण्याच्या कल्पनेनंच तो तरुण मुलगा नाक मुरडतो, पण आई आग्रह करते म्हणून थोड्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। जाताना खूप कुरकूर करतो। आजोबा दरवाज्यात उभं राहून प्रेमानं त्याचं स्वागत करतात, पण हा त्यांच्याकडे पाहतही नाही। त्याची आई त्याबद्दल आजोबांकडे दिलगिरी व्यक्त करते। नंतर त्या ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, पण जेवणात चिकनचा समावेश नाही म्हणून हा मुलगा जेवण करण्याचंच नाकारतो। झोपण्यासाठी चांगली सोय नाही म्हणून तिथं झोपण्याचं नाकारतो। आपल्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याऐवजी त्याला आयपॅड खेळण्यासाठी हवं असतं। अशा या मुलाला मग आई आपल्याबरोबर बाहेर यायला सांगते। आताही तो मोठ्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। आईनं आपल्याबरोबर थोडंसं जेवण घेतलेलं असतं, रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेला एक माणूस, गरीब माणूस तिला दिसतो। तो बहुधा उपाशी असावा। आई त्या मुलाला सांगते की जा आणि हे जेवण त्या माणसाला नेऊन दे। मुलगा म्हणतो की हे काय जेवण आहे, ती व्यक्ती तर हे खाणारही नाही, पण आई आग्रहानं त्याला त्या माणसाकडे पाठवते। त्या मुलाच्या हातातलं जेवण पाहून तो रस्त्यावर बसलेला गरीब माणूस अतिशय आनंदी होतो। तो म्हणतो, बरं झालं तू हे जेवण आणलंस, मी उपाशी होतो, आता मी पोटभर जेवेन।
हे पाहिल्यावर त्या मुलाचे चेहऱ्यावरचे भाव बदलतात, चेहऱ्यावरची नकारात्मकता कमी होते. आई त्याला अजून पुढे घेऊन जाते. रस्त्याच्या कडेला एक वयस्कर स्त्री थंडीत कुडकुडत झोपलेली असते. तिच्या अंगावर पांघरूण नसतं. आई त्या मुलाला सांगते की बाळा, तुझी ही स्लीपिंग बॅग त्या स्त्रीला देऊन ये. मुलगा मोठ्या नाखुशीनंच आपली स्लीपिंग बॅग त्या स्त्रीजवळ घेऊन जातो आणि तिला म्हणतो, आंटी ही स्लीपिंग बॅग घ्या. ती स्त्री खूप आनंदित होते आणि म्हणते, ओ स्लीपिंग बॅग, हे तर माझं स्वप्न होतं. आणखी थोडं पुढं गेल्यानंतर त्यांना एक तरुण मुलगी भेटते. ती अत्यंत दुःखी असते, रडत असते. आई त्या मुलीला रडण्याचं कारण विचारते. ती मुलगी सुरुवातीला सांगत नाही, पण खूप आग्रह केल्यानंतर सांगते, माझ्या कुटुंबात आता कोणीच नाही, माझे आई वडील गेल्या वर्षी वारले. हा माझा पहिलाच कृतज्ञता दिवस आहे, म्हणजे थँक्स गिविंग डे आहे. तो आनंद कोणाबरोबर साजरा करू? मग ती आई आणि तो मुलगा त्या तरुण मुलीला आपल्यासोबत घरी येण्याचा आग्रह करतात. ती यायला तयार होत नाही, कारण ती म्हणते की मला कोणावर माझं ओझं टाकायचं नाही. पण खूप आग्रह करून ते त्या मुलीला सोबत घेऊन जातात. तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की आमच्या या घराला आपलंच घर समज. मंडळी, या व्हिडिओचा शेवट खूपच हृदयस्पर्शी केला आहे. आईला आपल्या मुलातला हा बदल पाहून खूप आनंद होतो. ती त्याला म्हणते, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. आता आपण आपल्या घरी परत जाणार आहोत, तिथं तुला छान झोपता येईल. मी आता तुला तुझा आयपॅडसुद्धा परत करते. यावर मुलगा म्हणतो, मॉम आता मी इथंच राहू इच्छितो, मला आयपॉडसुद्धा नको. मला माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टींची किंमत कळली आहे. आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती त्याला प्रेमाने जवळ घेते. इथे व्हिडिओ संपतो, पण सुरू होतो तो आपल्या विचारशक्तीचा प्रवास. ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. हा मुलगा आजच्या तरुण पिढीतील मुलांचं प्रतिनिधित्व करतो. अशा या मुलांना खाण्याच्या, मोबाईलच्या आणि इतरही अनेक गोष्टींच्या वाईट सवयीतून बाहेर कसं काढायचं, हा सगळ्याच पालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. ही मुलं मनानं वाईट नाहीत, फक्त वाईट सवयींना बळी पडली आहेत. इंग्रजी शब्द वापरायचा तर ॲडिक्ट झाली आहेत. टी व्ही, मोबाईल, आयपॅडसारख्या गोष्टींनी त्यांना एकलकोंड बनवलं आहे. त्यातून बाहेर यायची त्यांची इच्छा नाही, पण आपल्याला हातपाय गाळून चालणार नाही. आपली भावी पिढी सक्षम व्हायची असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढावंच लागेल. मंडळी, आजकाल आपण ऊटसूट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवा असं म्हणतो. इम्युनिटी हा परवलीचा शब्द आज झाला आहे. इम्युनिटी फक्त शारीरिकच असते असं नाही, ही इम्युनिटी मानसिक स्तरावर सुद्धा वाढवायला हवी. आपली मुलं मानसिकदृष्ट्या देखील अपंग होत चालली आहे. या मुलांना मानसिकदृष्ट्या देखील सक्षम करायला हवं. त्यासाठी घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. या व्हिडिओतली आई मुलाला मारत नाही, रागावत नाही, पण तिची समजावण्याची पद्धतच वेगळी आहे. ही अप्रत्यक्ष शिकवण खूप प्रभावी ठरते. मंडळी, आपल्याला बाहेरची परिस्थिती कधीकधी खूप निराश करणारी असते. अवकाळी पाऊस, अवर्षण, सतत वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर, रोजच्या लागणाऱ्या नित्य वस्तूंच्या वाढणाऱ्या किमती, नवनवीन रोगांच्या साथी, बेकारी,
नेत्यांची उदासीनता, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींमुळे अनेक वेळा आपल्याला निराशे येणं साहजिक असतं. आकाशात काळे ढग दाटून आलेले असताना ढगांचा पडदा बाजूला सारून मधूनच सूर्यदर्शन होतं. तेजोनिधीची सहस्र किरणं सारा आसमंत उजळून टाकतात. रात्रीचं आकाश काही नेहमीच काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेलं नसतं. पौर्णिमेचा चंद्र आपल्याला उल्लसित करतो. आकाशातल्या तारका त्याही परिस्थितीत चमकत असतात. उंबरठा चित्रपटातलं गाणं फार सुंदर आहे. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. मंडळी, खरं तर मैफल कधीच सुनी नसते. भोवतालची परिस्थिती कितीही निराशाजनक असू द्या, आपल्या अवतीभोवती चंद्रतारे असतातच. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी पाहिजे. ती तशी असेल तर मग गीत मनातून आपोआपच फुलतं, ओठांवर शब्द येतात, अजूनही चांदरात आहे. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 254 दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंच वृक्ष वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळे आल्यावर विश्रांती पावला, नाना रसाळ फळे लागली, नाना जिन्नस गोडीला आली, गोडे पाण्यासाठी नाना शरीर निर्माण केली, उत्तम विषय निर्माण झाले ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत म्हणून नाना शरीर निर्माण करून उपाय निर्मिला, नाना इंद्रिय निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिती केली, एका शरीराला आहेत पण त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत, श्रोत्र म्हणजे कानावर शब्द पडला त्याचा भेद कळला पाहिजे असा उपाय केला, त्वचा इंद्रियाला शीतोष्ण भासतं, चक्षु म्हणजे डोळ्यांना सगळं दिसतं, इंद्रियांमध्ये असे वेगवेगळे गुण आहेत, जिभेद्वारे रस चाखणं, नाकाद्वारे वास घेणं असे इंद्रियात वेगवेगळ्या गुणांचे भेद केलेले आहेत, वायुपंचक अंतःकरण पंचक यांच्यात मिसळून निश्चंकपणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळीकडे फिरतात हे सावकाश पहा। कर्मेंद्रियांच्या मदतीने जीव विषय भोगतो असा उपाय ईश्वराने केला। जगामध्ये चांगले विषय निर्माण झाले ते शरीर नसल्यास कसे भोगायचे म्हणून नाना शरीरांची निर्मिती केली। अस्थिमांसाचं शरीर आहे त्याच्यामध्ये देखील विविध गुणांचे प्रकार आहेत, शरीरासारखं दुसरं यंत्र नाही, अशी शरीरं निर्माण केली, विषय भोगाने वाढवली, त्यातून लहान थोर निर्माण झाले, अशा प्रकारे विवेकाने विचार करून योग्य शरीरात योग्य गुण ठेवून अस्थिमासाची शरीरं जगदीश्वराने निर्माण केली। अस्थिमासाच्या पुतळ्यात जाणीव एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात, हा भेद कार्यसापेक्ष असतो, कार्याच्या दृष्टीने तो अति उपयोगी आहे, सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळे कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला आहे तो खरा नाही, सृष्टीच्या रूपाने पाहिलं तर भेद दिसतो, ब्रह्मत्वदृष्टीने तो खरा नव्हे, भेदाभेद हा संवाद मायेच्या गुणांमुळे आहे, अंतरात्म्याचा महिमा मायेमुळे कळत नाही, प्रत्यक्ष ब्रह्मादेखील संभ्रमात पडतो अशी कथा पुराणामध्ये आलेली आहे। पीळ पेच वादविवाद घडोघडी तीक्ष्ण तर्क यांच्याद्वारे विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट उडते, मीपणाचं भान असताना सगळं काही लागतं, निरंजन अवस्थेत काहीच नसतं हे एकांत स्थळी समजून घेतलेलं बरं। देहाच्या सामर्थ्यानुसार सगळं जगदेश्वर करतो त्याला थोर समर्थ अवतार असं म्हणतात। शेष कूर्म वराह असे देह विशालाने धरले त्यामुळे सकल सृष्टीची रचना चालते। ईश्वराने केवढं मोठं सूत्र केलंय, सूर्याला धावायला लावलं, ढगांना अगाध पाणी धरायला लावलं, पर्वतासारखे ढग वर येतात, सूर्यबिंबाला आच्छादतात, त्यासोबतच वायूची गती प्रकट होते, काळाचा सेवक असल्याप्रमाणे वारा धावतो, ढगांना मारून तो दिनकाराला मोकळं करतो, विजांचे तडाखे बसतात, प्राणीमात्र एकदम धास्तावतात, गगन कडकडून विविध ठिकाणी तडकते, या इहलोकाने एक कर्म केलं, एका महाभूताने दुसऱ्याला मर्यादित ठेवलं, अशा तऱ्हेची सृष्टीरचनेची स्थिती आहे, नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती, असे आत्म्याचे अनंत भेद आहेत, सगळे जाणतील असं कसं होईल। विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतील, मन नष्ट होगाला मार्गाला लागतं, मन नष्ट होण्याच्या मार्गाला लागतं अशी माझी उपासना आहे। उपासकांनी मनामध्ये आणावी ब्रह्मदेवाला हा महिमा काय करणार, उभारणी विसर्जन हेच भजनाचं लक्षण, हे सगळं सज्जन जाणतात, मी आणखी काय सांगणार। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह क्षेत्र निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. परमात्म्याची ज्यानं ओळख होते ते ज्ञान, अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचं अवडंबर आहे. परमात्मा नुसत्या ज्ञानानं ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानंच तो ओळखता येईल. जसं गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचं वासरू येतं, त्याला निराळं बोलवावं लागत नाही, त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागं येतं. आता भक्ती कशी करावी हे पाहिलं पाहिजे. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. नुसतं देहाला कष्ट दिले म्हणजे वैराग्य प्राप्त होतं असं नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवेल त्या स्थितीतच आनंदानं राहणं म्हणजे वैराग्य होणं. सुखात ठेवलं तर आसक्तीशिवाय राहिलं म्हणजे झालं. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधूसंत प्रपंच सोडून राहत नाहीत, किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात, पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनानं आतून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरं वैराग्य आलं असं होतं. अंगाला राग फासून राहिलं म्हणजे वैराग्य येत नाही, तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणं हे वैराग्य आहे. कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल त्यामध्येच आनंदानं राहणं म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणं आहे. आणि तसं राहिलं म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसं व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणं. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासानं घेत जावं. गुरुनं जे नामस्मरण करायला सांगितलं असेल तेच करत राहावं आणि त्यातच त्याला पाहावं, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागतं. असं झालं म्हणजे सगळ्या ठिकाणी गुरु दिसू लागतो. चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो, आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असं नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावरती जगात वाईट असं काही राहतच नाही, कारण मग वाईटाला जागाच राहत नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य, त्याच्यावरती इतका विश्वास ठेवा, इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरं काही नाही. एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही, तो तुमच्या जवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणं आहे. मीपणा समूळ गेल्याशिवाय, समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरुनं सांगितलेलं नामस्मरण करत राहिल्यानं जातो. म्हणून सतत नामस्मरण करत असावं. वैराग्य हे वृत्तीत असतं. भगवंतानं जे दिलं त्यात समाधान आहे. इतर काही हवं असं न वाटणं हेच वैराग्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये. अंतरंग ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत असते आणि वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन करत असते. श्रोते हो, आषाढी एकादशी अगदीच तोंडावर येऊन ठेपलेली आहे.

ह्या सीझनमध्ये नव्याने ज्या काही भाज्या आलेल्या आहेत त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो की पहिली भाजी आहे, तर त्या भाजीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेव, हा पावसाळा सुखकर जाऊ दे, कोणाला तो बाधायला नको, यासाठी आपण एक प्रार्थना करत असतो. हा श्रद्धेचा भाग आहे. काही लोक पारंपरिक पद्धती पाळतात, जुन्या चालीरीती अजूनही पाळतात, तर काही लोक खाण्यापिण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणा किंवा या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी म्हणा ह्या गोष्टी करत असतात. कसंही म्हटलं तरी ह्या सगळ्या रिच्युअल्स फॉलो केल्या जातात. तुम्ही श्रद्धा म्हणून करा किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून करा, पण ह्या गोष्टी प्रत्येक सीझनमध्ये ज्या त्या गोष्टी करणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतं आणि म्हणायला गेलं तर त्या परंपरा पाळल्या असं सुद्धा होतं. तर कुठूनही ती गोष्ट करणं महत्वाचं आहे. त्यामागच्या नेमक्या भावना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असूच शकतात. तर जसं मी म्हटलं की आषाढी एकादशी जवळ आली आणि त्याच निमित्ताने मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित सुद्धा झाला होता, त्याच लेखाचं अभिवाचन मी आज करणार आहे. लेखाचं नाव आहे रामकृष्ण हरी. तेव्हा ऐकूया रामकृष्ण हरी या लेखाचं अभिवाचन. गंगेवर बुधवारच्या बाजारात गेले होते. आषाढी एकादशी जवळ आली आहे तर म्हटलं फराळासाठी बटाटे रताळी घ्यावी. अजूनही बारीक सारीक काही खरेदी होती. सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे आले. देवीच्या मंदिरातून सुगंधी अगरबत्तीचा घमघमाट पसरला होता. गंगेला पाणी सोडलं होतं त्यामुळे गांधी तलाव रामकुंडावर बरीच गर्दी होती. सूर्य मावळत होता त्यामुळे आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसत होत्या. पावसाला फार काही जोरदार सुरुवात झाली नव्हती. हल्ली वेळेत पाऊस पडतोच कुठे म्हणा. गंगेवर फेरफटका मारल्याशिवाय नाशिककरांचा दिवसच पूर्ण होत नाही. तेवढ्यात एका भाजीवाल्या मावशीपाशी एक फॉरेनर भाजी घेत असताना दिसला. आता बरेच फॉरेनर आपल्याकडे दिसतात, गंगेवर फिरणारे, मंदिरांचा अभ्यास करणारे, त्यामुळे विशेष काही वाटलं नाही. पण भाजी घेऊन निघताना तो रामकृष्ण हरी असं म्हणाला. आधी मला भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्याला थांबवत मी विचारलं, हाऊ डू यू नो दिस वर्ड? त्यावर तो सरळ मराठीतच बोलायला लागला. काही वर्षापूर्वी तो डॉक्युमेंटरीसाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी वारी बघून, पंढरपूर बघून इतका भारावला की खास वारीसाठी दरवर्षी येऊ लागला. त्याचं नाव हॅरी. मी विचारलं, काय काय माहिती मिळवलीस मग आमच्या पांडुरंगावर? नुसतं विठ्ठलच नव्हे तर ज्ञानोबा तुकोबा हे पण त्याला माहीत होते. तो म्हणाला, अशिक्षित असूनही किती मोठं साहित्य त्यांनी त्या काळात लिहून ठेवलंय. हेवा करू नका, कामक्रोधादी षडरिपूंपासून दूर राहा, शिका, कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नका, नामस्मरण करा, कोणाचं नुकसान करू नका, हे आणि बरंच काही. आणि ह्या ज्ञानाकडे आकर्षित होऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कितीतरी परदेशी मुले ज्ञानेश्वरी या ग्रंथावर PhD करत आहे असं त्याने सांगितलं. ते ऐकल्यावर मी तर चाटच पडले. मला त्याच्याबद्दल फारच कुतूहल वाटायला लागलं. मला विचाराल तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेवरील टीका असून त्याचे 18 अध्याय आहेत. त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात, एवढीच माहिती आहे. पण हा कोण कुठला परदेशी हॅरी आणि तो मला आपल्याच देवाबद्दल आणि ग्रंथांबद्दल सांगत होता. मी पण जरा तोऱ्यातच विचारलं, वारी म्हणजे काय, ती का करतात हे माहिती का तुला? त्यावरही त्याच्याकडे उत्तर होतं, वारी म्हणजे येरझऱ्या. या येरझऱ्या मारणारा वारी करी आणि याच शब्दाचा अपभ्रंश होऊन निर्माण झाला तो वारकरी हा शब्द. वारीचा एकत्रित समूह म्हणजे दिंडी. या दिंडीची सुरुवात कधी झाली हे सांगणं कठीण आहे, पण आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास असतो दिंडीचा. त्याचं उत्तर ऐकून मी म्हटलं, काय रे तू नक्की कुठला आहेस, इतकं कसं माहिती तुला? त्यावर तो म्हणाला, मी काय सगळीकडेच असतो. म्हटलं, हो हल्ली मोबाईलमुळे झालंय शक्य, कोणी कुठेही असलं तरी जगात काय चाललंय हे सहज समजतं. माझ्या या वाक्यावर तो मिश्किलपणे हसला. माझ्या हातातल्या पिशवीकडे बघत तो म्हणाला, हे फराळासाठी हे फळं आणि भाज्या घेतल्यास पण उपास का करतात हे माहिती का तुला? मी म्हटलं, हो एकादशीला उपास करतातच, त्यात काय एवढं? त्यावर हसून हॅरी म्हणाला, अगं वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पोटाला आराम आणि धार्मिक अर्थ असा की महिन्यातील पंधरवड्यात येणाऱ्या 11व्या दिवशी विष्णूंची उपासना केली जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात.
त्यात कृष्ण पक्षाच्या वेगळ्या आणि शुक्ल पक्षाच्या वेगळ्या।

आषाढी ते कार्तिकी या चार महिन्यात भगवान विष्णू निद्राधीन होतात, म्हणजे झोपतात. म्हणून हिला देवशयनी एकादशी असं पण म्हणतात. आता मोठ्या प्रमाणात परदेशात सुद्धा भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विठ्ठल या नामातून जो नादब्रह्म निर्माण होतो त्याची प्रचिती सगळ्यांनाच आली आहे. हॅरी बोलत होता आणि मी ऐकत होते. किती वेळ गेला समजलंच नाही. अचानक मला कानापाशी गोंगाट ऐकू आला. कोणीतरी मला हात लावून उठवतंय असं जाणवून मी डोळे उघडले. बघते तो काय, घरातली मंडळी आवरावर करत होती आणि बाबा मला झोपेतून उठवत होते. इतका वेळ कशी काय झोपलीस, आज एकादशी आहे, उठ आता. मला खरं वाटतच नव्हतं, पण ते स्वप्न होतं. तो हॅरी, त्याची ती भेट, हे सगळं स्वप्नात झालं. म्हणजे हॅरी असा कोणी नव्हताच, आणि जो दिसला तो नक्की हॅरी होता की हरी. आज एकादशीच्या दिवशी साक्षात विठ्ठलाने आपल्याला दर्शन द्यावं. छे छे, काहीतरीच काय, एवढं कुठे आपलं पुण्य. पण मनोमन त्याला रामकृष्ण हरी असं म्हणत दिवसाची सुरुवात केली. धन्यवाद मंडळी. कसा वाटला तुम्हाला लेख, आम्हाला फोन करून नक्की कळवा. खरंच काय जादू आहे ना त्या सावळ्या मूर्तीमध्ये. अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशातले परदेशातले लोक वारीसाठी खास आपल्या महाराष्ट्रात येतात. ज्यांना शक्य नाहीये ते परदेशामध्ये तिथल्या तिथे का होईना, पण आपल्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेशभूषा करून आपली सगळी भजनं गात एक प्रतिकात्मक वारी काढतात. काय म्हणायचं ना ह्या शक्तीला. खरंच आपला भारत हा सर्वांगाने समृद्ध आहे. प्रथा परंपरा तर आहेतच, विविध शैलीतल्या वास्तूसुद्धा आहेत, ज्या बनवताना कशा बनवल्या असतील असा प्रश्न शास्त्रज्ञांना आजही पडलाय. आणि दुसरं म्हणजे भारतातलं धार्मिक महत्व, आपले हिंदू धर्माचे देव, त्यांच्यावर असलेली भारतीयांची श्रद्धा, आणि आता तर विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय, विठ्ठल या नामातून जो नाथ ब्रह्म निर्माण होतो त्याच्यानी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आजूबाजूला तयार होतात. हा सगळा समृद्ध असा वारसा आपल्याला मिळालाय, ह्यासाठी आपण सगळेच खूप भाग्यवान आहोत. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आत्तापुरतं इथेच थांबते.

0: नमस्कार श्रोते हो लवाद या विषयावरती आपण आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी चर्चा करत आहोत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत लवाद आणि त्याची निर्णय प्रक्रिया याच्याबद्दल. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण गप्पा ज्या मारत होतो त्यामध्ये आता दाव्यातला एखादा पक्ष दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच लवाद करायचा पक्ष झाला तर नेमकं काय होतं?
1: दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जर का तो लवाद कराराचा भाग म्हणजेच एखादा पक्ष जर का झाला असेल तर लवाद प्रक्रिया ही कायद्यानुसार पुढे चालू राहते.
0: पण जर तो दिवाळखोर म्हणून घोषित झाला तर मग काय परिणाम होतो?
1: काय होतं की बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती किंवा कंपनी ही दिवाळखोरीची प्रक्रिया म्हणजे दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृतरित्या दिवाळखोर घोषित झाली तर त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेवरती कोर्ट रिसिव्हर नेमला जातो. पण जर का त्या कोर्ट रिसिव्हरने मान्य केलं तर ते लवाद प्रक्रियेचा तो भाग बनू शकतो.
0: पण जर त्या रिसिव्हरने स्वतःहून जबाबदारी घेण्याचे टाळले तर मग काय मार्ग असतो?
1: जर का त्या कोर्ट रिसिव्हरनं स्वतःहून जर का अशा प्रकरणामध्ये पक्ष होण्याची म्हणजे पार्टी होण्याची जबाबदारी घेण्याचं टाळलं तर तो त्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडे अर्ज करून कुठली कृती करावी याविषयी मार्गदर्शनपर सूचना किंवा आदेश मागवू शकतो.
0: पण मग या प्रकरणामध्ये कुठलं न्यायालय आदेश देतं?
1: काय होतं की काही वेळेला दिवाळखोरी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करून तसा आदेश देणारं न्यायालय हे वेगळं असू शकतं. तर जे न्यायालय या प्रकरणामध्ये दिवाळखोरी घोषित करण्याबाबत सुनावणी घेत असेल तेच न्यायालय यामध्ये सुनावणी घेऊन रिसिव्हरला तसा आदेश देतं.
0: पण मग याच्यात तर एकच पक्ष झाला ना. पण मग प्रतिपक्ष सुद्धा न्यायालयाला काही विनंती करू शकतो का?
1: हो, प्रतिपक्ष देखील आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे संबंधित न्यायालयाकडे लवाद प्रक्रियेमध्ये रिसिव्हरनं सहभागी व्हावं यासंबंधी सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी विनंती अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा प्रकरणामध्ये न्यायालय सर्वसामान्यपणे कसा आदेश देतात?
1: अशा प्रकरणामध्ये दोन्ही प्रकारच्या अर्जांवरती म्हणजेच रिसिव्हरच्या किंवा प्रतिपक्षाच्या अर्जावरती सुनावणी घेऊन न्यायालय दिवाळखोरीच्या प्रकरणाबरोबरच लवाद करारातील वादाच्या मुद्द्यांचाही संपूर्ण विचार करून जर का योग्य आणि कायद्याच्या दृष्टीने आवश्यक वाटलं तर वादाचे मुद्दे लवादाकडे किंवा लवाद न्यायाधिकरणाकडे निर्णयासाठी सोपवून लवाद प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा रिसिव्हरला आदेश देतं.
0: पण मग अशा प्रकारचा आदेश रिसिव्हरलाच लागू होतो का?
1: हा आदेश रिसिव्हरला लागू होतो याचा अर्थ या एक्सप्रेशनमध्ये रिसिव्हर म्हणजे ऑफिशियल असायनी हा देखील अंतर्भूत असतो. या संदर्भामध्ये न्यायालयाने एखादी व्यक्ती अधिकृतरित्या नियुक्त केली असेल तर तिलाही हा आदेश लागू होतो.
0: सर खरंच आर्बिट्रेशन लवाद याच्यामधल्या महत्वाच्या मुद्द्यांबरोबर आपण चर्चा करतो आहोत. तुम्ही खूप छान सांगतात सर. आपण बाकी प्रश्न पुढच्या भागामध्ये घेऊयात. आपण त्याला आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते हे होते कृष्णभूषण महाशब्दे.

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी, सावित्री अबेकसच्या या आपल्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. या सावित्रीच्या मालिकेच्या मालेमध्ये आज आपल्या इथे आलेल्या आहेत जत्रा हॉटेल इथून अर्चना चव्हाण मॅडम, आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत अबेकस बद्दल, आणि अबेकस कसं फायदेशीर आहे किंवा श्रोत्यांना त्या काय सांगतायत हे सगळं त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. अर्चनाताई, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: अर्चनाताई, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची, म्हणजे माझं माहेर चाळीसगावचं.
0: बर.
1: सासरे चाळीसगाव जवळच एक गाव आहे.
0: बर.
1: बट तिथून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो.
0: अच्छा. आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं बी ए डी एड आहे.
0: बर. मग हे चाळीसगावलाच केलं का नाशिकला आल्या?
1: हो, चाळीसगावलाच पूर्ण झालेलं.
0: बर. आणि मग लग्नानंतर आपण इकडे आलात?
1: हो.
0: अच्छा. मग जेव्हा आता बी एड आणि डी एड दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत तेव्हा मग आपण काही सुरुवातीला नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी बेबीसाठी कधी जॉब विचार नाही केला.
0: बर.
1: कारण माझे पॅरेंट्स टीचर होते, मम्मी पप्पा दोन्ही, त्याच्यामुळे सांभाळण्याचे आमचे भावंडांचे जे हाल झाले होते ते मला नको होते माझ्या मुलांचे तसे, त्याच्यामुळे मग मी कधी जॉबचा विचार नाही केलेला.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच, आपण आपला एक प्रत्येकाचा एक काहीतरी लहानपणीचा काळ असतो, आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही पालक नोकरी करत असतील तर बऱ्याचदा, आणि घरात कोणी दुसरं सांभाळणारं नसेल तर थोडंसं एक आपण इमोशनली आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपलं एक ऍक्टिव्हिटी ती घडत जाते. स्वभाव एक काय म्हणतो किंवा ते एक वातावरण आपल्याला तसं मिळतं आणि आपल्याला आपल्या मुलांना आपण त्यांच्या बरोबर असावं असं आपल्याला वाटतं. अर्चना, ते मला पुढे आपल्याला असं विचारायचं की मग आपण जर नोकरी करण्याचा विचार केलाच नव्हता, पूर्णपणे घर सांभाळून किंवा मुलांकडे लक्ष देणं हेच आपण ठरवलं होतं, मग या प्रवाहात आपण कशा आल्या?
1: ऍक्च्युली मला टीचिंग करायला फार आवडतं, पण मग मुलांसाठी मी नोकरीची विचार नाही केला नोकरीचा. आणि पण मग नंतर मला असं जाणवायला लागलं की फक्त घरी बसून मी माझं एक माझं जे पॅशन आहे, मला टीचिंग खूप आवडतं, मी खूप छान करू शकते.
0: बर.
1: आणि मला लहान मुलांमध्ये मिसळायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. पण मग माझं एक मन म्हणायचं की मी काहीतरी केलं पाहिजे, आणि पुन्हा मला वाटायचं की नाही, मी जर काही करण्यासाठी बाहेर गेले तर पुन्हा माझ्या मुलांचे
0: हाल होते. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसरा काही विचार करत नव्हते. पण मग अचानक माझे डीएडचे वर्गमित्र आहेत महाले सर, त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आमच्या ब्रेन ट्रेन अबेकसच्या जो ऑनलाईन क्लास होता त्याचा. आणि मग मी विचार केला की म्हणजे मग मला त्याविषयी ऍक्च्युली काहीच माहित नव्हतं, जोपर्यंत मी अबेकस बद्दल काही वाचलं पण नव्हतं किंवा कुठे काही व्हिडिओज वगैरे काहीच मला माहित नव्हतं. बट मी नंतर तो मेसेज बघून विचार केला, म्हटलं नेमकं काय हे अबेकस. मग त्याच्यानंतर मी थोडे युट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघितले.
0: बर.
1: तिथे मला वाटलं की अरे हे मुलं एवढा फास्ट कसं काय करतात, म्हणजे काय मॅजिक असेल, काय लॉजिक असेल ह्याच्या मागे. मला ती क्युरिओसिटी वाढली, म्हणून मी नोकरी करण्यासाठी किंवा क्लासेस स्टार्ट करण्यासाठी नाही,
0: काहीतरी
1: स्वतःलाच खूप क्युरिओसिटी होती की काय नेमकं हे मला शिकायचं आहे. आणि त्याच्यासाठी मग मी क्लास जॉईन केला, आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे सरांनी स्टार्टिंगला फ्री शिकवलं, आणि नंतर मग म्हणजे त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की नाही याच्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी करिअर करू शकतो.
0: बरोबर.
1: आणि सरांचं शिकवणं एवढं सुंदर होतं, इतकं फ्रँकली, इतकं छान बहीण भावासारखं ते बोलत होते, हसत खेळत बिलकुल सगळं त्यांनी खूप छान शिकवलं, आणि इतकं इझी वाटलं म्हणजे सगळं फटाफट मग शिकता आलं. आणि मग तिथून मग पुढे अशी प्रेरणा मिळाली की नाही, आपण पण घरात बसून आपल्या मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण स्वतःचं करिअर पण काहीतरी डेव्हलप करू शकतोय.
0: बरोबर.
1: म्हणून मग पुढे मी क्लासेस स्टार्ट केलेत.
0: अच्छा. मला एक याच्यात असा विचारायचं आहे तुम्हाला की बी ए आपण कशात केलं, म्हणजे डीएड
1: इंग्लिशमध्ये आहे.
0: इंग्लिशमध्ये. आणि गणिताचा तसा काहीच संबंध नव्हता?
1: संबंध नाही, बट माझं लहानपणापासून इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मॅथ्स ह्याच्यामध्ये मला
0: इंटरेस्ट
1: होता.
0: बर बर. नक्की. मग जसे क्लासेस सुरू करण्याची वेळ आली तर मग ते साधारण मग ते कधीपासून आपण सुरू केलं?
1: मी आता मागच्या 7-8 महिन्यापासून क्लासेस स्टार्ट केलेत.
0: बर.
1: बट मी म्हणजे क्लासेस ऑनलाईनच घेते, आणि ऑनलाईन घेण्याचं कारण हे की मी म्हणजे माझं जे माहेर आहे चाळीसगाव, त्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत म्हणजे भोरस, पातुंडा वगैरे असे छोटे छोटे गावं आहेत, तिथले मोस्ट ऑफ लोक शेतकरी वगैरे आहेत. मग अशा लोकांसाठी मी हे क्लासेस स्टार्ट केले की ज्यांना खूप कमी म्हणजे फीस देऊन चांगलं शिकता यावं.
0: बरोबर.
1: कारण जे श्रीमंताचे मुलं असतात ते कुठेही फीस देऊन कुठेही शिकू
0: शकतात.
1: पण मग या मुलांपर्यंत हे इतकं छान अबेकस आहे, टेक्नॉलॉजी ही छान म्हणजे आहे, काहीतरी खूप छान शिकण्यासारखं, त्याचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे स्टुडंट्सला, तर मग हे सगळं म्हणजे खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, म्हणून मग मी ऑनलाईन क्लासेस घेते.
0: बर.
1: आणि माझे सगळे स्टुडंट हे असे गावाकडचे वगैरेच आहेत.
0: अच्छा.
1: हा, आणि ते पण खूप म्हणजे छान मला रिस्पॉन्स देतात आणि त्यांना खूप छान वाटलं की मॅम इतक्या कमी फीज मध्ये आम्हाला खूप छान शिकवतात, खूप कौतुक करतात.
0: बर.
1: तेव्हा मला म्हणजे असं खूप छान वाटतं की जे आपण करतोय ते
0: योग्य करतोय. नक्की नक्की. आणि मुळात तुमची जी एक स्वतःची अट होती की मला घर सांभाळून करायचं जे काय आहे ते, तर ही सुद्धा सॅटिस्फाईड झालेली आहे आणि तुम्ही स्वतः खुश आहात की मी स्वतःची ओळखही निर्माण झाली आणि अशा गटापर्यंत आपण पोहोचल्यात की जिथे शिक्षण इझिली मिळू शकत नाही. जेव्हा तुमची ही कल्पना होती की शहरी मुलांपेक्षा मला ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग मुलांचा रिस्पॉन्स सुरुवातीला कसा आला?
1: सुरुवातीला तर म्हणजे मोस्ट ऑफ पॅरेंट्स कन्फ्युज होते की हे नेमकं काय आहे, काय शिकवणार आहेत. आणि दिवसभर कसं मुलांची स्कूल असते, त्याच्यानंतर त्यांचे अदर सब्जेक्टचे क्लासेस असतात आणि मग पुन्हा हा एक्स्ट्रा क्लास घेणार, त्यांना जरा थोडं म्हणजे इझिली ते होकार देत नव्हते. पण मग त्यातल्या काही पॅरेंट्सनी ठरवलं की मुलांची कॅपॅसिटी बघून त्यांनी ठरवलं की आपला मुलगा अजून एक तास ऑनलाईन टीचिंग करू शकतो, म्हणजे ऑनलाईन लर्निंग करू शकतो. कारण कुठे जाण्याची त्यांना गरज नाहीये, घरात बसून ते आपल्या समोर काय करतात काय नाही ते समजेल त्यांना असं. म्हणून मग काही पॅरेंट्सने सुरुवातीला म्हणजे कमी मुलं होते, 7-8 मुलं मला मिळालेत आणि त्यांचं बघून इतर मुलांना खूप छान वाटलं की हे मुलं किती छान फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, त्यांच्या पॅरेंट्स पण सॅटिस्फाय झालेत आणि त्यांचं बघून मग अजून खूप सारी विद्यार्थी मला कनेक्ट होत आहेत.
0: नक्की नक्की. जेव्हा शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात किंवा सतत शिक्षक आणि पालकांच्या भेटी होत असतात, डिस्कशन होत असतं, मार्क बघितले जात असतात. पण ग्रामीण भागात तितकंसं गांभीर्य या गोष्टींचं असतं असं नाहीये. मग जेव्हा मुलांनी त्या भागातल्या हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अभ्यासावर किंवा मार्कांमध्ये काही फरक आपल्याला जाणवले का?
1: हो, त्यांचे म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकतर खूप वाढलं अभ्यासावरचं.
0: बर.
1: काही मुलं खूप चंचल होते, त्यांचा चंचलपणा जो होता तो थोडा काही प्रमाणात कंट्रोल आलेला. आणि काही मुलं असे होते की त्यांना मॅथ्स खूप हार्ड वाटायचं, आवडच नव्हते, पण ते आता आवडीने मॅथ्स शिकायला लागलेत, त्याचा अभ्यास करायला लागलेत. आणि पॅरेंट्स पण सांगतात की मॅम जेव्हापासून हा क्लास आम्ही जॉईन केला आहे तेव्हापासून मुलांमध्ये खूप बदल आहे आणि ते क्लासचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगची खूप वाट बघत असतात, फटाफट सगळा अभ्यास आटपून त्या वेळेला ते फ्री होत असतात आणि वाट बघतात की मॅम कधी लिंक पाठवणार आणि कधी आम्ही जॉईन होणार.
0: अच्छा. मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
1: माझ्याकडे आता 30 विद्यार्थी आहेत.
0: बर. जसं तुमचं सुरुवातीपासून एक धोरण होतं की घरातलं सांभाळून मला करायचं आहे, मग आता घरातलं सांभाळता सांभाळता मुलांकडे लक्ष देता आता हे पण एक त्याच्यात ऍड झालंय, मग हा समन्वय कसा साधता किंवा मग वेळा सगळ्या कशा सांभाळता?
1: ऍक्च्युली माझा एक लहान मुलगा आहे तो थोडा जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याला खूप सांभाळावं लागतं. पण मग माझ्या सासूबाई आहेत ज्या त्याला म्हणजे पूर्ण वेळ त्याला सांभाळतात माझ्या क्लास सुरू असताना, त्याच्यामुळे मला बिलकुल डिस्टर्बन्स नसतो. म्हणजे त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय मी घेऊच शकले नसते. म्हणजे क्लास जेव्हा मी ऑनलाईन अबॅकस मी पण शिकले आणि शिकवते पण आहे, जर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता सासूबाईंच्या माझा तर मी शिकवू पण नसते शकले आणि शिकले पण नसते. कारण मला जर पूर्ण वेळ त्यालाच द्यावं लागलं असतं तर मी ह्याच्यासाठी वेळ काढूच शकले नसते.
0: बरोबर. खूप छान वाटलं, तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं तुमच्या सासूबाईंचं. आणि खरंच जर आपल्याला इतका छान सपोर्ट असेल तर आपल्यालाही थोडीशी काळजी आपली मिटते आणि आपण स्वतः त्याच्यात नीट लक्ष देऊन काम करू शकतो. आणि छान वाटलं तुमच्या सासूबाईंबद्दल ऐकून सुद्धा मला हे. आणि खरंच असे मदतीचे हात सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत की आपल्याला सगळं सांभाळून सगळं करता येते म्हटल्यावर एक ती नवीन उमेद निर्माण होते आणि आपली एक स्वतः वेगळी आपण काहीतरी करतो आहोत हे सुद्धा आपल्याला छान वाटतं. ब्रेन ट्रेनच्या बद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं हा सगळा क्लास आपला झाला?
1: ब्रेन ट्रेनचं म्हटलं तर म्हणजे सरांचं तर आमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते एवढं छान त्यांचं बिहेवियर सगळ्या ताईंसोबत, सगळ्यांना ते ताई म्हणूनच बोलवतात, कुणालाच नावाने म्हणणार नाही, फक्त ताई ताई ताई. म्हणजे इतकं छान त्यांच्यासोबत बोलताना इतकं फ्री वाटतं. म्हणजे असं मनात जर एखादा प्रश्न असला की काही अडचण असली विचारायचं सरांना, तर बिलकुल मनात असं भीती नाही की सरांना कसं विचारू काय, एकदम फ्रँकली कुणी केव्हाही कसंही सरांना कॉल करून किंवा आपले प्रॉब्लेम्स विचारू शकतात. सर व्यवस्थित त्याचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं निराकरण करतात, व्यवस्थित समजावून सांगतात. आणि सरांमुळेच आम्हाला किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. म्हणजे आता हेच बघा ना, रेडिओ विश्वास म्हणजे रेडिओ मध्ये येऊन आपली इंटरव्ह्यू घेणं हे एखाद्या स्वप्नाच्या पलीकडचं आहे. म्हणजे स्वप्नातही कधी विचार नव्हता केला की आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला जाऊन आपण मुलाखत देणार, म्हणजे हे खूप वेगळं आहे. आणि त्याचबरोबर आता सरांनी रोबोटिक्स पण सुरू केलेलं आहे, त्यात पण म्हणजे खूप छान ते शिकताना खूप मजा येते. आणि असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण घरात आहोत तरी आपण त्याच्याशी कनेक्ट
0: आहोत. बरोबर बरोबर. नक्कीच खूप छान
1: अपॉर्च्युनिटी आहे.
0: हो हो खरंच आहे. आणि एकाच छताखाली जर इतक्या संधी आपल्याला मिळत असतील तर आपणही ते घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अर्थात ब्रेन ट्रेनचा हा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की माफक दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणं आणि ज्या सगळ्या तुम्ही शिक्षिकेत सहभागी आहात त्या सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण करणं, अर्थार्जनाचं असू दे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं असू दे, हे सगळंच ब्रेन ट्रेनने साधलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सरांचंही मी कौतुक करते की खूप छान तुमची टीम आहे. आणि असंच यश तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. भविष्यात आता आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: भविष्यात म्हणजे आता तर हे माझं टार्गेट सेट झालंय. आता माझे अबॅकसचे क्लासेस पण व्यवस्थित चाललेले आहेत.
0: बर.
1: आणि भविष्यात मग सरांसारखंच म्हणजे एक चॅरिटी पण सरांची होऊन जाते की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अबॅकस पोहोचवणं, रोबोटिक्स वगैरे हे पोहोचवणं, म्हणजे ज्यांना परिस्थितीमुळे काही अडचणी येतात,
0: शिकता
1: येत नाही, त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवणं, त्यांना अर्थार्जनासाठी मदत करणं,
0: बरोबर,
1: हे सरांसारखं मलाही करण्याची संधी मिळाली तर म्हणजे आवडेल मला तसं करायला.
0: खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपल्याकडे आलेले डॉक्टर सागर केळकर. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: सागर सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ऑर्थोपेडिक्स म्हटल्यानंतर सर अगोदर आठवतो आपल्याला तो म्हणजे ऍक्सिडेंट.
1: बरोबर आहे.
0: पण ऍक्सिडेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या या सेक्शन मध्ये येतात.
1: बरोबर आहे.
0: त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऑर्थोपेडिक्स हे म्हणजे आपल्या बोन्स आणि मसल्सला होणारे जे इश्यूज आहेत त्याला ट्रीट करणारं हे शास्त्र आहे. बरेच वर्ष ऑर्थोपेडिक्समध्ये फ्रॅक्चर ट्रीटमेंट ही मेन स्टे होता ऑर्थोपेडिक सर्जनचा. त्याच्यानंतर प्रत्येक बाकीचे घटक जसे आर्थरायटिस झालं, संधिवात झालं, लिगामेंट इंजुरी झाली, हे एक एक नवीन त्याच्यामध्ये स्पेशालिटीज येत गेल्या. आणि त्याच्यामध्ये अजून मग स्पेशालिटीज आल्या, जसं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक झालं म्हणजे लहान मुलांचे जे स्पेशल इश्यूज असतात, तर मणक्याची स्पेशालिटी वेगळी झाली. जसं हे शास्त्र वाढत गेलं तसं तसं वेगवेगळे घटक हे वेगवेगळे अजून सब स्पेशालिटीज मध्ये डिवाइड झाले. जसं आता जॉईंट रिप्लेसमेंट हा एक आहे. स्पोर्ट्स इंजुरीज किंवा लिगामेंट इंजुरीजना दुर्बिणीद्वारे किंवा ओपन सर्जरीने ट्रीट करण्याचा हा एक घटक आहे. हँड सर्जरी, डिफॉर्मिटी करेक्शन, हे बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत ऑर्थोपेडिक शास्त्राला.
0: सर तुम्ही लिगामेंट बद्दल बोललात
1: हो,
0: आणि स्पोर्ट्स इंजुरी.
1: बरोबर.
0: याचा मला वाटतं संबंध जास्त आहे.
1: येस, एकदम बरोबर आहे. बेसिकली माझं जे काम चालतं ते लिगामेंट इंजुरीज, स्पोर्ट्स इंजुरीज ट्रीट करण्यामध्ये आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे माझं काम चालतं. सो लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? लिगामेंट म्हणजे आपल्या जॉईंटला पकडून ठेवणारे जे स्नायू असतात त्याला लिगामेंट्स म्हणतात. ते वेगवेगळ्या रूपाचे असतात, वेगवेगळ्या जॉईंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. आता जेव्हा स्पोर्ट्स हे करिअर म्हणून खूप मोठं प्रसारित व्हायला लागलं तेव्हा त्या लेवलला जे सराव करतात, त्या लेवलला खेळतात, त्याच्यामध्ये जे कॉमन इश्यूज यायला लागले त्याच्यामध्ये ते स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स इंजुरीजचं हे वेगळं सबस्पेशालिटी एक त्या सायन्सला स्टडी करण्यासाठी झालं आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट आणि ते बाकीचे घटक तयार झाले. स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये हे लिगामेंट्सचं जास्त आपल्याला समोर यायला लागलं कारण की ते शास्त्र एकत्र डेव्हलप झालं. लिगामेंट्स इंजुरीचा समज आणि स्पोर्ट्स मेडिसिनचा उगम हा सगळे एकत्र डेव्हलप झाले म्हणून त्याला बऱ्यापैकी एकमेकांना धरून आहेत ते.
0: सर मुळात मला असं म्हणायचं आहे की आपण अस्थिरोग तज्ञ असंच म्हणतो.
1: बरोबर.
0: आणि लिगामेंट म्हणजे स्नायू.
1: बरोबर.
0: आणि अस्थि म्हटल्यानंतर हाडं.
1: येस.
0: खरं तर हाडं आणि स्नायू.
1: बरोबर.
0: वेगवेगळे आहेत ना.
1: हो, स्ट्रक्चरली म्हणजे जरी त्याचं बनावट वेगवेगळी असेल तरी ते एकमेकांना धरूनच काम करू शकतात. ते वेगळे वेगळे काम करू शकत नाही. आपण फक्त एका गोष्टीला ट्रीट नाही करू शकत तर सगळ्या गोष्टीला ट्रीट करावं लागतं. म्हणून हे दोघांचंही ट्रीटमेंट हे ऑर्थोपेडिक सर्जनच करतात, अस्थिरोग तज्ञच करतात.
0: सर मी तुम्हाला मध्येच टोकलं.
1: हो हो.
0: आपण स्पोर्ट इंजुरी बद्दल बोलत होतो.
1: हा, स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे जसं मी म्हणालो की स्पोर्ट्स मध्ये त्या लेवलचा सराव आणि त्या लेवलचं खेळणं यामध्ये आपण आपल्या बॉडीला बऱ्यापैकी एक्स्ट्रीम प्रेशर्सना नेत असतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते समजण्यासाठी जे शास्त्र निर्माण झालं ते आहे स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स सायन्स. हे नॉट नेसेसरी की फक्त जे प्रोफेशनल खेळाडू आहेत किंवा सेमी प्रोफेशनल आहेत त्यांच्यामध्येच होतं. हे प्रत्येकामध्ये होऊ शकतं किंबहुना त्या इंजुरीज या नॉन स्पोर्ट्स प्लेयर्स मध्ये किंवा आपण कोणताही स्पोर्ट्स खेळत नसाल तरी सुद्धा काही काही ठराविक प्रकारचा मार लागल्याने किंवा इंजुरी झाल्याने होऊ शकतं. सो ते जे स्पोर्ट्स मेडिसिन सायन्स आहे किंवा लिगामेंट इंजुरीचं ट्रीट करण्याचं जे सायन्स आहे ते आपण नॉर्मल लोकांनाही वापरू शकतो आणि ते आपण आता वापरतोच.
0: कारण नेहमी लोक रोज चालायला जातात.
1: बरोबर.
0: तेव्हा काहीतरी रस्त्यात पडलं आणि लागलं.
1: बरोबर.
0: किंवा सायकलिंग रोज करतात.
1: बरोबर.
0: त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होईल.
1: हो, ऍब्सोल्युटली. कारण की सी लोकांना गैरसमज आहे की स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे प्रत्येकाला ऑपरेशनच लागतं. तर मी हे ठामपणे सांगतो की माझं मेन काम ह्या गोष्टींमध्येच चालतं, स्पोर्ट्स इंजुरी, लिगामेंट इंजुरी आणि गुडघ्याचे इश्यूज, गुडघ्या खुब्याचे. माझ्याकडे 90% जे इंजुरीज घेऊन येतात पेशंट त्यांना ऑपरेशन लागत नाही. त्यांना ऑपरेशन हे अशा रिझॉर्टला असतं की सगळं करून कमी नाही झालंय किंवा इंजुरीच अशी आहे की त्याला आपल्याला ऑपरेटिव्हली लवकर बरं करता येईल. बाकी ह्याच्यामध्ये आपल्याला गोळ्या औषधं फिजिओथेरपी खूप महत्वाची आहे इंजुरीज बऱ्या करण्यासाठी, आणि व्यायाम काही पथ्य हे पाळून हे इंजुरीज बऱ्या होतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नॉर्मल माणसाला जेव्हा आपण चालायला जातो, पडतो, काही गुडघा लपकतो, बसलेला असताना उठताना गुडघा वाजतो, या सगळ्या गोष्टीमध्ये या हे मेडिसिन हे सायन्स ऍप्लिकेबल होतं.
0: बऱ्याच वेळेला लोकांचे अनेक गैरसमज असतात किंवा साधं लागलंय
1: बरोबर,
0: किंवा काहीतरी पाय मुरगळल्यासारखं वाटतंय
1: बरोबर,
0: मग मी एखाद्या त्या हाडवैद्याकडे जाऊन काहीतरी लेप लावला
1: बरोबर
0: आणि ते होईल.
1: आता तुम्हाला मुंबईला जायचं आहे, 100 वर्षापूर्वी जी साधनं होती मुंबईला जायची, आता पण तुम्ही तीच घ्याल का?
0: नाही, अजिबात नाही.
1: आता तुम्ही आधुनिक साधनं
0: घ्याल. नाशिक मधून तर एअर सेवा सुद्धा आता सुरू झाली
1: बरोबर. सो हाडवैद्यांचं जे शास्त्र होतं त्याच्याबद्दल मी खूप स्टडी केलेलं नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दल खूप बोलत नाही. रादर आय वुड से की आता आपल्याकडे ह्या इश्यूजना डील करण्यासाठी खूप चांगले नवीन नॉन ऑपरेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह गरज लागल्यास असेच खूप चांगले शास्त्र डेव्हलप झालेलं आहे, त्याचे एक्सपर्ट्स आहेत. सो काळाच्या गरजेप्रमाणे आपण ते जर वापरलं तर कदाचित आपल्याला कन्व्हेन्शनलपेक्षा जास्त चांगला आणि लवकर रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे.
0: पण मग याच्यात अजून काही गैरसमज आहेत लोकांमध्ये?
1: गैरसमज बेसिकली जो मला वाटतो लोकांमध्ये ती भीती आहे, आणि एक हट्ट आहे ऑपरेशन टाळण्याचा असतो, म्हणून बरेच लोक त्या भीतीने की जाऊन डॉक्टर ऑपरेशन सांगतील या भीतीने ट्रीटमेंटच घेत नाही आणि एकाच दहा होऊन जातं. आणि जो प्रॉब्लेम औषधं गोळ्या फिजिओथेरपीने बरा झाला असता, बेल्ट लावून बरा झाला असता, त्याला मग शेवटी ऑपरेशनला वेळ येते आणि शेवटी मग जी भीती होती तेच घडतं. सो माझा हा असेल की आपला जो प्रयत्न आहे हे प्रॉब्लेम बरा करण्यासाठी पाहिजे, त्याच्यासाठी जो मार्ग गरजेचा असेल तो गरजेचा आपण घ्यावा. मग तो बऱ्याच वेळेस हा नॉन ऑपरेटिव्ह असतो आणि गरज पडल्यास ऑपरेटिव्ह असतो. आपला उद्देश बरं होण्याचा पाहिजे, ऑपरेशन टाळण्याचा नाही.
0: ऑपरेशन हे म्हटल्यानंतर आहे ना आज लगेच लक्षात येतं ते खुब्याची किंवा गुडघ्याचं ऑपरेशन किंवा गुडघा बदलणे
1: बरोबर.
0: आत्ताच असं हे का झालेलं आहे? पूर्वी तर काही असं कधी बदलावं लागत नव्हतं आणि आत्ताच का?
1: बरोबर. सो हे गुडघ्या बदलण्याचं किंवा नी रिप्लेसमेंट हे हिप रिप्लेसमेंट हे शास्त्र जरी हे गेल्या 100 वर्षामधलं डेव्हलपमेंट जरी असेल तरी ती खूप गरजेची नेसेसरी डेव्हलपमेंट होती, कारण की एकदा आर्थरायटिस त्या लेवलला पोचलं की चालता फिरता येत नाहीये की मग अवलंबन खूप व्हायचं लोकांचं. सो ही खूप चांगली आणि महत्वाची डेव्हलपमेंट आहे. पूर्वी पण गुडघे झिजत होते का? खूप झिजत होते का? जेव्हापासून माणूस या धर्तीवर आहे तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहेच. पण जसं मी म्हणालो की आता आपल्याला जर समजा मार्ग असेल त्या त्रासामधून बाहेर निघण्याचा तर मग आपण घ्यायचा का? हे आपण सगळे सुदृढ बुद्धीचे आहोत, आपण ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: पण मग गुडघे दुखी नेमकी केव्हा कुठल्या स्तरावरती असेल तर डॉक्टरकडे जायला पाहिजे की ज्या योगे आपण सुरुवातीला पण म्हटलं की ऑपरेशन टाळता येईल.
1: बरोबर. मार लागलेला आहे, आपल्यालाही कळतं की हा किती मोठा मार आहे किंवा किती जोरात, आपल्याला किती हतबलता येते त्या मार लागल्यानंतर हे स्वतःलाही कळतं. घरी सगळ्यांच्या बर्फाचं शेक घेऊन होतं, कधी कधी आंबे हळद लावली जाते, ते सगळं घरगुती उपाय करून 1-2 दिवसात जर समजा थोडा फरक पडला नसेल किंवा डे टू डे कामामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर हे आपल्याला मदत घेणं हे गरजेचं असं वाटतं, कारण की जो प्रॉब्लेम आहे तो समोर येणं गरजेचं आहे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट देण्यासाठी. तो समोर आलाच नाही तर मग आपल्याला समजणारच नाही की काय आहे. सो 1-2 दिवस जर समजा छोटा मार आपल्या मते आहे पण तो बरा होत नाहीये तर मग 1-2-3 दिवसाच्या ट्रीटमेंटने बरा नाही झाला तर घेणं योग्य आहे असं मला वाटतं. आणि जर आपल्याला माहितीये की हा मोठा मार आहे, आपलं हतबलता खूप आलेली आहे, तर मग लवकरात लवकर मदत घेणं हे गरजेचं आहे.
0: हे झालं मार बसल्यावर
1: बरोबर.
0: पण गुडघ्याची झीज झाली आहे
1: हा
0: आणि त्याला काही वयाचं लिमिट आहे का?
1: नाही. सो बऱ्याच वेळेस गुडघ्याची झीज जी आहे हे आपल्या वजन, काम आणि शरीर सृष्टीवर निर्भरित असते. ही मोस्ट ऑफ द टाइम टाइम्स जी झीज आर्थरायटिस रिप्लेसमेंट लागेल या दर्जाची असते ती बऱ्याच वेळेस अंदाजे 50 नंतरच आढळते. जर 50 आत असेल तर मग आपल्याला कारण शोधणं महत्वाचं आहे की हा गुडघ्याचा झीज किंवा गुडघ्याचा का झालेला आहे प्रॉब्लेम. मग तो ट्रिटेबल आहे का, तो क्युरेबल आहे का, त्याला आपल्याला व्यायाम काही देता येतील का वगैरे वगैरे, हे आपण ऑर्थोपेडिक सर्जन बरोबर डिस्कस करून, आमच्या बरोबर डिस्कस करून आपण पुढे जायचं असतं. जसं मी म्हणालो 90% लोकांना झीज झाली तरी सुद्धा झीज हा नॅचरल प्रोसेस आहे जी आपली शरीराची होतच राहते. ती काय लेवलला आहे, ती तुमच्या वयाला साजेशी आहे का, तुमच्या कामाला साजेशी आहे का, ते बघून ट्रीटमेंट देता येते आपल्याला. सो वयाची मर्यादा नाही, पण नॉर्मली झीज ही 50 नंतर जास्त जाणवते. त्याची कारणं वेगळी असतात, अगोदरची कारणं वेगळी असतात, ती शोधावी लागतात आणि ट्रीटमेंट घ्यायची असते आपल्याला.
0: पण नेमकं माझ्या गुडघ्याची झीज झाली हे माझं केव्हा लक्षात येईल?
1: गुडघे न मार लागता दुखत असतील, चालायला त्रास होत असेल, जमिनीवर बसायला त्रास. आपल्याकडे जमिनीवर बसणं हा खूप महत्वाचा दैनंदिन एक काम असतं. त्याच्यामध्ये समजा व्यत्यय येत असतील आपल्याला दैनंदिन जीवन चालायला, गुडघे दुखत जे पूर्वी काम करत होते तेवढे इझिली ते आता मूव्ह होत नसतील, तर ह्याचा अर्थ वयोमानानुसार झीज होण्याची लक्षणं व्हायला लागलेली आहे. आणि ते काय लेवलला आहे किंवा त्याला ती झीजच आहे का अजून काय आहे हे बघावं लागेल आपल्याला. ही लक्षणं आहेत दुखण्याची, झीजेची, कॉमन ऑर्थोपेडिक स्पेशालिटी अंडर.
0: अजून एक परवलीचा शब्द आता आलेला आहे की रोबोटिक सर्जरी. रेग्युलर आपण ज्या सर्जरी करतो त्या आणि रोबोटिक याच्यामधला फरक?
1: बर, जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्र जसं मी म्हणालो ते तसं पाहायला गेलं तर फक्त हार्डली 100 मध्ये आहे. सो बऱ्यापैकी ते नवीन आहे, त्याच्यामध्ये बरेच बदल होत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते आहे. सांध्यांचा शेप पहिले सांध्यांचा शेप बदलायला लागला, मग नंतर टेक्निक बदलायला लागली, मग नंतर प्रिन्सिपल्स थोडी मॉडिफाय व्हायला लागली. जसे जसे 10-15-30 पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटचे एक्सरेज यायला लागले तसे, मग नॅव्हिगेशन सिस्टीम आलं ज्याच्याने आपण अजून प्रॉपर बोन कट्स घेऊ शकतो का हे बघण्यासाठी ते नॅव्हिगेशन सिस्टीम्स होत्या. आणि आता जी सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजी या जॉईंट रिप्लेसमेंट शास्त्रामध्ये आहे ती आहे रोबोटिक्स. रोबोटिक्समध्ये जसं आपल्याकडे केळकर हॉस्पिटलला AI पावर्ड रोबो आहे, इम्पोर्टेड रोबो, ज्याच्यामध्ये आपण जो डेटा आहे ऑन टेबल तो सगळा फीड करतो, गुडघ्याचं 3D मॉडेल बनवतो. कारण की पायाचा हा नुसतं गुडघा हा पार्ट नसतो, खुबा घोटा हे सगळं पार्ट असतो. सगळ्याचा आपण एक त्या पायाचा पूर्ण व्हर्च्युअल मॉडेल तयार करतो आणि त्याप्रमाणे AI गाईडेड टेक्नॉलॉजीनी आपल्याला सजेशन्स मिळतात की हा सांधा त्या पेशंटसाठी कसा बसवायला पाहिजे. आणि मग रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्सने आपण ते स्पेसिफिक बोन कट्स घेतो आणि मग त्याप्रमाणे ती सांधे आपण शस्त्रक्रिया करतो, ज्याला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो. सो आता ह्याच्यामधला फरक, केळकर हॉस्पिटल आहे हे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचं सगळ्यात पहिलं नी रिप्लेसमेंट सेंटर आहे 1999 पासून. आणि तेव्हापासून जे आपण गेले 35 करतोय ते कन्व्हेन्शनल टेक्निकनी करतोय, त्याच्याने सुंदर रिझल्ट आहेत. पण जसं कालांतराने टेक्नॉलॉजी वाढते आणि टेक्नॉलॉजीने आपल्या पेशंट्सना फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी ही रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली शिकलो आणि ते रोबोट आणलेला आहे. आता क्रूड लँग्वेज मध्ये म्हणायचं गेलं तर फरक काय, तो बेसिकली समजा आपल्याला गॅदरिंग करायचं असेल एका स्कूलचं आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आपल्याला सगळ्यांना शर्ट द्यायचा आहे, तर आपण सगळ्यांना M साईजचा शर्ट दिला तर त्याची फिटिंग बरोबर होईल का सगळ्यांना? नाही होणार. सो रोबोटिक ही फिटिंग खूप अॅक्युरेसी, प्रिसिजन आणि फिटिंग हे पर्सनलाइज करतं त्या पेशंटसाठी, म्हणून तो अजून आपल्याला त्या पेशंटसाठी साजेसा असा ऑपरेशन करता येतं रोबोटिक्सने.
0: खुबा किंवा गुडघा बदलताना त्याच्यातही काही प्रकार आहेत का इम्पोर्टेड किंवा असं काही?
1: सो इम्पोर्टेड आणि हे कंपनी आहे इम्प्लांटची. इम्प्लांट मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, इंडियन कंपनीज पण खूप चांगल्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. खुब्यामध्ये बेअरिंग सर्फेसेस असतात ज्याच्यामध्ये जे हिप मेन जॉईंट असतो आर्टिक्युलेशन, त्याच्यामध्ये सिरॅमिक एक साईडला असतं, दोन्ही साईडला सिरॅमिक असू शकतं, एका साईडला प्लास्टिक दुसऱ्या साईडला सिरॅमिक असतं जे सगळ्यात कॉमन आहे जे आपण पण करतो. ऑक्झिडाइज झर्कोनियमचं असतं. सो हे बेअरिंग सर्फेस असतात. इम्पोर्टेड आणि इंडियन हा फक्त कुठनं तुमचा तो प्रॉडक्ट आलाय त्याच्यावरती डिफर करतं. आणि त्याच्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड ही टेक्नॉलॉजी असते. सिमेंटेड ही ट्रेडिशनल ओल्ड टेक्नॉलॉजी आहे, 20 ही काही केसमध्ये आपल्याला वापरावी लागते. नी रिप्लेसमेंट तर सिमेंटेडच होते, सिमेंटेड टोटल नी रिप्लेसमेंट अजूनही भारतात खूप प्रचलित नाहीये. खोव्यामध्ये सिमेंटेड आणि अनसिमेंटेड अजूनही गरज असेल तसं आपल्याला वापरता येतं. नवीन टेक्नॉलॉजी ही अनसिमेंटेड आहे जी आपण रेग्युलरली वापरतो, गरज पडल्यास ट्रेडिशनल सिमेंटेड टेक्नॉलॉजी ही वापरतो आपण. हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय वयाला काय वापरायचं हेही एक काही अनसेड रूल्स आहेत ते आपण पाहतो.
0: डॉक्टर, खरंच खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही देत आहेत.
1: थँक्यू, प्रयत्न करतोय.
0: पण वेळ मला सांगतेय.
1: बरोबर.
0: जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय काळजी घ्यायला सांगाल?
1: बरोबर. आपल्याकडे जसं ज्या ठिकाणी राहतो त्याच्या पूर्ण स्ट्रक्चर जसं बदलत गेलं तसं आपल्या फ्लोरिंग, आपण जिथे चालतो, आपण जिथे वावरतो, तो आजूबाजूचा एरिया, हा सगळा ह्याचं पूर्ण बदलून गेलेलं आहे. सो प्रॉपर फुटवेअर वापरणं, पूर्वी कसे शेणानी माटीनी सारवलेले सगळे असायचे त्याच्यासाठी आपल्याला खूप हेवी फुटवेअर वापरायची गरज नाही पाहिजे, सगळं नॅचरल होतं. आता कॉन्क्रीट टार आहे, टाईल्स आहेत, स्टोन आहे ज्याच्यावर आपण चालतो. सो त्याच्यासाठी प्रॉपर फुटवेअर घरात आणि बाहेर वापरणं गरजेचं आहे. जमिनीवर बसणं हे भारतीय पद्धतीमध्ये खूप कॉमन आहे, तर पण जर गुडघे खूप आपल्याला त्रास देत असतील किंवा काही इश्यूज मध्ये आपल्याला ते टाळणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपण गुडघ्याचं प्रेशर्स कमी करतो आणि तो त्रास आपण सोसू शकतो. वॉर्मअप कोणत्याही ऍक्टिव्हिटीच्या अगोदर खूप महत्वाचं आहे. वॉर्मअप सकट हायड्रेशन महत्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे बरोबर पाणी पिणं. कोणताही व्यायाम तुम्ही करताय त्याचं टेक्निक खूप महत्वाची आहे आणि ते टेक्निक नीच जाणं महत्वाचं आहे, म्हणजे इंजुरी आपल्याला टाळता येतील. कूल डाऊन तेवढंच महत्वाचं आहे. कोणत्याही तुम्ही प्रोफेशनली खेळत असाल का नॉर्मली पण फिटनेससाठी करत असाल. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला कळतं की आपल्याला इश्यू किती सिव्हिअर आलेला आहे. जर समजा आपल्याला वाटत असेल कमी सिव्हिअर आहे पण तो खूप वेळ झाला बरा होत नाहीये, बेसिक ट्रीटमेंटनी बरा होत नाहीये, तर वेळच्या वेळी मदत घेणं हे आपल्याला बऱ्याच वेळेस थोडक्यात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जर समजा तुमच्या इश्यूजना ऑपरेशन लागणार असेल तर आपला उद्देश हा नेहमी बरं होण्याचा ठेवायचा, ऑपरेशन टाळायचं नाही, कारण की शेवटी आपल्याला खूप चांगलं पुढचं आयुष्य जायचं आहे. सो उद्देश हा आपला चांगला मोठा ठेवायचा की आपल्याला बरं व्हायचं आहे.
0: क्या बात आहे सर. सर तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मला तुम्ही बोलावल्याबद्दल. सागर केळकर, केळकर हॉस्पिटल मधला नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: तेव्हा श्रोते हो, हे होते नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर केळकर. जिंदगी

0: मी सुषमा दाते आज धुळ्यात आहे आणि मुलाखत घेणार आहे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर राजेश रानडे यांची. मुलाखत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल नसून त्यांच्या वडिलांविषयी आहे. त्यांच्या वडिलांना सगळेजण ओळखतात, सगळेजण अशासाठी मी म्हणते की अनेक पिढ्या ओळखतात. त्यांचं नाव आहे कैलासवासी रत्नाकर रानडे. आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्या मुलाकडनं, म्हणजे डॉक्टर राजेश रानडे यांच्याकडनं. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार सुषमाताई.
0: तुमच्याकडनं आम्हाला तुमच्या वडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे. ते पहिल्यापासून धुळ्यातच होते का?
1: हो, त्यांचा जन्म धुळ्यातलाच आहे. इनफॅक्ट माझं हॉस्पिटल ज्या जागेवर आहे तिथं आमचं पूर्वी घर होतं, त्या घरातच त्यांचा जन्म आहे. आणि नंतर मग ते काही वर्ष धुळ्यातल्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांकरता सांगलीला गेले होते, त्यांच्या वडिलांचे तिकडे ट्रान्सफर झाल्यामुळे. आणि मग परत सांगलीहून धुळ्यात आले आणि मग तेव्हापासून धुळ्यातच आहेत.
0: अनेक शाळांमध्ये

0: त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. आणि ते अतिशय शांत स्वभावाचे होते, करारी होते, पण खूप रागवायचे नाहीत, पण विद्यार्थ्यांच्याकडनं अनेक गोष्टी करवून घ्यायचे. मला जाणून घ्यायचंय तुमच्या बालपणाविषयी, ते कसे होते, सर कसे होते, खूप कडक होते का, काय काय सांगायचे, काही आठवणी.
1: निश्चित. बाबा असे नेहमीच मृदू, शांत, संयमी आणि मिश्किल स्वभावाचे होते. लहानपणी किंवा म्हणजे आतापर्यंत त्यांनी अंगावर हात उगारल्याचं मला आणि माझ्या बहिणीला अजिबात आठवत नाही आहे. लहान असताना जवळपास 5वी 6वीपर्यंतच्या कालावधीमध्ये फारसं त्यांच्याशी बोलणं व्हायचं नाही, कम्युनिकेशन व्हायचं नाही, मे बी एज गॅप असेल त्याच्यामुळे म्हणा, पण त्यांचा अप्रोच आमच्या सोबतचा जो असायचा तो नेहमी मायेचा असायचा, प्रेमाचा असायचा आणि समज देणारा असायचा. ते चिडले कधी नाहीत, रागवले कधी नाहीत, पण नेहमी त्यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळायचं सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आम्हाला उद्युक्त त्यांच्याकडनं केलं जायचं आणि खूप प्रेमळ होते.
0: आणि सरांनी धुळ्याच्या सगळ्या नाट्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं, चांगली नाटकं बसवून घेतली आणि चांगल्या प्रकारे कामही केलं, त्याबद्दलही थोडं सांगा.
1: मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलात, लहानपणच्या काही आठवणी, तो मी बोलाच्या ओघात विसरून गेलो. लहानपणी आम्ही खोलगल्लीतल्या घरात राहायचो तेव्हा मला अगदी आठवत आहे प्रामुख्याने की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळायचो. इथपासून ते अगदी दिवाळीत बंदुकीच्या गोळ्या बंदुकीत टाकून ते चोर पोलीस आमच्यासोबत खेळायचे, खेळणी आणून द्यायचे, सायकल चालवलाच त्यांनी मला शिकवलेली आहे आणि सायकलवर त्यांच्या डबल सीट बसून मला ते जे आर सिटीमध्ये, न्यू सिटीमध्ये घेऊन जायचे. जेवण वगैरे झाल्यानंतर पु ल देशपांडे, वपू काळेंची पुस्तकं वाचून दाखवायचे. शाळेत असताना जेव्हा 5वीत इंग्लिश विषयाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्लिश बातम्या आवर्जून बघ असं आठवणीने सांगितल्याचं मला आठवत आहे, जेणेकरून तुझं इंग्लिश चांगलं होईल. आणि 5वी 6वी नंतर जेव्हा मी न्यू सिटीत आलो तेव्हा सावरकरांची मुख्यतः ओळख बाबांमुळेच माझी झाली. माझ्याकडनं एकपात्री अनेक प्रकारचे करून घेताना किंवा समूह गीत गाताना कोणत्या शब्दांवर कसा उच्चार करायचा, कोणत्या शब्दांवर कसा वजन द्यायचं, ठेका कुठे चुकतोय, असं सगळ्या गोष्टी त्यांनी शाळेत असताना मला शिकवल्या. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाच हमखासपणे असं त्यांनी खूप आठवणीने सांगितलं. आणि शाळेत असताना मग नाटकं, संगीत, समूह गीत स्पर्धा, देशभक्तीपर गीत अशा सगळ्याच कलाक्षेत्रात त्यांचा वावर असायचा आणि माझ्यासोबत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी ह्या सगळ्या कलेच्या द्वारे मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता.
0: बरोबर. आम्हाला आठवत आहे की अगदी खेड्यापाड्यातले विद्यार्थी पण असायचे, ते अतिशय घाबरायचे, मागे मागे सरायचे, पण त्यांनी स्वतः सावरकरांवर नाटक लिहिलं आणि करून घेतलं असं अनेकदा झालेलं आहे. आणि प्रत्येक, मग तो खेड्यातला विद्यार्थी असो किंवा कुठलाही असो, त्याला जो एक आत्मविश्वास त्यांनी दिला ते फार मोलाचं होतं, महत्वाचं होतं. मला हे विचारायचं होतं की त्यांनी पहिल्यापासून तुम्हाला डॉक्टर हो, अमुकच हो असं काही प्रेशराईज कुठे केलं का? कारण बरेच आई वडिलांची अशी इच्छा असते आपल्या मुलांना डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर वगैरे असं काहीतरी व्हावं. तर काय होतं तुम्हाला सांगणं त्यांचं?
1: नाही, त्यांनी असं कधीच अमुक हो किंवा अमुक कर, अमुक बन असं नाही सांगितलं, पण त्यांचं अप्रत्यक्ष शिकवणूक आणि घरातले संस्कार या सगळ्या गोष्टीमुळे एक चांगला माणूस बन हे त्यांनी अगदी लहानपणापासून मनावर बिंबवलं. चुकीच्या गोष्टी करू नयेत, अनएथिकल गोष्टी करू नयेत, मॉरली सगळ्या गोष्टी वागाव्यात, अभ्यास चांगला करावा आणि एक चांगला माणूस म्हणून तू घड बन असं त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं. मेडिकल क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय माझाच होता, पण माझा निर्णय जेव्हा मी त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही आणि नेहमीच प्रोत्साहन देत गेले. आणि डॉक्टर झाल्याचा त्यांना मात्र अभिमान आणि गर्वही होता. म्हणजे मला आत्तापर्यंत आठवत आहे की ते माझ्या राजांनी असं केलं, माझ्या राजांनी ही केस अशा प्रकारे हँडल केली, ते गावभर सगळ्या लोकांना सांगायचे. मला तर कधी कधी वाटायचं की बाबा तुम्ही खूपच जास्त रंगावून सांगता, पण त्यामध्ये त्यांचा जो भाव असायचा तो मला खूपच आवडायचा.
0: तुमच्याविषयीचा कौतुक असायचं ते, आणि ते सांगताना त्यांचं अगदी मन भरून यायचं आम्हाला जाणवत आहे. तुमच्या दोघांची पण एक गोष्ट मला आठवते की त्यांनी एक लहान असताना तुम्हाला औषध आणायला सांगितलं होतं आणि पैसे दिले होते, आणि ते औषध तुम्ही घेतलं आणि उरलेले पैसे तुम्हाला दुकानदारांनी दिले, पण एक शेजारी एक मुलगा होता त्याला पैसे कमी पडत होते औषध घ्यायला, म्हणून तुम्ही त्याला ते पैसे देऊन टाकलेत, आणि घरी आल्यावर वडिलांनी सांगितलं की मी त्याला पैसे दिले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. म्हणजे तिथपासून मूल्य संस्कार हे कसे असतात हे लक्षात येतं आपल्याला. आणि हा आता परत मगाचा प्रश्न, ते रंगकर्मी म्हणून नाटक म्हणून त्यांची एक कारकीर्द खूप छान धुळ्याला माहिती आहे, त्याविषयी थोडं सांगा.
1: म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आठवतं की मनोरंजन नाट्य संस्था नावाची एक संस्था होती, ते बालनाट्य स्पर्धा दरवर्षी घ्यायचे, आणि त्यानिमित्ताने ते अनेक शाळांमधून बाबा फिरायचे सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी, तिथल्या मुख्याध्यापकांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना मुलांनी नाट्यक्षेत्रात कसं यावं किंवा कलाक्षेत्रात कसं सक्रिय असावं या बाबतीत ते नेहमी आग्रह असायचे. स्वतः त्यांनी मनोरंजन संस्थेमध्ये अनेक नाटकांमध्ये कामं केली आहेत, किंवा मनोरंजन संस्था स्थापन होण्याच्या आधी तरुणपणात सुद्धा कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक नाटकातून कामं केली आहेत, जशी वेड्याचं घर उन्हात, बुडत्याचा पाय खोलात, अबोल झाली सतार, विजय असो, सुंदर मी होणार, अशी अनेक नाटकं त्यांनी केली आहेत. सावरकरांवर त्यांनी एक नाटक लिहिलं होतं आणि त्यांनी ते स्वतः भगूरला जाऊन लेखन केलेलं नाटक, दिग्दर्शन केलेलं नाटक सादर केलं, तेव्हा त्यांचं ऊर खूप भरून आल्याचं मला आठवत आहे. याच्या व्यतिरिक्त स्वतः त्यांनी नाटकं खूप लिहिली, विक्षिप्त पुरची चित्रसेना असो किंवा एक बनो नेक बनो असो, भूक असो, ईर्ष्या असो, अनेक नाटकांमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेतलं. पण मला हे प्रकर्षाने जाणवायचं की मी एक मुलगा असल्यामुळे फक्त मलाच महत्व देऊन सगळ्या भूमिका मलाच देणे असा अट्टहास त्यांनी कधीच केला नाही. इनफॅक्ट शाळेतल्या सगळ्या मुलांमध्ये चुणचुणीत कोण आहे किंवा जो चांगलं काम करतो त्याला चांगला रोल देण्याचं त्यांचं नेहमी धोरण असायचं.
0: आणि घरी तुम्ही आणि तुमची बहीण यात त्यांनी काही फरक केला का? कारण नाटकामध्ये म्हणजे काम करायला जाताना वेगवेगळ्या वेळा असतात आणि मुलाला काम करू दिलं, मुलीला काम करू दिलं नाही, असं कधी काही घडलं का?
1: नाही नाही नाही, इनफॅक्ट आम्ही, मला एक नाटक आठवतं की ज्याच्यात मी आणि प्रज्ञानी दोघांनी काम केलं होतं, पण अशी सोबत काम केल्याची नाटकं फार कमी आहेत. पण ती वैयक्तिकरित्या कमलाबाईत असताना तिथल्या शाळेमध्ये पण ती नाटकांमध्ये, संगीतामध्ये किंवा एक पात्री स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. मी वेगळ्या, मी मुलांच्या शाळेत असल्यामुळे मी तिकडे करायचो. बहिणीला उलट त्यांनी थोडस शास्त्रीय संगीताची ओढ असल्यामुळे, आवड असल्यामुळे तिला तिचा क्लास लावला होता आणि मी आपलं ऐकत ऐकतच शिकलो.
0: बरोबर, म्हणजे बहिणीलाही तितकंच प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी भरपूर वेळ मुलांच्यासाठी दिला. तुमच्या आईला कधी कधी राग येत असेल ना की ते घराकडे बघत नाहीत, ते व्यसतत विद्यार्थ्यांच्या घोळक्यामध्ये आहेत, नाटक बसवतायत, नाटकासाठी जीव ओततायत, त्याच्यासाठी पदरचे पैसे घालतायत, त्याविषयी जरा.
1: बाबांची खरी शाळा सुरू व्हायची ते संध्याकाळी 5:30 शाळा संपल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही, मी जेव्हा होतो शाळेत त्यावेळेला सुद्धा आणि इतर वेळेला सुद्धा, जेव्हा मी खूप लहान होतो किंवा मी शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा, ते शाळा सुटल्यानंतर तडक घरी आले असं कधीच व्हायचं नाही. मित्रपरिवार खूप खूप होता, सगळ्या कलाक्षेत्रात त्यांचा वावर असल्यामुळे मनोरंजन संस्थांच्या बैठका व्हायच्या, शाळेतल्या बैठका व्हायच्या, किंवा मुलांकडनं नाटकं बसवून घ्यायची, देशभक्तीपर गीतं बसवून घ्यायची, या सगळ्यामुळे त्यांचा वेळ खूप जायचा. आई त्यामुळे घरी आम्ही तिघंच असायचो, बाबा बऱ्याच वेळा बाहेरच असायचे, त्याच्यामुळे कधी कधी व्हायची आईची चिडचिड. पण आईलाही नंतर हे लक्षात आलं होतं की बाबा हे सगळं जे करतायत ते मुलांना इनडायरेक्टली घडवण्याच्या दृष्टीने करतायत, आणि वेळ आणि श्रम हे त्यांनी खूप त्यावेळेला मुलांसाठी दिलेलं आहे.
0: आणि जरा आणखी पुढच्या वयात सुद्धा संस्कार भारतीचं धुळ्यात त्यांनी भरपूर काम केलं. ते संस्कार भारतीचं काम करण्यामागे त्यांचं काय भूमिका होती? कोण कोण आलं होतं तेव्हा धुळ्यामध्ये?
1: ऍक्च्युली बाबा लहानपणापासूनच घरचं संघाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे लहानपणापासूनच अनेक संघाच्या विचारांची देवाणघेवाण घरात होत असे किंवा अनेक मोठी लोकं घरात येत असत. तर ह्या सगळ्या विचारातून जेव्हा अनेक लोकांचा संपर्क आला, जसे हरिभाऊ वाकणकर आहेत, नानाजी देशमुख आहेत, योगेंद्रजी, यांच्या समन्वयातून जेव्हा कलावंतांचं एक संघटन असावं असा जेव्हा एक विचार तयार झाला, तेव्हा संस्कार भारती म्हणून संस्था धुळ्यात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. आणि मग त्याची धुळ्यात रचना तयार व्हावी म्हणून बाबांना केंद्रीय समितीने सांगितलं, आणि मग हळूहळू अशा पद्धतीने धुळ्यात त्यांनी संस्कार भारती तयार केली आणि रुजवली.
0: संस्कार भारतीचे कार्यक्रम होत असताना राजदत्तांना पण त्यांनीच आणलं होतं, आणि ते फक्त वरच्या लेवलवर म्हणजे मोठी कामं करणार, खुर्चीत बसणार असं कधी झालं नाही. तुमच्या बाबांनी सतरंज्या उचलण्यापासून तर संस्कार भारतीच्या खुर्च्या लावण्यापर्यंत सगळी कामं केली, आणि जेणेकरून संस्कार व्हावेत आणि कलेच्या माध्यमातून संस्कार सगळ्यांशी जुळावेत हाच त्यांचा प्रयत्न असायचा. जवळजवळ 80 वर्षापर्यंत ते या क्षेत्राशी जोडलेले होते. म्हणजे मला असं आठवतं, एखाद्या भाजीवाल्याशी सुद्धा ते इतक्याच प्रेमाने बोलायचे, नाटकांबद्दल सांगायचे, कलेबद्दलच त्यांची जाण असायची. पुढे नातवंडांच्या बद्दल त्यांनी कधी काही सांगितलं का या सगळ्या नाटकाबद्दल किंवा असं काही?
1: नाही, माझ्या दोन्ही मुलांना खेळताना ते अनेक त्यांच्या लहानपणच्या किंवा कॉलेजमधल्या आयुष्यातल्या अनेक गमती जमती सांगायचे, रंगवून सांगण्याची त्यांची हातखंडा चांगला होता. आता मला असा पर्टिक्युलर एखादी घटना आठवत नाहीये, पण शाळेत आम्ही असताना कसं राजानी कसं तुझ्या बाबांनी कशा गमती जमती केल्या आहेत, कसा आम्हाला त्रास दिला आहे, किंवा शाळेत असताना हा एक पात्री प्रयोग करत असताना बाबा तुझा कसा चुकायचा, मग मी त्याला कशा शिक्षा द्यायचो, इवन ट्युशनला जेव्हा बाकीचे मुलं यायचे तेव्हा तुझ्या बाबाला मी कसं मारलेलं आहे, अशा अनेक गोष्टी गमती जमती स्वरूपात ते माझ्या मुलांना सांगायच्या आणि छान रंगवून रंगवून सांगायच्या.
0: आणि या शाळेतल्या सगळ्या मुलांना इव्हन ते इंग्लिश पण खूप हसत खेळत शिकवायचे, कारण इंग्लिश हा त्यांचा विषय होता, आणि त्यांचं पक्की खात्री होती की अभ्यासाच्या वेळी अभ्यास, मजेच्या वेळेला मजा. आणि असं करत करत त्यांनी अनेकांना घडवलं. म्हणजे ही मुलाखत ऐकणाऱ्यांना अनेकांना वाटेल की अरे हो, आम्हाला सरांनी शिकवलं होतं. आणि शेवटी शेवटी त्यांना आयुष्यामध्ये या सगळ्या आठवणींच्या सोबत समाजाबद्दल आणखी काय वाटायचं आणि काय व्हावं असं वाटायचं?
1: धुळ्यामध्ये त्यांनी संस्कार भारतीचं जसं काम केलं तसं चित्पावन ब्राह्मण संघाचं पण काम सुरू केलं. पण एकंदरीत म्हणजे मला हे जे जाणवलं की संस्कार भारती असो किंवा चित्पावन संघ असो किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेत काम करत असताना तुम्ही जोपर्यंत प्रामाणिकपणे काम करत नाही तोपर्यंत ती संस्था उभा राहत नाही. पण तेवढा प्रामाणिकपणा, तेवढं तत्व अंगीकारून किंवा तेवढी सगळी मूल्य जोपासून ती संस्था उभं करणं, वाढवणं हे नंतरच्या पिढीला हवं तितकं शक्य होत नाही हे त्यांना खूप प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यामुळे शेवटी शेवटी त्यांची बऱ्याच वेळा चिडचिडही व्हायची की अरे माझ्यासारखा इतक्या वय असलेला माणूस आम्ही असं सगळ्या गोष्टी तन मन धन अर्पण करतोय, पण नव्या पिढीला त्या गोष्टीचं काही भान नाहीये, त्या गोष्टीचं काही महत्व नाहीये. आणि उलट नव्या पिढीला काय म्हणतात त्याला, राजकीय फायदा कसा करून घेता येईल आपल्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा, ह्याकडे नवीन पिढीचा जो कल असायचा त्याच्याबद्दल बाबांना खूप तिटकार असायचा.
0: साहजिक आहे, ज्यांनी निरपेक्ष काम केलं त्यांना असं वाटायचं की सगळ्यांनी निरपेक्ष काम करावं, आणि अगदी आदिवासी पाड्यावरच्या खेड्यावरच्या मुलाला सुद्धा उत्तम इंग्रजी शिकवून पुढे त्याला आणावं यासाठी त्यांची धडपड होती. आज तुमच्याकडनं खूप चांगल्या आठवणी त्यांच्या ऐकल्या. नमस्कार श्रोते हो, आपण डॉक्टर राजेश रानडे यांच्याशी बोललो. धन्यवाद डॉक्टर साहेब.
1: धन्यवाद सुषमाताई.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अजूनही चांदरात आहे या विषयावर। मंडळी, काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला होता। त्यात एक कुटुंब एक सण साजरा करत आहे असं दाखवलं। हा व्हिडिओ बहुधा अमेरिकेतला असावा। त्या सणाला ते थँक्स गिविंग डे असं म्हणतात, आपण त्याला कृतज्ञता दिन म्हणूया। सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी राष्ट्रीय सुटी असते, शेतीचा हंगाम निघालेला असतो, वर्षही लवकरच संपणार असतं। या पार्श्वभूमीवर सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो। यावेळी कुटुंबातले सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशी पद्धत आहे। या सणाशी अनेक आख्यायिका निगडीत आहेत, आपल्याला त्यांच्या खोलात जायचं नाही, पण फक्त संदर्भ लक्षात यावा म्हणून हे सगळं सांगितलं। तर मी जो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओत एक तरुण मुलगा, त्याची आई आणि त्याचे आजोबा अशी पात्र आहेत। आजोबा एकटेच राहतात, मुलगा सगळ्या आधुनिक पण नको त्या गोष्टींचं वेड लागून बिघडला आहे। त्याला खाण्यासाठी चमचमीत हवं असतं, वेळ घालवण्यासाठी टी व्ही किंवा मोबाईल हवा आहे, झोपण्यासाठी अत्याधुनिक बेडरूम गाद्या यासारख्या गोष्टी हव्या आहेत। एकदा होतं असं की आजोबांच्या घरी हा थँक्स गिविंग कार्यक्रम आयोजित केलेला असतो। आजोबा एकटेच राहत असल्यानं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं त्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं। त्यांचं घरही तसं छोटेखानी, बेडरूम वगैरे लहानच। तर अशा या आजोबांच्या घरी त्यांची मुलगी म्हणजे त्या मुलाची आई आपल्या मुलाला घेऊन जाते। आजोबांकडे केवळ जाण्याच्या कल्पनेनंच तो तरुण मुलगा नाक मुरडतो, पण आई आग्रह करते म्हणून थोड्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। जाताना खूप कुरकूर करतो। आजोबा दरवाज्यात उभं राहून प्रेमानं त्याचं स्वागत करतात, पण हा त्यांच्याकडे पाहतही नाही। त्याची आई त्याबद्दल आजोबांकडे दिलगिरी व्यक्त करते। नंतर त्या ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, पण जेवणात चिकनचा समावेश नाही म्हणून हा मुलगा जेवण करण्याचंच नाकारतो। झोपण्यासाठी चांगली सोय नाही म्हणून तिथं झोपण्याचं नाकारतो। आपल्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याऐवजी त्याला आयपॅड खेळण्यासाठी हवं असतं। अशा या मुलाला मग आई आपल्याबरोबर बाहेर यायला सांगते। आताही तो मोठ्या नाखुशीनंच तिच्याबरोबर जातो। आईनं आपल्याबरोबर थोडंसं जेवण घेतलेलं असतं, रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेला एक माणूस, गरीब माणूस तिला दिसतो। तो बहुधा उपाशी असावा। आई त्या मुलाला सांगते की जा आणि हे जेवण त्या माणसाला नेऊन दे। मुलगा म्हणतो की हे काय जेवण आहे, ती व्यक्ती तर हे खाणारही नाही, पण आई आग्रहानं त्याला त्या माणसाकडं पाठवते। त्या मुलाच्या हातातलं जेवण पाहून तो रस्त्यावर बसलेला गरीब माणूस अतिशय आनंदी होतो। तो म्हणतो, बरं झालं तू हे जेवण आणलंस, मी उपाशी होतो, आता मी पोटभर जेवेन।
हे पाहिल्यावर त्या मुलाचे चेहऱ्यावरचे भाव बदलतात, चेहऱ्यावरची नकारात्मकता कमी होते, आई त्याला अजून पुढे घेऊन जाते. रस्त्याच्या कडेला एक वयस्कर स्त्री थंडीत कुडकुडत झोपलेली असते, तिच्या अंगावर पांघरूण नसतं. आई त्या मुलाला सांगते की बाळा, तुझी ही स्लीपिंग बॅग त्या स्त्रीला देऊन ये. मुलगा मोठ्या नाखुशीनंच आपली स्लीपिंग बॅग त्या स्त्रीजवळ घेऊन जातो आणि तिला म्हणतो, आंटी ही स्लीपिंग बॅग घ्या. ती स्त्री खूप आनंदित होते आणि म्हणते, ओ स्लीपिंग बॅग, हे तर माझं स्वप्न होतं. आणखी थोडं पुढं गेल्यानंतर त्यांना एक तरुण मुलगी भेटते. ती अत्यंत दुःखी असते, रडत असते. आई त्या मुलीला रडण्याचं कारण विचारते. ती मुलगी सुरुवातीला सांगत नाही, पण खूप आग्रह केल्यानंतर सांगते, माझ्या कुटुंबात आता कोणीच नाही, माझे आई वडील गेल्या वर्षी वारले, हा माझा पहिलाच कृतज्ञता दिवस आहे, म्हणजे थँक्स गिविंग डे आहे. तो आनंद कोणाबरोबर साजरा करू? मग ती आई आणि तो मुलगा त्या तरुण मुलीला आपल्यासोबत घरी येण्याचा आग्रह करतात. ती यायला तयार होत नाही, कारण ती म्हणते की मला कोणावर माझं ओझं टाकायचं नाही. पण खूप आग्रह करून ते त्या मुलीला सोबत घेऊन जातात. तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की आमच्या या घराला आपलंच घर समज. मंडळी, या व्हिडिओचा शेवट खूपच हृदयस्पर्शी केला आहे. आईला आपल्या मुलातला हा बदल पाहून खूप आनंद होतो. ती त्याला म्हणते, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन, आता आपण आपल्या घरी परत जाणार आहोत, तिथं तुला छान झोपता येईल, मी आता तुला तुझा आयपॅडसुद्धा परत करते. यावर मुलगा म्हणतो, मॉम आता मी इथंच राहू इच्छितो, मला आयपॉडसुद्धा नको, मला माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टींची किंमत कळली आहे. आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती त्याला प्रेमाने जवळ घेते. इथे व्हिडिओ संपतो, पण सुरू होतो तो आपल्या विचारशक्तीचा प्रवास. ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. हा मुलगा आजच्या तरुण पिढीतील मुलांचं प्रतिनिधित्व करतो. अशा या मुलांना खाण्याच्या, मोबाईलच्या आणि इतरही अनेक गोष्टींच्या वाईट सवयीतून बाहेर कसं काढायचं, हा सगळ्याच पालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. ही मुलं मनानं वाईट नाहीत, फक्त वाईट सवयींना बळी पडली आहेत. इंग्रजी शब्द वापरायचा तर ॲडिक्ट झाली आहेत. टी व्ही, मोबाईल, आयपॅडसारख्या गोष्टींनी त्यांना एकलकोंड बनवलं आहे. त्यातून बाहेर यायची त्यांची इच्छा नाही, पण आपल्याला हातपाय गाळून चालणार नाही. आपली भावी पिढी सक्षम व्हायची असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढावंच लागेल. मंडळी, आजकाल आपण ऊठसूट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवा असं म्हणतो. इम्युनिटी हा परवलीचा शब्द आज झाला आहे. इम्युनिटी फक्त शारीरिकच असते असं नाही, ही इम्युनिटी मानसिक स्तरावर सुद्धा वाढवायला हवी. आपली मुलं मानसिकदृष्ट्या देखील अपंग होत चालली आहे. या मुलांना मानसिकदृष्ट्या देखील सक्षम करायला हवं. त्यासाठी घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. या व्हिडिओतली आई मुलाला मारत नाही, रागावत नाही, पण तिची समजावण्याची पद्धतच वेगळी आहे. ही अप्रत्यक्ष शिकवण खूप प्रभावी ठरते. मंडळी, आपल्याला बाहेरची परिस्थिती कधीकधी खूप निराश करणारी असते. अवकाळी पाऊस, अवर्षण, सतत वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर, रोजच्या लागणाऱ्या नित्य वस्तूंच्या वाढणाऱ्या किमती, नवनवीन रोगांच्या साथी, बेकारी,
नेत्यांची उदासीनता, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींमुळे अनेक वेळा आपल्याला निराश येणं साहजिक असतं. आकाशात काळे ढग दाटून आलेले असताना ढगांचा पडदा बाजूला सारून मधूनच सूर्यदर्शन होतं. तेजोनिधीची सहस्र किरणं सारा आसमंत उजळून टाकतात. रात्रीचं आकाश काही नेहमीच काळ्या कुट्ट ढगांनी व्यापलेलं नसतं. पौर्णिमेचा चंद्र आपल्याला उल्लसित करतो. आकाशातल्या तारका त्याही परिस्थितीत चमकत असतात. उंबरठा चित्रपटातलं गाणं फार सुंदर आहे. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. मंडळी, खरं तर मैफल कधीच सुनी नसते. भोवतालची परिस्थिती कितीही निराशाजनक असू द्या, आपल्या अवतीभोवती चंद्रतारे असतातच. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी पाहिजे. ती तशी असेल तर मग गीत मनातून आपोआपच फुलतं. ओठांवर शब्द येतात, अजूनही चांदरात आहे. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।